मध्यम लहरी 249.60 हेक्टमीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 6 श्रावण शके 1948 अर्थात 28 जुलै 2026. सकाळचे 5:56 होतात. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

सुवर्ण आपलेंच्या स्वरात त्रिपुर सुंदरी स्तोत्र आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्या प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

आशा भोसले यांच्या स्वरात भोपाळ आपण ऐकली. गीतरचना होती रवींद्र भट यांची. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया संजीवनी मराठे यांची गीतरचना शोभा जोशी यांच्या स्वरात.

वीणा सहस्त्रबुद्धे आणि सहकारी यांच्या वचत संत जनाबाई यांची अभंग रचना आपण ऐकली. श्रोते प्रभात वंदन कार्यक्रमात यानंतर हरिओम शरण यांची भक्तिरचना त्यांच्या स्वरात आपण ऐकणार आहोत. ऐकूया हिंदी भजन.

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: श्रोते, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात आणि आता आम्ही उपलब्ध आहोत प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवरही. श्रोते, ऐकूया कृषी वार्ता, यामध्ये मूलस्थानी जलसंधारण याविषयी माहिती.
1: मंडळी, कोरडवाहू भागात पिकं आणि वनस्पतीच्या वाढीसाठी पडणाऱ्या पावसाचा परिणामकारकरित्या वापर करून पावसाचं पाणी अडवून ते पिकांच्या वनस्पतीच्या मुळाशीच मुरवून वाढीसाठी त्याचा वापर करून पावसाच्या अनियमिततेचा कमीत कमी परिणाम देऊन उत्पादन मिळवणं म्हणजेच मूलस्थानी जल.

0: अंधारण। मंडळी, पावसाच्या बाबतीत आपल्याला अनेक प्रश्न असतात। तो बेभरवशाचा आहे असं आपण म्हणतो। केव्हा, कधी, कसा, कुठे आणि किती या पाच प्रश्नांची उत्तरं निसर्ग मानवाला कधीच व्यवस्थितपणानं देऊ शकत नाही। अर्थात या पाच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तो देखील बांधील नाही आहे। तो लहरी आहे। हे सारं काही समजून घेऊन पाऊस केव्हा आणि कसाही कुठेही कितीही पडला तरी त्याचा आपण फायदा उचलला पाहिजे। म्हणजे तो जमीन रूपी भांड्यात साठवून ठेवला पाहिजे आणि मग ही भांडी आपण पाणलोटातल्या वेगवेगळ्या उपचारांनी आणि मूलस्थानी जलसंधारणाच्या वेगवेगळ्या कामांनी भरून ठेवली तरच त्या भांड्यातल्या पाण्याचा उपयोग आपल्याला पिकांना, वनस्पतींना करून देता येईल। पीक उत्पादनाची शाश्वती काही का प्रमाणात होईना मूलस्थानी जलसंधारणाने प्राप्त होऊ शकते। मूलस्थानी जलसंधारणाची 700 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडणाऱ्या कोरडवाहू भागातल्या पीक उत्पादनासाठी अत्यंत गरज आहे। त्यातच पावसावर अवलंबून असणारे मोठे क्षेत्र, भूगर्भातली खालावलेली पाण्याची पातळी, भूजल पुनर्भरण नाही, जमीन केवळ पाणी नाही म्हणून अनुत्पादक, पीक उत्पादनातला बेभरवसेपणा आणि मोठी घट इत्यादी गोष्टी विचारात जर घेतल्या तर याच्यावर आपल्या हातातला एकमेव उपाय म्हणजेच मूलस्थानी जलसंधारण। मंडळी, मूलस्थानी जलसंधारणामध्ये उताराला आडवी प्रत्येक मशागत आणि पिकांची पेरणी, योग्य अंतर्मशागत, अंतर्मशागती झाल्यानंतर काढलेली सरी, मृतसरी, तण नियंत्रण, सेंद्रिय खते आणि सेंद्रिय पदार्थांचा मुबलक वापर, योग्य वेळी पिकांसाठी संरक्षित पाण्याचा वापर, आच्छादन, आंतरपीक, मिश्रपीक, पट्टा पीक पद्धत, पिकांची फेरपालट, जैविक बांध, सरीवरंबा, बंदिस्त सरी, बंदिस्त वाफे, कंपार्टमेंट बंडिंग, शेततळे, झाडवर्गीय पिकांसाठी वर्तुळाकृती, अर्धचंद्राकृती आणि त्रिकोणी आकाराचे ढाळीचे वरंबे इत्यादी कामांचा प्रामुख्याने समावेश होतो। या सगळ्या उपचारांचा जिथे जमेल तसा अवलंब केला तर नक्कीच मूलस्थानी जलसंधारण होऊन पीक उत्पादन वाढायला मदत होऊ शकेल। या मूलस्थानी जलसंधारणाचे मंडळी अनेक फायदे आपल्याला सांगता येतील। ही पद्धत कमी खर्चाची आहे, शेतकऱ्यांना सहजपणे करता येण्यासारखी आहे। पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा 90%पेक्षा जास्त वापर आपण यातून करू शकतो। मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या कोरडवाहू शेतीसाठी त्याचा उपयोग होतो। हलक्या आणि भारी जमिनीसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त अशी आहे। जमिनीतल्या पोषक द्रव्याचा निचरा थांबवण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण ही फार महत्त्वाची भूमिका बजावत असते। मंडळी, कोणत्याही पिकाच्या अगर वनस्पतीच्या मुळाच्या खोलीचे 4 भाग पडतात, जमिनीलगतच्या वरच्या भागातले पाणी आणि पोषक द्रव्ये जवळजवळ 40% वनस्पती शोषून घेतात, त्यानंतर अनुक्रमे 30%, 20% आणि 10% अशा पद्धतीनं त्यांचं शोषण केलं जातं। त्यामुळं वरच्या 1/4 भागामध्ये पाणी मुरवणं हे मूलस्थानी जलसंधारणाचं महत्त्वाचं कार्य आहे। त्यामुळं मंडळी, आपल्याकडे असलेल्या पाण्याचा चांगल्या पद्धतीने वापर करूया, पंडानं पावसाचं पाणी साठवूया आणि त्याचा आपल्या शेतीसाठी चांगल्या पद्धतीनं योग्य रीतीनं उपयोग करूयात।
1: कृषी वार्ता यामध्ये मूलस्थानी जलसंधारण याविषयी माहिती आपण ऐकली वाचक स्वरूप महेश इनामदार यांचा। श्रोते, यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा।

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो, नमस्कार. पोटविकारांच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत पोटविकार तज्ज्ञ आणि जनरल सर्जन डॉक्टर सोपान चौगुले. सर नमस्कार.
2: नमस्ते.
1: सर, सुरुवातीला आम्हाला सांगा, पोटविकार म्हणजे नेमकं काय?
2: पोटासंदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत, जसे की आपण पोट दुखणे म्हणतो, भुकेविषयी असेल, उलटी असेल, संडासच्या तक्रारी असतील, असे ज्या काही सर्व तक्रारी आहेत त्यांना आपण ते पोटविकार असं म्हणतो.
1: पोटविकारांच्यामध्ये कुठल्या कुठल्या आजारांचा समावेश होतो?
2: पोटविकारामध्ये तोंडापासून ते अगदी अन्ननलिका, त्याच्यानंतर जठर, त्याच्यानंतर

0: लिव्हर, पॅनक्रिया, साधुपिंड म्हणतो आपण, प्लीहा, छोटं आंतरडं, नंतर मोठं आंतरडं आणि अंत्रपुच्छ, त्यातला शेवटचा भाग, अशा या सर्व गोष्टींचा या पोटविकाराच्या ह्या अवयवामध्ये समावेश आहे.
1: आजकाल आपल्याला पाहण्यात येणारे किंवा ज्यांचं प्रमाण खूप आहे असे पोटविकार कुठले आपण सांगू शकाल काय?
0: सध्याचं म्हटलं तर गॅस्ट्रायटिस किंवा पित्त म्हणतो, पित्ताचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यानंतर भूक मंदावणं वाढलेलं आहे, पोटावरची चरबी जाड होणं, बाकीचे बरेच आहेत, पॅनक्रिया आहेत, लिव्हरचे काही आजार वाढलेले आहेत आणि अलीकडं या जीवनशैलीमुळं कॅन्सरसारखं प्रमाणही हळूहळू वाढत चाललेलं आहे. असे हे अनेक विकार त्याच्यामध्ये येतात.
1: पित्त होण्याचं नेमकं कारण काय असतं?
0: आपले खाणेपिण्याच्या सवयी, त्याच्यामध्ये तिखट, तेलकट, मसालेदार असं खाण्याचं प्रमाण आणि याचबरोबर वेळी अवेळी खाणं ह्याची त्याच्यामध्ये भर पडते. आणि त्याचप्रमाणे आपला सध्याचा जो कामाचा स्ट्रेस असेल, कौटुंबिक स्ट्रेस असेल, सोशल स्ट्रेस असेल, परत जागरण असेल, याच्यामुळं पित्त वाढण्यासाठी ह्या सर्व गोष्टींची त्याला मदत होते. आणि मग काही आजारही आहेत की ज्याच्यामुळं आणि पित्त वाढतं. पोटातील काही आजार असतील, त्या अनुषंगाने पित्ताचे खडे असतील, पॅनक्रियाचा काही त्रास असेल आणि अल्कोहोलसारखे व्यसन, तंबाखूसारखं व्यसन याची त्याच्यामध्ये भर पडत असते आणि त्याच्यामुळे हे पित्त वाढतं.
1: ज्या वेळेला शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचे त्रास होऊ शकतात?
0: तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अगदी थोडंसं पोट दुखण्यापासून, जळजळण्यापासून अशी सुरुवात बऱ्याच वेळा होते आणि मग वेळी अवेळी दुखणं आणि ते त्याचं प्रमाण जर वाढलं तर त्याच्या अनेक ठिकाणी थोडंसं डोकं दुखणं, तुम्हाला बरं न वाटणं अशा गोष्टी होतात. आणि काही वेळेला जर खाण्यापिण्यामध्ये आणखी त्या पित्त वाढीला कारणीभूत असतील तर आणखीन मग जेवणा अगोदरही काही वेळेला दुखतं, जेवणानंतरही काही वेळेला दुखतं, अशी लक्षणं ह्या पित्ताची दिसून यायला लागतात.
1: अलीकडं बऱ्याच वेळेला ऐकायला येतं की पित्ताशयाची पिशवी काढली, तर हे होण्याचं कारण काय असतं?
0: पित्ताची पिशवी काढली त्याला कारण हे खरं तर हे पित्त्याऐवजी ते पित्त म्हणजे गॉलबॅडर आम्ही म्हणतो, त्याच्यामधलं जे पित्त आहे तर ते पित्ताचे खडे झाल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये त्या पिशवीमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला जर काहीतरी त्रास चालू असेल आणि त्या त्रासामुळे ते खडे काही वेळेला मोठे होतात किंवा ते त्या पित्ताच्या नलिकेमध्ये येऊन अडकतात, अशा वेळी मग तो निर्णय घ्यावा लागतो. नाहीतर त्याच्यामध्ये रिपीटेड इन्फेक्शन होणं, पित्ताच्या पिशवीला पुढं खूप इन्फेक्शन होऊन काहीतरी पित्ताच्या पिशवीचं गँग्रीन होणं अशा गोष्टी काही वेळा होऊ शकतात आणि त्यानं मग जीवाला काही जणांच्या धोका निर्माण एखाद्याचा होतो. पित्त नलिकेमध्ये जे खडे आहेत ते काढून मग हे पिशवी गाळावी लागते.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोत्यांनी यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर. परिसर परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संदर्भात काम करताना आव्हानात्मक गोष्टी आपल्याला कोणत्या वाटतात?
2: सगळ्यात शेतीचं एक आव्हान एक मोठं आहे, कारण जास्त पाऊस पडला किंवा दुष्काळ झाला तरी शेती अन्नाशिवाय कोणी जगू शकणार नाही, एक आहे. दुसरं म्हणजे की हा पाऊस अवकाळी म्हणतात. पूर्वी अवकाळी नसायचा, पूर्वी माहित असायचा शाळा मे
1: महिन्याच्या
2: 5 जून सुद्धा त्यावर निवडलेले भारतात सुद्धा. तर पाऊस जर पडला नाही तर काही, ह्या गेल्या वेळी पाहिलं पूर आले, पूर संपल्यानंतर काही ठिकाणी दुष्काळ पडला.

0: शेतकऱ्याला ज्यादा पाऊस पडून पीक लावायच्या वेळी पाऊस नाही आणि काढणीच्या वेळी पाऊस आला तर दोन्ही वेळी नुकसान होणार, तर ते अन्नधान्य कमी होण्याची शक्यता. दुसरं पाण्याचं दुर्भिक्ष होणार, कारण पाऊस नसला उन्हाळ्यात आतापर्यंत जसं हे तापमान वाढलं तर बाष्पीभवन फार जोरात होतंय.
1: बरोबर,
0: आणखी तेही फायद्याचं नाही. तो एक भाग झाला. दुसरं आरोग्य. हा, आता इबोला म्हणून एक काहीतरी परत आजार यायला लागलेला आहे. तसेच त्यांनी दिलंय की पावसाळ्यातले आजार वाढतील, कारण पाऊस असेल आणि टेम्परेचर जास्त असेल, तुम्ही दमटपणा असेल, मुंबईवर काय समुद्र किनारी बघा घाम सारखा येतोय, पाऊस पडतो उन्हाळा, त्यात रोग जंतू फार वेगाने वाढतात आणि साथीच्या आजारांची रिपिटेशन वाढणार. आपण एक तडाखा फक्त ह्याच्यात पाहिलेला आहे
1: कोरोनामध्ये,
0: पण तसे वारंवार वाढत जाणार. आता आजारांच्या ह्या सगळ्या लसी उपलब्ध व्हायला लागल्या आहेत, एवढे आजार आहेत तर ते आता यायला लागले. बिचारे सगळ्यांना लस घेता येणार नाही, ज्यांना मिळणार त्या आजारांना तोंड दिलं पाहिजे. ते मोठं आहे म्हणजे अन्नाची अडचण, पाणी स्वच्छ नाही मिळालं तरी रोगराईची शक्यता आहे.
1: बरोबर.
0: आणि तिसरा हवा नाही, ते महत्वाचं आहे,
1: कारण वृक्षतोड आपण एका बाजूला करतोय, विकास साधता साधता पुन्हा तोच प्रश्न येतो की वृक्षतोड होतीये,
0: त्यामुळे
1: स्वच्छ शुद्ध हवा, वातावरण
0: मूलभूत जे पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष आपण करतोय आणि एक भ्रामक अशा विकासाच्या ह्याच्या मागे लागलोय.
1: म्हणजे ही आव्हानं नक्कीच आपल्या समोर आहेत आणि भविष्यकालासाठी तर नक्कीच
0: आव्हानं आहेत, ती वाढत चाललेली
1: आहे.
0: यावेळी धोक्याचे संदेश दिले तेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे.
1: खरं
0: हे आज नाही, म्हणजे बघा 35 वर्ष चालू आहे त्याच्या आणि आता परिस्थितीत म्हणजे जो ग्राफ काढला तो
1: सर्व आव्हानांमध्येच आणखी
0: प्रचंड वाढ झालेली आहे, आपण दुर्लक्ष केलं.
1: आणि ही आव्हानं पेहण्यासाठी म्हणे किंवा दूर करण्यासाठी खरं तर आपण आतापासून तरी किमान जाग होणं गरजेचं आहे आणि प्रयत्न करणं. औद्योगिक क्रांती जशी झाली तेव्हा हा पर्यावरणाचा ऱ्हास म्हणूया किंवा एक बदल होत गेले सगळे पर्यावरणातले, तर औद्योगिकीकरण आणि पर्यावरण यामध्ये समतोल आपल्याला कसा साधता येईल
0: याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही संघटना आहेत, काही व्यक्ती आहेत. म्हणजे जसं सांडपाण्याचा पुनर्वापर करायचा, झिरो इमिशन म्हणजे बाहेर कुठलाही विषारी वायू तुमच्या जाण्यात येणार नाही. आपण अधिकार ज्यावेळी सांगतो आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पडत नाही.
1: बरोबर.
0: आपण भारताच्या कॉन्स्टिट्युशनची दरवेळी चर्चा करतो जोरात दोन्ही बाजूनी, पण एक विसरतो की भारताच्या कॉन्स्टिट्युशन मध्ये पर्यावरण रक्षण करणं ही नैतिक जबाबदारी बंधनकारक आहे प्रत्येक नागरिकाची. आम्ही कधी विचार केलाय काय? कधी नाही. आपल्याला काही दिवशी तर मी एक तुम्हाला शेवटचं उदाहरण देतो, पर्यावरणासाठी ही रचना आहे ती मजबूत पाहिजे, योग्य पाहिजे. नुसत्या जाहिराती पाहून की आम्ही फोटो काढून झाड लावल्याचे पर्यावरण बदल होणार, ठोस काहीतरी झालं पाहिजे. कसं आहे औद्योगिकरण पाहिजे, तर औद्योगिकरण आता कसं असतं, कोणासाठी करतोय? नोकऱ्या देण्यासाठी. नोकऱ्यांसाठी उद्योग नकोय, उद्योग हातून जे पाहिजे सगळ्यांना मिळालं पाहिजे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
3: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक ऐकतो आणि नको काय म्हणतेस?
4: तात्या त्याचे दात लई बाद आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
4: मग चालतंय की?
5: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
2: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यानंतर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7 वाजता सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 7:20 एक गाणे ताजे तवाने. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम. 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आणि 7:50 ऍडव्हान्स आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

8 वाजून 40 मिनिटांनी चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. लखलख चंदेरी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम 8:55. 9:10 अमृत कलश. आज या कार्यक्रमात ग्रामीण नाट्य लेखक अशोक रास्ते यांची मुलाखत. या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. आज कार्यक्रम संध्याकाळी 6:35 पुनःप्रसारित करण्यात येईल. प्रभातीचे रंग काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम सकाळी 9:30. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 उमा

येईल. प्रभातीचे रंग काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम सकाळी 9:30. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम. गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम सकाळी 11:00. 11:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर या निसर्गाच्या संगे अनंत सोनावणे यांची मुलाखत. 1 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 1:05 गीतबहार. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2 वाजता कृषीवाणी. 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:15 दोपहर समाचार हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 2:30. आजच्या कार्यक्रमात मीनल देशपांडे यांचं गायन, त्यांनी गायलेला राग भीम पलासपणे कुशकाल. दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल ठीक 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात दशरथ पाटील आणि सहकारी यांनी सादर केलेलं संगीत भजन. 6:20 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. माझं घर माझं शेत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम 7:30. आजच्या कार्यक्रमात आवड बळीराजाची हा पत्रोत्तरांवर आधारित कार्यक्रम. 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 8:15 हिंदी भक्तिगीतं. 8:30 संसद समीक्षा. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ऍट 9 ही बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनीमुद्रण. 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या. श्रोतेहो दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यमधारी 249.1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफ एम वाणीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज दिनांक 28 जुलै 2026 सकाळचे 7 वाजलेत. आयुष्यातील यशाची सर्वोत्तम किल्ली म्हणजे आपल्याला आलेला अनुभव. अनुभवानं दिलेली शिकवण कोणत्याही पुस्तकात सापडत नाही. ही अनुभवाची किल्ली ज्याची त्याची स्वतंत्र असते.

0: दांडेकरांच्या कडून म्हणजे उपास सुद्धा मनवतील.
1: काही म्हटलं म्हणजे दांडेकर
0: आहेस तसं. परवा मी केळेवालीला म्हणाले केळीत की महा कशी, तर म्हणाली दांडेकर क्वालिटी आहे. दांडेकर म्हणजे क्वालिटी हे तिला सुद्धा कळलं.
1: उगीच म्हणालो आई, दांडेकर आणि कंपनी म्हणजे उत्तम क्वालिटी, रास्त दर आणि नाविन्य हे आता सर्वमान्य झालंय.
2: दांडेकर मारुती चौक आणि विश्राम बाग सांगली.
3: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
4: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
3: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
4: तर कधी असते अपेक्षा.
3: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
4: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
3: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
4: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
5: दर मंगळवारी सकाळी 9:30
4: प्रभातीचे रंग,
3: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
6: श्रोत्यांनो जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांच्या ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी ताशी 40-50 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसंच कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला.
7: अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
6: श्रोत्यांच्या अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ग्रामीण नाट्यलेखक अशोक रास्ते यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल.

0: आपल्या मुलीच्या सुरक्षित सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय आजच घ्या.
1: सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींसाठीचं इंजिनिअरिंग महाविद्यालय सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जैतापूर सातारा.
0: शैक्षणिक क्षेत्रातील 38 वर्षांचा सावकार समूहाचा विश्वास. पुणे मुंबईच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम.
1: मुलींच्या सुरक्षिततेसाठी बस आणि हॉस्टेल सुविधा.
0: आजच प्रवेशासाठी संपर्क करा 94225100. सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जैतापूर सातारा.
2: अहो ही यादी घ्या आणि उपासाचे जिन्न सणा.
3: इतके एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणजे तब्येतीचे मारा.
4: बंडू, या दिवसातल्या हवामानावर सण उपास आधारलेले असतात. सात्विक, पौष्टिक, शुद्ध उपासाचे जिन्नस आपल्या

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sanglikakashwani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवॉर्ड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवा असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळ घर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, गावी हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे. रोजची ताटं, वाट्या, भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
4: प्रादेशिक बातमी प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय. मतभेद मिटवून चर्चेत सहभागी होण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं विरोधकांना आवाहन. राष्ट्रीय कृषी विकास योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी केल्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे गौरवोद्गार. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या 3 प्रकल्पांना शासकीय जमिनी देण्याकरता एकत्रित शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंची चमकदार कामगिरी. पॅराशूटपूट प्रकारात शर्मिला धनखडला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक 2026 काल लोकसभेत मांडण्यात आलं. 2024 कायद्यात सुधारणा करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सभागृहात सादर केलं. या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. यामध्ये पेपरफुटीच्या प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे. खटल्यांचा जलद निपटारा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करणं याद्वारे अनिवार्य करण्यात आलं आहे. तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत. हे विधेयक सादर करताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला.

0: शेतकरी आंदोलनांवरील कथित पोलीस कारवाईवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. सभापतींनी वारंवार आवाहन करूनही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपला निषेध सुरूच ठेवला, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. दरम्यान सर्व सदस्यांनी मतभेद मिटवून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही काल होऊ शकलं नाही. परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांकडून बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली. आंदोलनादरम्यान हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काही कुटुंबियांनी दाखल केलेली स्वतंत्र याचिकाही इतर याचिकांबरोबर विचारात घेण्याचं काल मान्य करण्यात आलं. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीचा वेळेत आणि प्रभावी वापर करून महाराष्ट्रानं देशात पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला आहे. या कामगिरीमुळे योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्यास पात्र ठरणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल सांगितलं. राज्याच्या या उल्लेखनीय कामगिरीचं त्यांनी विशेष कौतुक केलं. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमातून आपल्या कुटुंबाला आर्थिक लाभ झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना समाज माध्यमाशी संबंधित कंपन्या आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं काल दिली. हे दावे द्वेषपूर्ण आणि बदनामीकारक असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या ब गटातील औषध निरीक्षक भरती परीक्षेबाबत समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या पेपर फुटीच्या दाव्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल पडताळणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून संबंधितांविरोधात पोलिसात रितसर तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटी प्रकरणातील आग्रा इथला सोनकुमार या आरोपीनं भिवंडी न्यायालयात काल आत्मसमर्पण केलं. त्यानंतर त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील अटक केलेल्या एकंदर आरोपींची संख्या आता 15 पोहोचली आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्च क्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग म्हणजे HCMTR पुणे अंतर्गत रिंग रोड आणि बोगद्यांचं जाळं हे 3 प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा, भूसंपादन आणि प्रकल्पनिहाय प्रशासकीय प्रक्रिया समन्वयानं पूर्ण करून संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत आयोजित बैठकीत दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या 3 प्रकल्पांसाठी लागणारी शासकीय जमीन पुणे महापालिका आणि PMRDला देण्यासाठी एकत्रित शासन निर्णय काढावा, तसंच रिंग रोड प्रकल्पासाठी लागणारी खासगी जमीन संपादनासाठी रोख मोबदला द्यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कारगिल विजय दिवस हा केवळ लष्करी विजयाचा स्मृती दिन नसून भारतीय सैनिकांच्या अदम्य शौर्य, त्याग, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचं प्रतीक आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक आणि वीरसैनिकांच्या पत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा काल मुंबईत आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. भारताच्या इतिहासात कारगिलचे वीर अजरामर राहतील असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले. ते म्हणाले,
1: आज भारत हा एक अतिशय शस्त्र संपन्न अशा प्रकारचा देश झालाय. प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात ज्या भारताने आज एक प्रकारे आत्मनिर्भरता प्राप्त करणं सुरू केलंय आणि जगाच्या पाठीवर केवळ शस्त्रास्त्र आयात करणारा आता देश नाही तर आपली शस्त्रास्त्र निर्यात देखील करू शकतो आणि एवढंच नाही तर जगाच्या पाठीवरची लॉंग रेंजची मिसाईल्स किंवा सर्वाधिक वेगाने जाणाऱ्या मिसाईल्स देखील तयार करण्याची क्षमता आता या भारताने तयार केलेली आहे. त्यामुळे भारताकडे वाकडी नजर करण्याची हिंमत कोणाची नाही.
0: ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुक्यातील डोळखाम परिसरात 26 जुलै रोजी ढगफुटी सदृश पाऊस झाला होता.

0: सोंडे धबधब्यावर फिरण्यासाठी आलेले कल्याण इथले 5 पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली. त्यातील 3 वाचवण्यात यश आलं तर 2 मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यातील पाऊसमानाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि ठाणे या तालुक्यांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सोमवारी सरासरी 40 तर मुरबाडमध्ये सर्वाधिक 61 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरण परिसरातही चांगला पाऊस बरसला असून आतापर्यंत 1696 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात 1000 हेक्टरवर भात पेरणी पूर्ण झाली असून रोप वाटिकांची कामं अंतिम टप्प्यात आहेत. सुदैवानं पिकांवर सध्या कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव आढळलेला नाही. कृषी विभागानं शेतकऱ्यांना शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याचं आणि रोप वाटिकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
0: रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातल्या पालगड या साने गुरुजींच्या गावी पुस्तकांचं गाव हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. रत्नागिरीत 1 एकर क्षेत्रावर 25 कोटी रुपये खर्चून मराठी भाषा संग्रहालय उभं केलं जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी काल केली. रत्नागिरीत मराठी भाषा विभाग आढावा बैठक आणि साहित्यिकांसमवेत संवाद बैठक झाली त्यावेळी हे निर्णय घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं. सांगली आणि सातारा जिल्ह्यात काल बेंदूर सण पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांना आकर्षकरित्या सजवून त्यांची पूजा करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिनं महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर हे पदक मिळालं आहे. या कामगिरीसह ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची एकंदर पदकांची संख्या 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. हवामान. राज्यात पुढील 5 दिवसात कोकण, पुणे, घाट परिसर, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या बहुतांश भागात वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी

सुदेश भोसले आणि अपर्णा मयेकर यांच्या आवाजात संध्या बहाडकर यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं रत्नाकर पिळणकर यांचं. श्रोते एक आणि ताजेतवानी हा कार्यक्रम रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:25 होतात. दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोतेहो, मागील भागात आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 उद्दिष्ट, पात्रता आणि प्रमुख वैशिष्ट्यांविषयी माहिती घेतली. आजच्या भागात या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी, लाभार्थ्यांची निवड आवश्यक

0: कागदपत्र शेतकऱ्यांनी घ्यावे याची काळजी, तसंच या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक सहकार विभाग आहे हा नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी विचार करत असतो किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था आहे त्याच्यावरती काम करत असतो. या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीने परिणाम होईल आपल्याला काय वाटतं?
2: कर्ज मुक्तीनंतर शेतकरी हा पुन्हा कर्ज पात्र होईल, त्यांना वेळेत नवीन पीक कर्ज मिळेल. आता म्हणल्याप्रमाणे शेतीतील गुंतवणूक वाढेल, उत्पादन वाढेल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. ही योजना केवळ कर्ज मुक्ती नसून कृषी विकासाला बळ देणारी व्यापक उपक्रम आहे.
1: नक्कीच सर, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं हित हे मला वाटतं की आपल्या देशासाठी एक प्रथम कर्तव्य आपण म्हणू शकतो सर. आणि खरीप हंगामाच्या दृष्टीने याचं महत्व काय आहे, काय सांगाल तुम्ही?
2: कर्ज मुक्तीनंतर पात्र शेतकरी नव्याने पीक कर्ज, मी आता सांगितलं, त्यामुळे खरीप हंगामासाठी बियाणे, खते, औषधे आणि शेतीसाठी आवश्यक भांडवल वेळेवर उपलब्ध होईल. याचा थेट फायदा शेती उत्पादनावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला निश्चितपणे होईल असं मला वाटतं.
1: नक्कीच सर, आपण सहकार क्षेत्र हे खर तर एक मोठं क्षेत्र आहे आणि सहकार क्षेत्रामधून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना, म्हणजे ही योजना तर एक महत्वाची योजना आहेच, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना. तर तुम्ही इतर योजनांबद्दल किंवा एक सहकार विभाग कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो त्याबद्दल काय सांगा?
2: आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आपल्या पूर्वजांनी सहकारी चळवळीचे ब्रिटिशांच्या काळामध्ये बिजरवले. मग त्यावेळेस वैकुंठभाई मेहता, पंजाबराव देशमुख, धनाजीराव गाडगीळ, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, शंकरराव मोहिते पाटील, ते स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांवर, या लोकांनी ग्रामीण भागाला आर्थिक उन्नती करण्यासाठी हे सहकार चळवळीची त्यावेळेस बीळ जळवली. त्याच्यामुळं महाराष्ट्राची सहकाराचा दबदबा हे केवळ महाराष्ट्रात आणि भारतात नाही तर आपल्या या सहकारी चळवळीचा दबदबा जगामध्ये आहे. आज आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत त्याच्या बरोबरीने या सहकारी चळवळीमध्ये लोक काम करत. काय कारण आहे? आज बँकामध्ये लोक आहेत, कारखान्यामध्ये आहेत, सुतगिरण्यामध्ये आहेत, पतसंस्थांमध्ये आहेत, गृहनिर्माण संस्थेत आहेत, मजूर संस्थेमध्ये आहेत, दूध डेअऱ्यामध्ये आहेत. आणि अजून आपल्या देशाला देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची सरकार की देशाला आपल्याला $5 ट्रिलियन आपल्या देशाची अर्थव्यवस्था करायची.
1: बरोबर.
2: तर आपला देश हा कृषी प्रधान देश, तर आपल्या याच्यामध्येच अजून खूप स्कोप आहे. नवीन तरुणाच्या हाताला काम लागणं, महिलांना त्याच्यामध्ये अजून कामाची संधी उपलब्ध करून देणं, इतर कारखानदारीपेक्षा हाच एक शेतीचा असा व्यवसाय आहे की त्याच्यामध्ये आपल्याला खूप अजून आपल्याला काम करता येईल आणि स्कोप आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. मध्यंतरी शास्त्रज्ञानी आणि शेतकऱ्याच्या मेहनतीमुळं संकरित बियाण्याची पैदास झाली, त्याच्यामुळं क्रॉप आपलं बंपर वाढलं. तर आज 140 कोटी लोक या देशामध्ये राहतात, तर त्यांना पुरून आज आपण इतर देशामध्ये एक्सपोर्ट करतोय.
1: बरोबर.
2: हे किमया आमच्या शेतीने केलेली आहे आणि माझ्या शेतकरी राजाने केलेली. आता आपल्याला थोडा पॅटर्न बदलावं लागेल आणि आपल्याला ज्याला नैसर्गिक शेती म्हणतो. मी मार्केटिंग फेडरेशनला असताना तो प्रयोग आम्ही केला होता. एक 5-7 प्रकारचे पिकं आम्ही त्याच्यामध्ये AI असं नावाचं ज्याला लायसन मिळतं केंद्र राखून पाण्याचं तपासणी केली जाते, माती तपासणी केली जाते आणि प्रमाणीकरण 3 वर्षाला प्रमाणपत्र मिळतं.
1: 3 वर्षांनी त्यांना नैसर्गिक ऑर्गॅनिक शेतीसाठी
2: शेतीचं प्रमाणपत्र मिळतं. मोहोची बडी ज्वारी 100 रुपये किलो आहे.
1: अच्छा.
2: पण त्या ज्वारीचं वैशिष्ट्य काय, जर ते पलीकडल्या गल्लीत जर ज्वारी भाकरी करत असली आमची गृहिणी तर इथल्या गल्लीत वास येत आहे. नवीन AIचं तंत्रज्ञान आलंय. AIचं तंत्रज्ञान एवढं शेतकऱ्याच्या हिताचं आहे. आपल्या तरुण पिढीने त्याच्यामध्ये सहभाग झाला पाहिजे, कारण मोबाईल चालवा लागते. आपल्या सरकारने 500 कोटी रुपयाची तरतूद VSI ला केली आहे.
1: बरं.
2: त्याची किंमत असेल 30,000 रुपये त्या मशीनची. मग काही कारखाना देतोय, VSI काही देतोय, शेतकऱ्याला 20,000 पर्यंत बसते. तर त्याचा रेंज आहे 2 किलोमीटर. इथं मशीन बसवलं तर 2 किलोमीटर रेंज तो काम करतोय. मग आपल्याला शेती करत असताना माती परीक्षण करतो.

0: भरती परीक्षण करत असताना ती माती घ्यावं लागते प्रत्येकावर आधी पाच ठिकाणची. मग जेवढी शीती आहे त्या सगळ्याची माती घ्यावं लागते, चिठ्ठ्या टाकाव्या लागतात, मग लॅब जिथं आहे तिथं जावं लागतंय आणि मग पुन्हा तपासून घ्यावं. हे मशीन बसवली की तुम्हाला ह्या वावरात नायट्रोजन किती आहे, पोटॅश किती आहे आणि पलाश किती आहे हे सांगते.
1: बरं,
0: आणि मग तुम्ही पीक कोणतं घेणार, भाजीपाला घेणार का, ऊस घेणार का, कापूस घेणार का, सोयाबीन घेणार, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते याय मार्गदर्शन करत.
1: तर नैसर्गिक शेती कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी करावी किंवा जर आतापर्यंत केली नसेल आणि सुरू करायची असेल तर काय करावं?
0: एकदम खताच्या मात्रा कमी करून आणणार नाही, कारण त्याला सवय लागलेली आहे खत जैसी.
1: बरोबर,
0: नायट्रोजनची भरमसाठला घालायची सवय आम्हाला, आम्हाला डीएपी जास्त घालायची सवय. तर टप्प्याटप्प्यानं खताचा मात्रा कमी करून हिरवळीचे खत घालणे किंवा शेणखत आपल्याला पहिल्यासारख्या ट्रॅक्टर घालता येत नाही, कमी घेणं आणि पेरणं त्या सरीच्या माध्यमातून पेरणे, हिरवळीचे खत वापरणे, अशा प्रकारचं आपल्याला. आणि बिवड जे म्हणतो, बिवड बदलतो आमच्या ग्रामीण भागात भाषा, एक दुधळ झाल्यानंतर एकदल. आता नवीन काही लोक आलेत की सारखं एकच पीक घेतलं तर जमत नाही, आपले बाप दादा खूप शास्त्राचा अभ्यास करून काम करायचे, एकदा शेण घेतले की मग दुसऱ्या वेळेस ज्वारी घ्यायची, अशा पद्धतीचं शेतीचं पिकाचं देखील तंत्रज्ञान आपल्याला वापर करावा.
1: बरोबर, पण मग खताची मात्रा कमी केल्यावर उत्पादन कमी होईल,
0: कमी होईल पण त्या मालाला भाव तुम्हाला जास्त भेटेल.
1: अच्छा,
0: तुम्ही माल किती काढला त्याला महत्व नाही, शेवटी तुमचं आर्थिक नियोजन जमलं पाहिजे. तुम्ही 20 क्विंटल माल काढलात म्हणजे शेतीतलं तुमच्या पिकावर खाद्य खाऊन टाकलं, शेती मोकळी केली, आपल्याला शेतीचं पोत जे म्हणतो पोत तो कायम टिकला पाहिजे, पुढच्या वर्षी तो कामाला आला पाहिजे.
1: बरोबर आहे.
0: आणि यावर्षी मर्यादित उत्पन्न असलं पाहिजे. 10 क्विंटल जर तुमचा एखादी माल झाला गहू आणि भाव जर तुम्हाला 2000 भेटला तर पैसे तेवढेच राहतात. 20 क्विंटल माल झाला आणि 1000 रुपये भेटले म्हणजे उत्पन्न जास्त काढणं आणि क्वालिटी काढणं ह्याच्यात खूप फरक. आणि ग्रेडिंग महत्वाचं आहे.
1: अच्छा,
0: शेतकऱ्यांनी ग्रेडिंगवर लक्ष दिलं पाहिजे. आडतीला माल येत असताना घरीच त्याच्या चालण्या करायला पाहिजे. मी स्वतः शेतकरी आहे, आज देखील मंत्री झालं तर मला अनेक पुरस्कार भेटलेले त्याच्यातला मी जाणकार आहे.
1: बरोबर, म्हणजे ज्याला आपण आता प्रेझेंटेशन म्हणतो हल्लीच्या भाषेमध्ये ते खूप महत्वाचं आहे आणि कृषी क्षेत्रातही ते नक्कीच झालं पाहिजे.
0: याही क्षेत्रात तसंच आहे.
1: सर, बँकांमध्ये आता नोकर भरती झालेली आहे तर त्याच्यामध्ये काही विशेष योजना शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मुलांसाठी आहेत तर त्याबद्दल
0: खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याच भागातले मुलाला आपल्याच जिल्ह्यामध्ये नोकरी भेट आहे, त्याच्यामुळे आपण कायदा केला की 70% त्या जिल्ह्यातल्या मुलाला प्राधान्य दिलं नोकरीसाठी. आणि बाहेरच्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यार्थ्याने तिथे जर अर्ज केला तर 30% त्या लोकांना दिला आपण.
1: बरं,
0: त्याच्यामुळे स्थानिकच्या लोकांना नोकऱ्या मिळतात. पुन्हा सहकारामध्ये अजून एक कालपरवा धोरण आलं, एक कायदा केला कालपरवाने की सावकार काही गावामध्ये बघतो आम्ही की आम्हाच्या पम्मास त्या ठिकाणी व्याज लावतात, त्याची जप्ती करतात, शेती हडप करतात, अशा आमच्याकडे तक्रारी. त्याच्यासाठी आपण बँकांनी कर्ज दिलं पाहिजे कंपल्सरी, कायदा आहे. कायदा असताना आम्ही रुलिंग केले, बिल आणले. मग तुम्ही म्हणताल आम्हाला का आणले बिल, तर 10 गुंठे जर एका शेतकऱ्याला जमीन असली तर बँकेने त्याला कर्ज द्यावं.
1: अच्छा,
0: पहिले 20 गुंठे होते.
1: बरं,
0: पण आता मात्र 10 गुंठे. मग कायदा असताना तुम्ही बिल का आणलंय, तर बिल का आणलं तर कायदा त्याला वकील कोर्टात जाण्यासाठी पैसे लागतात. 10 गुंठे जमीन असणाऱ्या माणसाला परवडत नाही वकील लावणं. त्याच्यासाठी आपण यार तालुक्याला जो असतोय तर त्याच्याकडे अर्ज करायचा आणि त्याला सक्त सूचना द्याव्यात की 50 ते 60 दिवसात त्याचा निकाल काढायचा आणि त्याला बँकेकडून कंपल्सरी देण्यासाठी भाग पाडायचं.
1: बरं,
0: बँकाकडून कमी व्याजाच्या दरामध्ये कर्ज भेटू शकतंय आणि तो स्वतःच्या बाहेर उभा राहू शकतो.
1: एकूणच सर, पतसंस्थांच्या सक्षमीकरणासाठी आणखी काय उपक्रम आहेत किंवा कशा पद्धतीने त्यांनी,
0: बँका असो की पतसंस्था असतो, ह्या सगळ्या ऑनलाईन केलेल्या आहेत. आता बँकेमध्ये तुम्हाला भविष्याच्या काळामध्ये आताही लोक बँकेत गर्दी दिसणार नाही, तुम्हाला सगळी ऑनलाईन आहे. घरामध्ये बसूनच पैसे आपण बँकेत खात्यावर टाकू शकतो, घरामध्ये बसूनच पैसे आपण काढू शकतो आणि मोबाईलमध्ये तुम्हाला तुमचं बॅलन्स किती आहे तुम्हाला कळू शकतं. म्हणजे ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे आणि बँकेने देखील तशा प्रकारचा केला आहे, त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो.
1: सर, महाराष्ट्राला सहकार चळवळीची खूप मोठी परंपरा आहे, तर तुम्ही आज काय सांगाल की आजची सहकार चळवळ आणि महाराष्ट्र याबद्दल काय सांगाल?
0: अजूनही आपल्याला ग्रामीण भागामध्ये जे पॅकच्या माध्यमातून आमचे गृहमंत्री सहकार खातं निर्माण केलं केंद्रामध्ये, काही ठिकाणी कोल्हापूर

0: पश्चिम महाराष्ट्रात आहे सोसायटी आहे, त्या एक सोसायटी श्रीराम नावाची बावड्यामध्ये आहे, मी स्वतः बघितलं आहे.
1: बरं.
0: तर आपल्या संसारामध्ये जन्मल्यापासून मरेपर्यंत ज्या गोष्टी लागतात त्या त्या सोसायटीत उपलब्ध आहेत.
1: अच्छा.
0: म्हणजे कापड आहे, धान्य आहे, पेट्रोल आहे, दूध आहे, मेडिसिन आहे, आणि शेवटी गावातला सभासद शेतकरी जर त्याचा दुर्दैव मृत्यू झाला तर त्याचं जे लागते ना कफन, कफन ते देखील सोसायटी पुरवते. चांगले जर लोक झाले या क्षेत्रामध्ये आणि चांगले आणले पाहिजेत आणि चांगले टिकवले पाहिजेत, सोसायटी किंवा बँक हा विकासाचा अड्डा झाला पाहिजे आणि राजकारण विरहित काम झालं पाहिजे.
1: आणि महाराष्ट्रात आज आपण बघतो की अनेक शेतकरी बंधू भगिनी आहेत, त्या सगळ्यांना आपण माननीय सहकार मंत्री म्हणून काय आवाहन कराल, काय सांगाल?
0: या निमित्तानं राज्यातल्या जनतेला शासनाचा एक घटक मंत्री म्हणून राज्य शासन शेतकऱ्याच्या हितासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार बँक खात्याशी संलग्न करावे, आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे आणि शासन व बँकांनी दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. कोणत्याही अफेवर विश्वास न ठेवता केवळ माहितीलाच प्राधान्य द्यावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्ज मुक्ती ही योजना केवळ कर्ज मुक्ती नसून शेतकऱ्याच्या आत्मविश्वास वाढवणारी, आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारी योजना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे.
1: सर, आजच्या भागामध्ये आपण या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील सर्व महत्वाच्या बाबी अतिशय सविस्तरपणे स्पष्ट केल्या, त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनातील अनेक शंका दूर होण्यास निश्चितच मदत होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही केवळ कर्जमाफीची योजना नसून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, नवसंजीवनी आणि आत्मविश्वास देणारा महत्वपूर्ण उपक्रम आहे. आज दिलखुलास कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांचे मनापासून आभार. श्रोतेहो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेत. प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
3: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण

0: आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं. त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साइट्स वर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याच्या गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोत्यानंतर ऐकूया आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोत्यांनो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर सत्येन गुजर सर गेली 25 वर्ष एक निष्णात आयुर्वेदिक तज्ञ म्हणून आपल्याला परिचित असून पुणे आणि मुंबईमध्ये यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक मोहोळकर

0: हॉस्पिटल जवळ बुधवार पेठ कराड. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. बऱ्याच आजारांबद्दल आपण बोलतोय, आता अजून एक महत्वाचा आजार म्हणजे गुडघेदुखी. तर ही कशामुळे होते, कारण काय ते सांगा ना.
1: कसं आहे, गुडघेदुखी म्हणजे संधिवात हे एक प्रकारचं समीकरण झालंय. म्हणजे बऱ्याच पेशंटला असं वाटतं की फक्त संधिवात आहे त्याच्यामुळेच गुडघेदुखीचा त्रास होतो, इतरही कारण असू शकतात किंवा इतर आजारांमध्ये सुद्धा गुडघेदुखी लक्षण दिसते याचीच बऱ्याच जणांना कल्पना नसते. गुडघेदुखी 5व्या ते 8व्या वर्षी 10व्या वर्षीच्या मुलांना सुद्धा होते. 85-80 मध्ये तर आता इतकं कॉमन पण झालं आहे. कधीतरी दिसणारे पेशंट कोविड नंतर ड्यू टू ऑटोइम्युन डिसीजेस असू देत, व्हायरल आर्थरायटिसचे येणारे भरपूर पेशंट असतात. थोडक्यात झीज होते सांध्यांची किंवा संधिवात आहे म्हणूनच गुडघे दुखतात अशी गोष्ट नाही. रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाचा आजार आहे, आमवात आहे, वातरक्त आहे, या सगळ्या आजार कॉमनली दिसते. रुग्णा ताप असेल त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं. आता आपण बघितलं तसं व्हायरल इन्फेक्शन होऊन गेले, चिकन गुन्ह्या होऊन गेल्या, डेंग्यू होऊन गेलाय, आणि त्याच्यामुळे सांधेदुखी गुडघेदुखी कायमस्वरूपी सुरू झाली. असे कितीतरी पेशंट आपल्याला बऱ्याच वेळेला दिसत असतात. आता बऱ्याच वेळेला गुडघा हे जे स्ट्रक्चर आहे हे कॉम्प्लेक्स आहे. बऱ्याच गोष्टी एकत्रित येऊन गुडघा तयार होत असतो. म्हणजे गुडघा म्हणजे फक्त हाडच अशी गोष्ट नाही, तो सांधा आहे. म्हणजे इथे फक्त हाडच एकत्रित येतात तो सांधा नव्हे. आता गुडघ्यांच्या ठिकाणी मांडीचं खालचा हाड, टिबिया आणि फिबुला हे दोन नडगेची हाडं आहेत, ते हाड हे एकत्रित येतात आणि वर वाटी असते पटेला. आता हा गुडघा बांधून ठेवण्याचं काम कोण करतं, तर लिगामेंट्स करतात, खुर्च्या करतात. त्याच्यामुळे गुडघा एकत्रित बांधला जातो. दोन हाडं एकमेकांना घासू नये म्हणून मध्ये गादी असते, ज्याला आपण मेनिस्कस म्हणतो किंवा बोली भाषेत आपण गादी म्हणतो. आता ह्या सगळ्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये वंगण असतं, सायनोवियल फ्लुइड असतं, की जेणेकरून एवढी आपण हालचाल करतो गुडघ्यांची तर झीज होऊ नये म्हणून एक कफ सदृश भाग असतो, ज्याला आपण बोली भाषेत वंगण म्हणतो, त्याला सायनोवियल फ्लुइड म्हणतात, तो प्रकार असतो. आता ह्या गुडघ्यांचा आणि वरचा जो भाग आहे त्याच्या माउस पेशींना दोरीसारखा एक भाग असतो, जो गुडघे सांधा आणि माउस पेशींना जोडला जातो, ज्याला टेंडॉन म्हणतात, आणि वन मसल्स असतात. अशा पद्धतीने तो गुडघा तयार झालेला असतो. माउस पेशी आणि सांधा यांचं घर्षण होऊ नये म्हणून तैलग्रंथी असतात, त्याला बरसे म्हणतात. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत गुडघ्याच्याकडे, असे 12 बरसे असतात की जेणेकरून तिथे सतत तेलाचा पुरवठा होत राहावा. एवढं सगळं स्ट्रक्चर आहे त्याने गुडघा तयार होतो. ज्यावेळेला गुडघे दुखी होते त्यावेळेला तो फक्त संधिवातच असतो किंवा हाडांची झीज असते असं नाही, कडेच्या कुर्च्यांचे प्रॉब्लेम असतात, लिगामेंट इंजुरी कॉमनली दिसत असतात, गादी झिजत असते म्हणून प्रॉब्लेम असतो, टेंडोनायटिस असतो, दोरीसारखा जो मांसल भाग असतो त्याला सूज येते, कधी मांस पेशींना सूज येते म्हणून असतो. बऱ्याच वेळेला इन्फेक्शनमुळे पाणी गुडघ्यात साठतं, त्याच्यामुळे दुखावा असतो, त्याच्यामुळे सूज येत असते. अशी काही कारणं आहेत. बऱ्याच वेळेला रचनात्मक विकृती कोणतीच नसते, पण इतर आजारांचं लक्षण म्हणून गुडघेदुखी असते. म्हणजे मग तो ताप जुनाट आहे त्याच्यामुळे गुडघेदुखी असू दे, किंवा मूळव्याधीचा आजार जुना आहे म्हणून गुडघेदुखी, अशा आयुर्वेदाने जवळजवळ 48 आजार सांगितलेत की ज्याच्यामध्ये गुडघेदुखी हे लक्षण स्वरूपात दिसतं पण रचनात्मक विकृती नसते. सो गुडघेदुखीची कारणे हे वेगवेगळी आहेत आणि त्याच्यानुसार त्याची चिकित्सा बदलत.
0: अर्थातच गुडघा हा नुसता एक शब्द असला तरी इतकी कारणं असू शकतात गुडघेदुखीची. याच्या चिकित्सेबद्दल पुढच्या भागात जाणून घेऊया, आज इथंच थांबूया. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ बुधवार पेठ कराड. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 83 90 90 20 23. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिली आयुर्वेद या कार्यक्रमात डॉक्टर सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आरोग्याची गुरुकिली आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर ऐकूया ऍडव्हान्स आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
5: नमस्कार.
3: 29 वर्षाच्या महिलेची ही केस आहे, ज्यांना पाळी येताना खूप त्रास व्हायचा आणि सोनोग्राफी केली तर त्यामध्ये ऍडिनोमायोसिस असं निदान झालं. तर हे ऍडिनोमायोसिस म्हणजे नेमकं काय याबद्दल आज बोलूयात.
5: बेसिकली होतं तसं की दर महिन्याला एक अंड तयार होत असतं आणि 14 दिवसांनी ते पिकून नंतर मग 3 दिवस ट्रॅव्हल करून 17व्या दिवशी साधारण ते आपल्या गर्भाशयात येणार असत. आता हे गर्भाशयात आल्यानंतर जर का बाळ राहिलेलं असेल तर त्याला राहण्यासाठी म्हणजे कुशन पाहिजे, त्यामुळे म्हणजे ज्या वेळेला हे अंड तयार होत असतं त्यावेळेला म्हणजे गर्भाशयाच्या आतल्या बाजूला ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात तिथे एक कुशन तयार होत असतं, एंडोमेट्रियम तयार होत असतं. आता हे जोपर्यंत गर्भाशयाच्या आतमध्ये तयार होतंय तो

0: तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण जर का ते गर्भाशयाच्या आतल्या बाजूला तयार होताना परत बाजूला पण तयार व्हायला लागलं, म्हणजे मस्क्युलर सेल जे असतात गर्भाशयाचे तिथे पण जर का ते एंडोमेट्रियम वाढायला लागलं, तर मात्र तिथे प्रेशर क्रिएट होईल. कारण जिथे सेल वाढायचे नाहीये तिथे जर का ते सेल वाढायला लागले तर मात्र सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक पार्ट होणार आहे. आणि मग ते नको तिथे ते वाढायला लागतात सेल्स, आणि मग त्याच्यामुळे तिथे प्रेशर क्रिएट होतं, आणि त्याच्यामुळे मग काय होतं की पाळीच्या वेळेला दुखणं किंवा इतर वेळेला सुद्धा पोटामध्ये दुखणं या सगळे प्रकार तिथे व्हायला लागतात. त्यामुळे आता ट्रीटमेंट काय द्यायची तर सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. मग बाबा हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे का, पण बऱ्याच वेळेला आम्ही बघतो 90% वेळेला हॉर्मोनल इम्बॅलन्स काही तिथे नसतो फारसा. किंवा मग म्हणजे बाबा की काय म्हणतो की तिथे आपण म्हणलं जातं की म्हणजे इतर काही गोष्टी आहेत का, म्हणजे जसं फायब्रॉइड आहेत का, हे आहेत का, ते आहेत का, अशा सगळ्या गोष्टी त्या बघितल्या जातात. मग त्याच्या वेळेला मग हॉर्मोनल ट्रीटमेंट येते, पण त्याच्यातून फार काही रिझल्ट येताना बऱ्याच वेळेला दिसत नाही. मग पेन किलर द्या किंवा हेवी ब्लीडिंग होत असेल तर मग सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंटवर म्हणजे नुसतं भागवलं जातं. पण जर का आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघितलं ह्या सगळ्या गोष्टीकडे तर नक्कीच आपल्याला त्याचं डायग्नोसिस पण योग्य करता येतं आणि त्याचे रिझल्ट पण चांगले देता येतात.
1: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
0: कसं आहे की हळूहळू आता नवीन कन्सेप्ट लोकांना कळायला लागलेत. एनर्जी बॉडी, फिजिकल बॉडी, बरोबर ना. आयुर्वेदामध्ये पहिल्यापासून याचं पंचतत्वांचं जर काही इम्बॅलन्स झालं, बरोबर ना, या 5 तत्वातूनच मग 3 दोष आलेत, वात, पित्त, कफ, बरोबर ना. त्यामध्ये वात दोष जो आहे म्हणजे खालच्या भागामध्ये वाताचा प्रभाव असतो, अपान वायू सांगितलेला आहे, बरोबर ना. म्हणजे जे काही आपल्याला पाळी येणं आहे किंवा पाळीचं जे काही नियमन आहे हे सगळं अपान वायूच्या अंडरमध्ये येतं. आणि अपान वायू जर का दूषित झाला, बरोबर की नाही, आणि शेवटी वायूचं काम काय एकाचं दोन, दोनाचे चार करणं, बरोबर की नाही, हा अपान वायू दूषित झाला तर मात्र एंडोमेट्रियमचं एक्सेस वाढायला लागतं. तर त्यामुळे आम्ही बऱ्याच केसेसमध्ये आम्ही बघितलेलं आहे याच्यामध्ये की आम्ही स्वतः ट्रीट केलेले आहे त्या, तर त्यामध्ये जर का अपान वायू जर का आपण बॅलन्स करत नेला, मग त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये स्नेहसुदन बस्ती सारखे प्रकार आहेत. आणि जे काही म्हणजे म्हणतो ना की गर्भाशयामध्ये जो काही प्रॉब्लेम झालेला असतो तर तो जर का रिपेअर करण्यासाठी जर का उत्तर बस्ती सारखा जर का उपाय केला, म्हणजे उत्तर बस्तीमध्ये गर्भाशयामध्ये डायरेक्टली काही औषधं सोडली जातात, आणि त्या प्रकारे जर का गर्भाशयाचा बॅलन्स केला, त्यानंतर तिथल्या वाताचा जर का बॅलन्स केला, म्हणजे अपान वायूचा जर का बॅलन्स केला, तर हा एंडोमेट्रियसिसचा त्रास नक्कीच बरा करता येतो. आणि अनेक केसेसमध्ये आमचे तसे पॉझिटिव्ह चांगले रिझल्ट आम्हाला आलेले आहेत. तर त्यामुळे बऱ्याचशा गोष्टीमध्ये जर का आपण बघितलं ना तर म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून डायग्नोसिस पण चांगलं आहे आणि त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत. त्यामुळे एखाद्या गोष्टीमध्ये रिझल्ट येत नसतील नक्कीच तुम्ही आयुर्वेद ट्राय करा, नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील.
1: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
3: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींसाठीचं इंजिनिअरिंग महाविद्यालय सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जैतापूर सातारा.
1: शैक्षणिक क्षेत्रातील 38 वर्षांचा सावकार समूहाचा विश्वास. पुणे मुंबईच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम.
2: मुलींच्या सुरक्षिततेसाठी बस आणि हॉस्टेल सुविधा.
1: आजच प्रवेशासाठी संपर्क करा 94225100. सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जैतापूर सातारा.
3: अहो ही यादी घ्या आणि उपासाचे जिन्नस आणा.
4: इतके एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणजे तब्येतीचे बारा.
5: बंडू या दिवसातल्या हवामानावर सण उपास आधारलेले असतात. सात्विक पौष्टिक शुद्ध उपासाचे जिन्नस आपल्या दांडेकरांच्या कडून आण म्हणजे उपास सुद्धा मानवतील.
4: काही म्हटलं म्हणजे दांडेकर
5: आहेस तसं. परवा मी केळेवालीला म्हणाले केळी इतकी महाग कशी तर म्हणाली दांडेकर क्वालिटी आहे. दांडेकर म्हणजे क्वालिटी हे तिला सुद्धा कळलं.
4: उगीच म्हणालो आई दांडेकर आणि कंपनी म्हणजे उत्तम क्वालिटी रास्त दर आणि नाविन्य हे आता सर्वमान्य झालंय.
6: दांडेकर मारुती चौक आणि विश्राम बाग सांगली.
7: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
8: त्या वार्ता येतात,

0: तिला सुद्धा कळलं.
1: उगीच म्हणालो आई, दांडेकर आणि कंपनी म्हणजे उत्तम क्वालिटी, रास्त दर आणि नाविन्य हे आता सर्वमान्य झालंय.
2: दांडेकर, मारुती चौक आणि विश्राम बाग, सांगली.
3: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
4: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
3: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
4: तर कधी असते अपेक्षा.
3: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
4: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
3: सप्त रंगांचं, सप्त सुरांचं मिश्रण असणारा
4: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
5: दर मंगळवारी सकाळी 9:30
4: प्रभातीचे रंग,
3: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक 2026 काल केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सादर केलं. या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. पेपर फुटीच्या प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षेचा समावेश आहे. खटल्यांना जलद निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणे यामध्ये अनिवार्य करण्यात आलं आहे. याशिवाय पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणे अशा तरतुदीही यात केल्या आहेत. हे विधेयक सादर करताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजी केली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. दरम्यान सर्व सदस्यांनी मतभेद मिटवून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही काल होऊ शकलं नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक रणनीती बैठक मंगल मिलन आज सकाळी संसद भवनात होणार आहे. आघाडीची पूर्ण एकता दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशनादरम्यान मंगळवारी ही बैठक होत असते. परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणार

या याचिकांवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली. आंदोलनादरम्यान हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काही कुटुंबियांनी दाखल केलेली स्वतंत्र याचिकाही इतर याचिकांबरोबरच विचारात घेण्याचं काल मान्य करण्यात आलं. नीट यूजी परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांविरुद्ध दाखल केलेले खटले आणि इतर कायदेशीर कारवाई मागे घेण्याचा निर्णय बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांनी घेतला आहे. बिहारच्या गृह विभागानं 26 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलकांविरुद्ध नोंदवण्यात आलेले सर्व FIR फौजदारी तक्रारी आणि कारणे दाखवा नोटिसा मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करण्याचं आश्वासन दिलं आहे. या मुदतीपूर्वी दाखल केलेल्या प्रकरणांच्या संदर्भात अटक किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची त्वरित सुटका केली जाईल, तसंच त्या निश्चित वेळेपूर्वीच्या घटनांबाबत भविष्यात कोणतीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारवाई केली जाणार नाही अशी हमीही सरकारनं दिली आहे. आसामच्या गृह आणि राजकीय विभागानंही तिथल्या आंदोलनांच्या संदर्भात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले आहेत आणि आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध राज्यातील कोणत्याही पोलीस यंत्रणेकडून कोणतीही प्रतिकूल कायदेशीर कारवाई केली जाणार नाही असं म्हटलं आहे. इनक्रेडिबल इंडिया अर्थात अतुलनीय भारत या प्रतिष्ठित ब्रँड अंतर्गत भारताला जागतिक पातळीवर पर्यटनासाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयानं एअर इंडियाशी सामंजस्य करार केला आहे. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली इथं या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारताची जागतिक पर्यटन क्षेत्रातील ओळख अधिक दृढ करण्यासाठी एअर इंडियाचं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विस्तृत जाळं आणि मंत्रालयाचे पर्यटन स्थळांच्या प्रचाराचे उपक्रम यांचा एकत्रित लाभ घेणे हा याचा उद्देश आहे. भारताच्या लोकशाही आणि विकासाच्या प्रवासात पंचायती राज संस्थांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रम आणि समर्थ पंचायत पोर्टलचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या आणि आत्मनिर्भर पंचायतींच्या निर्मितीच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं सिंह यांनी सांगितलं. समर्थ पंचायत पोर्टलमुळे कर आकारणी, देयके आणि पंचायत महसुलाचे निरीक्षण या प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होतील असंही त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एमव्ही ओमोर्फी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील युक्रेनचे राजदूत डॉ अलेक्झांडर पॉलिशच्युक यांना पाचारण करून घेतलं. या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतानाच मंत्रालयानं व्यापारी जहाजांवरील अशा हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. अशा कृतींमुळे निरपराध नागरी खलाशांचे प्राण धोक्यात येतात, अशा कृती अस्वीकार्य आहेत आणि त्या टाळल्याच पाहिजेत असं मंत्रालयानं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आज वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. तिथे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. ट्रम्प यांची दुसऱ्या कार्यकाळासाठी निवड झाल्यापासून या दोन्ही नेत्यांमधील ही 8वी भेट आहे. उभय नेते सर्व मुद्द्यांवर आणि प्रामुख्यानं इराणच्या मुद्द्यावर चर्चा करतील. आपली सुरक्षा निश्चित करून शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं ट्रम्प यांची भेट घेत असल्याचं नेतन्याहू यांनी नमूद केलं आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी काल बीजिंगमध्ये चीनच्या उपपरराष्ट्र मंत्री हुआ चुनयिंग यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. भारत आणि चीन यांच्यातील सहकार्य दृढ करणं आणि व्यापार तसंच आर्थिक संबंधांना आणखी चालना देण्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारतीय कार रेसर असलेल्या मुंबईच्या 21 वर्षीय आदित्य पटनायक याने गोल्ड व्हिओस चॅम्पियनशिप मलेशियाच्या तिसऱ्या फेरीतील स्पोर्टिंग क्लास जिंकून आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय कार रेसिंग विजेतेपद पटकावलं. ही स्पर्धा प्रसिद्ध सेपांग इंटरनॅशनल सर्किटवर आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅराशॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा एथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा एथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के

शायला हिने कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली, मात्र 2.28 मीटरच्या उंचीसाठी केलेले त्याचे तीनही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या प्रकारात जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. या व्यतिरिक्त वेटलिफ्टर्स वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी एक रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत शिल्पा शैला हिनेही कांस्य पदक मिळवलं. या कामगिरीसह ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची एकूण पदकांची संख्या 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. महिलांच्या 75 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाल्यामुळे भारतीय बॉक्सर लवलीना बोरगोहेनचं पदक निश्चित झालं आहे. राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित भारतीय संघानं काल पुरुष आणि महिला अशा दोन्ही सांघिक प्रकारात 3-0 अशा दमदार विजयांसह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिणांतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडील राज्य राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ आणि गोव्यातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मध्यमेरी 249.68 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि व्हीएमएनच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. श्रोते हो प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
1: सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना, हा जीवनविद्येचा एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे। हा सिद्धांत अत्यंत चिंतनीय आहे। जीवनविद्या ही जी उपासना करायला सांगते, या उपासनेत कर्मकांड शून्य आहे, पण उपासनेचं फळ मात्र त्वरित आहे। ही उपासना करणाऱ्यावर जीवनात कधीही उपास घडण्याचा प्रसंग येणार नाही आणि त्याचं आसन सदैव उंच राहील। आसन उंच राहील याचा अर्थ असा की एका बाजूनं तो देवाच्या मांडीवर जाऊन बसेल आणि दुसऱ्या बाजूनं तो लोकांच्या हृदयात आढळ स्थान मिळेल। विचारांचा स्वभावच असा आहे की ते सरकत सरकत साकार होतात। माइंड मूव्ज फ्रॉम थॉट टू थिंग असं डॉक्टर मर्फी यांनी म्हटलेलं आहे। हे त्यांचं विधान सार्थ आणि यथार्थ आहे। म्हणूनच सुंदर विचारांची जोपासना केल्यानं ते सुंदर विचार सरकत सरकत उच्चार आणि आचार या स्वरूपात जीवनामध्ये साकार होतात। जीवनविद्या सांगते की सुंदर विचारांची जोपासना करणाऱ्या माणसांचं सर्व जीवनच सर्वांगानं आणि सर्वार्थानं सुंदर होतं। आज आपण पाहिलं तर एखादी उपासना करायची झाली तर लोक त्यासाठी काय काय करतात, व्रतवैकल्य काय, उपास तापास काय, 16 सोमवार काय, 16 गुरुवार काय। उपासना करण्यासाठी लोक खूप काही करत असतात। जीवनविद्येनं मात्र या गोष्टींपासून लोकांना मुक्त केलेलं आहे। जीवनविद्या सांगते की उपासना करण्यासाठी या कोणत्याही गोष्टी करण्याची गरज नाही। जीवनविद्या सांगते की तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचार हा शुभच असला पाहिजे। मनात येणारा प्रत्येक विचार शुभच असेल असा आग्रह जर तुम्ही धरला तर तुमचे ग्रह सुधारलेच पाहिजेत। त्यासाठी कुठेही जायला नको। मनात येणारा प्रत्येक विचार शुभच असला पाहिजे हा आग्रह जर तुम्ही धरलात तर तुमचे सगळे ग्रह सुधारतील। त्यासाठी तुम्हाला कुठे जायला नको की यायला नको। या संदर्भामध्ये संत काय सांगतात पहा। ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा। तुकाराम महाराज सांगतात नको सोडू अन्न, नको सेऊ वन, चिंती नारायण सर्व भोगे। ते सांगतात उपास तपास नको, जंगलात जाऊ नको, डोंगरावर जाऊ नको। तुम्ही म्हणाल मग तुकाराम महाराज डोंगरावर जाऊन का बसत होते? त्यांना विचारलं तर ते तुम्हाला सांगतील की अरे मी जाऊन बसलो होतो हे खरं आहे, पण घरात बसूनही मी हे करू शकत होतो। वास्तविक तिथं जाण्याची गरज नव्हती आणि मला हे नंतर कळून आलं। आता मला जे नंतर कळून आलं ते मी तुम्हाला सांगू नको का? म्हणून तुम्हाला सांगतो नको सोडू अन्न, नको सेऊ वन, चिंती नारायण सर्व भोगे। तुकाराम महाराजांनी हे जे सांगितलं ते त्यांनी शेवटी सांगितलं। त्यांना साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी हे सांगितलं। त्यांना साक्षात्कार झाला, त्यांना आत्मानुभव झाला आणि नंतर त्यांनी हे सांगितलं। जीवनविद्या सांगते तुम्ही संसारात राहा तेही आनंदात राहा। आनंद वाटत वाटत संसार करा आणि तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार होतात ते पहा। आनंद वाटता वाटता आनंदानं संसार कर हे जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते। वास्तविक परमार्थ दुसरा काय आहे? परमार्थ ज्याला आपण म्हणतो तो कशासाठी करतात? परमार्थ देवासाठी करतात का? देवासाठी परमार्थ वास्तविक कुणीही करत नाही। प्रत्येकाला काहीतरी हवं असतं। त्यांची खरी भक्ती किंवा त्याचं खरं प्रेम हे स्वतःवर असतं।

0: काय पाहिजे हे प्रत्येकाचं वेगळं आहे. कुणाला नोकरी पाहिजे, कुणाला उद्योगधंदा पाहिजे, कुणाला मूल हवं तर कुणाला बायको हवी असते, कोण काय मागेल याचा पत्ता नाही. मी नेहमी विनोदाला सांगतो, किती लोक त्या देवाकडे मागत असतात, किती लोक जे असतात ते देवाकडे जाऊन आपलं मागणं मागतात, तेव्हा देवापुढे मोठं संकट असतं, त्याला पळून जाता येत नाही. आता मी इथं बसलेलो आहे आणि तो आला, हे द्या, दुसरे कोणीतरी ते द्या असं म्हणू लागला तर मी मात्र पळून जाईन, पण देवाला पळून जाण्याची सोय नाही. सांगायचा मुद्दा हा, विनोदाचा भाग जर आपण सोडला तर देवाजवळ जो कोणी जातो तो देवासाठी जातो असं नाही. आणि प्रत्येक जण हा स्वतःवर प्रेम करतो किंबहुना तो स्वतःवरच प्रेम करतो. जीवनविद्येनं या संदर्भात एक सिद्धांत मांडला तो असा की जगामध्ये एकच सत्य आहे आणि ते सत्य म्हणजे स्वार्थ. स्वार्थातूनच तो जगाकडे पाहतो. मित्र देखील त्याला अनुकूल असतो तोपर्यंत मित्र वाटतो, प्रतिकूल झाला की तोच मित्र त्याला शत्रू वाटतो. हे मी का सांगतो आहे की बायको नवऱ्यावर प्रेम करते, नवरा बायकोवर प्रेम करतो, आई मुलावर प्रेम करते, मुलं आईवर प्रेम करतात, तेव्हा हे सर्व जे चालतं ते आपण आपल्यासाठी करत असतो आणि यामध्ये काहीही गैर नाही. वास्तविक आपला प्रत्येकाचा स्वभावच स्वार्थी असतो. स्वार्थ म्हणजे स्वमध्ये अर्थ असतो. स्वरूप याचा अपभ्रंश शिव, शंभू आला कुठून तर स्वयंभूमधून. शिव हा स्वयंभू आहे. शिव म्हणजे स्वरूप. स्व म्हणजे स्वरूप हे लक्षात घेतलं तर स्वमध्ये सर्व अर्थ आहे. मला सांगायचा मुद्दा काय, स्व आहे तर जग आहे आणि स्व नाही म्हणजे जग नाही. स्व म्हणजे शिव, स्व म्हणजे स्वरूप, एवढं लक्षात घेतलं तर जगामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो हे आपल्या ध्यानात येईल. एखादा मनुष्य दुसऱ्याबद्दल सांगताना म्हणतो, हा ना हा मोठा स्वार्थी आहे. अरे मग तू काय कमी स्वार्थी आहेस का? वास्तविक या जगात प्रत्येक जण स्वार्थी असतो, पण हा स्वार्थ तुम्ही कसा साधायचा हा खरा तर महत्वाचा भाग आहे. जीवनविद्या सांगते की आपण ए टू झेड सर्व काही करतो ते स्वसाठी करत असतो आणि म्हणून स्व हा आपल्या जीवनात महत्वाचा घटक आहे. हा स्व वास्तविक मी म्हणतो आणि या मीला एक स्वार्थ आहे, तो म्हणजे मी सुखी झालो पाहिजे. जगातील कुठल्याही माणसाचा विचार काय असतो, तर मी सुखी झालो पाहिजे. बायको कशासाठी? सुखासाठी. मुलं कशासाठी? सुखासाठी. घरदार कशासाठी? सुखासाठी. नोकरीधंदा कशासाठी? सुखासाठी. आणि देव कशासाठी? तोही सुखासाठी. मी याआधी सांगितलं की देव कुणालाही नको असतो, कारण प्रत्येकाला पाहिजे ते एकच आणि ते म्हणजे सुख. मी हे का सांगतोय की ज्याला आपण स्वार्थ म्हणतो तो साधताना जो अनर्थ निर्माण होतो तो न होता परार्थ साधला गेला पाहिजे, त्याचबरोबर परमार्थही साधता आला पाहिजे आणि अर्थही साधता आला पाहिजे. हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हा चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:55 झालेत. प्रसारित करीत आहोत लख लख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत.

0: सोनू निगम आणि जसविंदर नरोला यांच्या आवाजात देव कोहली यांची गीतरचना आपण ऐकली. आनंदराज आनंद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं नेहले पे देहला या चित्रपटातील.
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: पुलिस
4: मिस सीमा.
3: हाँ बोलते हैं.
4: लगेज पुलिस स्टेशन लाया. अम्मा मैं तो घर ही हूँ.
3: हाँ काम नहीं.
4: एक त्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
3: डिजिटल अरेस्ट.
4: 1,00,000 द्या वाचाल.
3: इतके पैसे.
4: बरं ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे. लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
3: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस बँक RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
5: हॅलो मम्मा.
3: हाय.
5: RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क राहा.

शाहिद मालिया आणि आशिष कौर यांच्या आवाजात जावेद अख्तर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं आणि चित्रपट पंगा. श्रोते हो लखलख चंदेरी कार्यक्रमात शेवटी ऐकूया

0: कुणाल वांजावले यांच्या आवाजात रूल्स पार का फॉर्म्युला या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. श्रोतेहो या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो एक निवेदन कोल्हापूर पाटबंधारे विभाग कोल्हापूर यांच्याकडून हे प्राप्त निवेदन. आज दिनांक 28 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता जंगमहट्टी मध्यम प्रकल्प तालुका चंदगड 98% क्षमतेने भरला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची तीव्रता अशीच राहिल्यास प्रकल्प आज दुपारपर्यंत 100% भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे होनहाळ ओढ्यातील पर्यायानं ताम्रपर्णी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असल्यानं पर्यटकांना येण्यास बंदी आहे. कोल्हापूर पाटबंधारे विभाग कोल्हापूर यांच्याकडून प्राप्त निवेदन आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो सकाळचे 9:10 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.
1: नमस्कार श्रोतेहो. नमस्कार. अमृत कलशच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोतेहो आज आपल्या भेटीला आले आहेत ग्रामीण कथा कादंबरी आणि नाट्य लेखनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसंच महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने सन्मानित आणि व्यावसायिक रंगभूमीवर यशस्वी नाटके देणारे ज्येष्ठ साहित्यिक अशोक रास्ते सर. त्यांच्या समृद्ध साहित्य प्रवासाविषयी आणि अनुभवांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपण बोलूया अशोक रास्ते सरांशी. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, मुलाखतीच्या सुरुवातीला आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की आपला साहित्य प्रवासाची जी ही सुरुवात आहे ती कधी कशी आणि कुठून झाली, त्याबद्दल काय सांगाल?
2: साधारण 1.5 झाल्यानंतर आमच्या गावामध्ये यात्रेला क्रांती नाट्य मंडळ म्हणून असायचं. ते नाटकं दरवर्षी सादर करायचं. एक वर्षी सत्यवान कुटुकडे आणि विठ्ठल गवळी महादेव माने हे तिघ मित्र माझे, ते काय म्हणाले की आता आपण बाहेरची नाटकं बसवतो, अशोक तू का लिहित नाहीस? म्हणलं मी प्रयत्न करतो. आणि पहिलंच नाटक चाळ बांधले तू यासाठी लिहिलं तमाशा प्रधान, कारण खेडेगावामध्ये लावणी तमाशा प्रधान नाटकं असतील तरच ते चालतात, लोक थांबतात. लिहिलं आणि ते तुफान चाललं आणि एका ग्रामीण नाट्य स्पर्धेमध्ये विट्याला त्याचा प्रथम क्रमांक आला.
1: अच्छा सर, पण आपल्या साहित्यामध्ये जेव्हा आपण बघतो तर ग्रामीण साहित्याचा जास्त प्रभाव दिसतो किंवा त्याच्यावर जास्त आपण लिखाण कार्य केलं आहे, तर त्याच्या मागचं काही कारण आहे का असं ठराविक?
2: कसं आहे, आपला जन्मच ग्रामीण भागात झाल्यामुळं तिथला जो निसर्ग तिथली माणसं आणि जो परिसर असेल तो जवळचा वाटतो आणि त्यातून एक असं वाटतं की प्रत्येक लिखाण हे माझं समस्या प्रधान आहे. ग्रामीण भागामध्ये समस्या काय आहे ती घ्यायची आणि त्याच्यावर कथा कादंबरी किंवा नाटक तयार करायचं आणि मग ते प्रसारित करायचं किंवा ते पुस्तक प्रकाशित झालं की मला चांगले रिप्लाय यायचे आणि प्रोत्साहन मिळायचं की आणि आपण काहीतरी ग्रामीण जीवनाबद्दल लिहूया.
1: अच्छा, म्हणून तुम्ही अशा प्रकारे ग्रामीण कथानकाकडे वळलात. बरं सर, आपल्या कथांमध्ये आणि कादंबऱ्यांमध्ये जे वास्तव जीवन आपण दाखवता ते आपल्या दैनंदिन जीवनाशी काही त्याचा संबंध असतो का किंवा त्याच्यामुळे ते प्रभावित झालेलं असतं का, आपल्याला काय वाटतं?
2: हा, दैनंदिन जीवनाशी निगडीत असतं आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे काल्पनिक असतं थोडं.
1: अच्छा.
2: हा, म्हणजे कल्पना ह्या वेगळ्या असतात. उदाहरणार्थ एक ब्रह्मघोटाळा आपलं कथासंग्रह आहे, त्याच्यामध्ये मी 99 साली लिहिलेली कथा. शाळेमध्ये असंच बसलो होतो आणि विषय निघाला की काय रे म्हणले, पावसा म्हणजे उन्हाळ्याच पाऊस पडायला लागला. त्यावेळी मी आमचे एक शिक्षक खोत गुरुजी म्हणत होते, ते म्हणले अरे बाबा हे सगळा घोटाळाच आहे आणि माझ्या तोंडातून काय गेलं, घोटाळा नाही हा ब्रह्मघोटाळा आहे. आणि ती कथा निर्माण झाली की ती कशी झाली की 99 साली

0: जग बुडणार अशी एक बातमी आली होती पेपरला आणि ती जर खेड्यामध्ये गेली तर खेड्यातली माणसं काय करतील की आपण एक वर्षानंतर तर मरणार ही खात्री आहे, निश्चित आहे, भविष्य हे खरं ठरणार आहे आणि मग त्यावेळी त्यांचं जीवनात काय बदल होणार, लोक कसे वागणार
1: किंवा त्यांनी त्या काळात काय विचार केला किंवा पुढे काय वागतील.
0: हा पुढे ते एक वर्षामध्ये उदाहरणार्थ समजा आता सासू सुनेला छेळत असेल तर ती बंद झाली म्हणजे वर्षाने बाई मरायचंच आहे तर कशाला छेळायचं.
1: अच्छा
0: अशा प्रकारचं ते आहे. आता जे काय माळकरी होते त्यांनी भक्ती सोडली आणि एन्जॉय करायला लागले आणि जे काही दारू वगैरे पित होते व्यसनाधीन होते त्यांनी म्हटलं अरे कशाला आता इतक्या वर्ष आपण केलं, आता निदान राहिलेले एक वर्ष तरी सोडून त्यांनी माळा घातल्या. अशा प्रकारचं एक बदल
1: म्हणजे लोकांचं हे वास्तविक जगणं आणि बोलणं तुम्ही ऐकलं
0: त्याच्यावरनं ते काल्पनिक लिहिलं आणि शेवटी सांगितलं की ज्यानंही कथा म्हणजे भविष्य सांगितलं त्याचंच ग्रहमान ठीक नव्हतं म्हणून हे चुकीचं भविष्य वर्तवलं गेलं. म्हणजे 1999 ला होणार भविष्य खरं हे 1999 त्यांच्या तोंडातून चुकीचं गेलं कारण त्यांचंच ग्रहमान ठीक नाही म्हणजे ही अंधश्रद्धा हे पण त्यातून मी दाखवण्याचा असा प्रयत्न करत असतो.
1: बर सर, आजपर्यंत आपण नाटक, कथा आणि कादंबरी या तिन्ही साहित्य प्रकारांमध्ये आपण बरंचसं लिखाण केलं आहे पण मला इथे विचारायचं आहे की या प्रकारामध्ये आपला आवडता प्रकार कोणता किंवा याच्यामध्ये लिहिण्यातलं आव्हानात्मक प्रकार आपल्याला काय वाटतो की नाटक लिहिणं सोपं आहे कथा की कादंबरी?
0: नाटक, कारण नाटकाला कसं असतंय समोर 1,000-1,500 तरी प्रेक्षक खेडेगावात असते किंवा स्टेजवर असते किंवा ते नाट्यगृहामध्ये असते मग त्यावेळी लेखकाची खरी स्किल किंवा कसरत असते की एवढ्या माणसांना गुंतवून ठेवायचंय आणि ते जर नाही जमलं तर ते अपयश होतं लेखन. त्यामुळे आपण जी नाटकं ग्रामीण लिहिली ती खेडेगावामध्ये 3-3 वाजले तरी लोक बघत असतात आणि हे नाटकं जी असतात ती ग्रामीण भागामध्ये यात्रा जत्रामध्ये होतात आणि माझी ओळख नसलेल्या गावामध्ये मला बोलवलं जातं आणि तिथले मित्र निर्माण होतात.
1: अच्छा.
0: आणि अशी काही इतकी भरपूर मित्र निर्माण झाली, लातूर असेल, इकडे कोल्हापूर जिल्हा, सातारा, पाटण, अशी इतकी नाट्य मंडळ आहेत आपल्या सांगली जिल्ह्यातली की हे मित्र मला जोडले गेले की कधीच मला एवढे मित्र निर्माण करता आले नसते आणि जवळचे संबंध निर्माण झाले की त्या 10 वर्षापूर्वी जर नाटक बसवलं असेल तरी आजही मला ते फोन करतात सर नवीन काय लिहिलंय का. म्हणजे हा ऋणानुबंध जो मिळाला तो नाटकामुळे आणि नाटक हे फार अवघड असते लिहायला.
1: आणि मला वाटतं सर कथा, कादंबरी आणि नाटक याच्यामधलं नाटक हे कसं आपण म्हणजे लिहितो बसवतो आणि मला वाटतं त्याचा थेट प्रतिसादही आपल्याला प्रेक्षकांना लगेच मिळत असतो. सर आपल्या व्यावसायिक रंगभूमीवर पण आपली नाटकं सादर झालेली आहे, त्या नाटकांपैकी एखाद्या नाटकाचा अविस्मरणीय असा प्रसंग आपल्या लक्षात आहे का, त्याच्याबद्दल काय सांगता येईल?
0: आहे, दिसतं तसं नसतं. एक सांगलीला आपल्या भावी नाट्यगृहामध्ये प्रयोग घेतला होता 2011 साली, त्यानंतर अलीकडे कोरोनाच्या अगोदर मुंबईला विक्रोळीला दिनांत नाट्यगृहामध्ये झाला तर तिथं मला त्या नाट्य मंडळाचे जे निर्माते होते त्यांनी बोलवलं होतं, म्हणले सर तुमच्या हस्ते उद्घाटन घेऊ आणि मला वाटलं आता मुंबईत आपलं हे नाटक चालतंय का नाही आपण ग्रामीण भागातलं, पण 900 प्रेक्षक होते आणि दर 5 मिनिटाला हशा असा उसळायचा की ते इतकं समाधान वाटायचं मनाला की आपण काहीतरी वेगळं केलं, मुंबईसारख्या शहरामधलं हे प्रेक्षक आणि एवढ्या लोकांच्या मध्ये आपलं नाटक चांगलं चाललं आणि तो आनंद आजही मला सुखावतो की अजून काहीतरी लिहावा म्हणून.
1: आणि लोकांना काही क्षणांपुरती का असो ना पण त्यांच्या ओठावर आपण हसू आणलं,
0: पूर्ण एन्जॉय त्यांनी केला आणि त्यांनी विचारलं शेवटी काही प्रेक्षकांनी की लेखक असतील तर त्यांना स्टेजवर बोलावं आणि इंटरवलच्या वेळी मला तिथं सत्कार केला.
1: अरे वा, क्या बात है,
0: इतकं ते रंगलं होतं नाटक.
1: अच्छा, म्हणजे हा तुमच्यासाठी तो अविस्मरणीय प्रसंग ठरला.
0: अच्छा
1: सर, प्रत्येक कवी, लेखक, नाट्य लेखक कोणीही असो त्यांच्यावर कोणाचा तरी प्रभाव असतो, ज्येष्ठ कवींचा किंवा लेखकांचा आपल्या लिखाणावर कोणाचा प्रभाव आहे याबद्दल काय सांगते?
0: आहे ना, अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न,
1: बरोबर,
0: त्यानंतर आदरणीय शंकर पाटील, त्यानंतर व्यंकटेश माडगुळकर, या तिघांचा तरी प्रभाव आहे.
1: अच्छा, आहे. मग यांची कोणकोणती पुस्तकं वाचली आहेत सर आपण?
0: फकिरा वाचले अण्णाभाऊ साठेंचं आणि शाळेमध्ये असताना शंकर पाटलांची 7वीला एक कथा होती माकडांनी ते कसं गावात धुमाकूळ घातला ती मला इतकी आवडायची, मी किती वेळा वाचली मला आठवत नाही आणि ती कथा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली की ती भाषा, ते वातावरण निर्माण करणं आणि व्यंकटेश माडगुळकरांचं जे मास्तर म्हणून जे आहे खेडेगावामध्ये ते बनगरवाडी ते मला आवडलं जास्त.
1: अच्छा सर, आपण जेव्हा लिखाण करायला सुरुवात केली होती म्हणजे आपण जास्तीत जास्त कथा आणि कादंबऱ्या म्हणून आपण तुम्ही ग्रामीण लोकांसाठी जास्त लिहिले तर मला असं विचारायचं सर आपण लिखाणाला जेव्हा सुरुवात केली तेव्हाची ग्रामीण संस्कृती आणि आजचं ग्रामीण किंवा आजचं खेडेगाव यामध्ये आपल्याला काही असा फरक आढळतो का?
0: हा आढळतो, कारण त्यावेळी ग्रामीण माणसं त्यांचा ढंग राहणीमान वेगळं होतं आणि आता थोडं बदललं कारण इंग्लिश भाषेचा प्रभाव

0: पडला. बोलताना इंग्लिश शब्द भरपूर येतात, राहणीमानामध्ये फरक पडला. पहिले धोतर शर्ट वगैरे टोपी जाऊन आता थोडी आधुनिक पद्धती पॅन्ट शर्ट इन वगैरे असं सुरू झालं आणि गावोगावी बदल हा दिसू लागला. त्यानुसार कथाही बदलल्या, त्याच्यामध्ये पुन्हा इंग्लिश शब्द आले, कॉमेडी आली. त्या इंग्लिश शब्दामधून कसे करायचे, कारण पूर्ण इंग्लिश शब्द उच्चार होत नसतो ना. समजा आपले पाटील सरपंच दाखवले पण प्रयत्न करतात बोलायचा, कारण त्यांनाही वाटतं की आपण कुठेतरी सुधारला होतो आणि सुधारलं पाहिजे. गावातली मुलं बोलताना सुद्धा इंग्लिश भाषेचा थोडा मराठीमध्ये वापर करतात, तेही ते म्हणजे निरीक्षण करून लिहायला लागतं. म्हणजे लिहिल्यानंतर लोकांना ते मग आपलंच वाटते, वाचतात लोकांनी अभिप्राय छान देतात.
1: अच्छा सर, साहित्याचा समाज परिवर्तनावर काही प्रभाव होतो का किंवा समाजावर त्याचा काही असर पडतो का, याबद्दल आपलं काय म्हणतं?
0: हो, कादंबरी बद्दल मला एक दोडपं भेटलं आणि त्यांनी मला सांगितलं की सर, तुमची कादंबरी अर्धांगिनी माझ्या वाचनात आली आमच्या, आणि आमचा घटस्फोट जवळजवळ 3 महिन्यात होईल असं आम्हाला वाटत होतं, पण तो आम्ही तो वाचल्यानंतर आम्ही परत तो माघारी घेतलं आम्ही आणि एकमेकांना आता आम्ही सुखाचा संसार करत आहोत.
1: म्हणजे एक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून आपण वाचलं असं म्हणायलाही मला काही हरकत नाही.
0: त्यामुळे मला इतका आनंद झाला की खरंच आपण काहीतरी आयुष्यामध्ये केलं किंवा जन्माचं सार्थक झालं. घटस्फोट नंतर जी अवस्था असते मुलांची किंवा पती पत्नीची फार वाईट असते, त्यावेळे पुरतं बरं वाटतं, पण नंतरचं जे हालापेस्ट आहे ते भरपूर असतात समाजाच्या कडे म्हणजे बघण्याचा, समाज त्यांच्याकडे बघण्याचा. त्यामुळे त्यातून बाहेर पडावं यासाठी ती अर्धांगी कादंबरी लिहिली आणि अर्धांगीमध्ये दोनच पात्र लिहिली होती, एक भारतीय संस्कृती आणि एक पाश्चात्य संस्कृती महिला. मग त्या जर आपण अजूनही वाटतं आपल्याला आपण सुधारलो, पण भारतीय संस्कृती आपली श्रेष्ठ आहे, तिचा जर खरंच वापर केला, काही आपण ते संस्कार जर अजून ठेवले तर मला वाटत नाही की घटस्फोट होतील.
1: सर मला वाटतं ही तुमच्या लिखाणाची खूप मोठी पावती आणि हा पुरस्कारच आहे की तुमच्या लिखाणामुळे ते वाचल्यामुळे एखादं कुटुंब वाचलं त्याला जगण्याची एक नवीन दिशा मिळाली, तसंही म्हणायला हरकत नाही. सर आजच्या डिजिटल युगामध्ये पुस्तक वाचनाची सवय जी आहे ती कमी होते, याबद्दल आपलं काय मत आहे?
0: खरं म्हणजे ह्यासाठीच मी लिहितो की वाचाल तर वाचाल. वाचन चळवळ जर विकसित झाली तर अलीकडे जे मुलं मोबाईल घेऊन बसतात ती पुस्तकं घेऊन बसतील, आणि जर पुस्तकं घेऊन बसली तर त्यांना कळेल की समाज कसा आहे, आपण कुठं आहोत. हे मुलांना, तरुण मुलांना तर अजिबात कळत नाही, कारण अनेक व्यसनांच्या आहारी आणि अनेक म्हणजे वेगळे विचारांच्या आहारी मुलं अलीकडे मला जास्त दिसतात की त्यांनी खरं वाचावं. काहीतरी दररोज एक दोन पानं तरी वाचली तर आवड निर्माण होईल. आणि त्यांना माझं खरं हात जोडून सांगणं आहे की मोबाईल घ्या कामापुरता, टीव्ही पण बघा कामापुरती, पण वाचा. कारण मी वाचण्यामुळे घडलो, मला वाचनाची फार आवड होती.
1: अच्छा.
0: आणि आई मात्र प्रत्येक गोष्ट काही लिहिली मी वाचल्यानंतर मला विचारायची काय वाचलंस, तर मी अण्णाभाऊ किंवा शंकर पाटलांच्या आणि व्यंकटेश माडगूळकरांच्या ग्रामीण मला कथा आवडते मी ते सांगणार. अरे म्हणलं ते आपल्याकडचंच असतंय, असंच आहे आपलं पण. मग म्हटलं हेच असतंय, फक्त ते शब्दामध्ये सांगितलेलं असतं, शेवटी बोध असतोय म्हटलं आई. ग्रामीण म्हणजे भांगलन करून मला तिनं शिकवलं. आणि माझी ज्यावेळी नाटकं असायची त्यावेळी ती रात्रभर झोपत नव्हती, काम करून येणार आणि ती ऐकणं आज काय लिहिलेस मला वाचून दाखव नाटक. आणि नाटकात एवढी रम्मान होणार की अरे ते गौराचं किती वाईट झालं, तिला किती लोकांनी छळ, असं ते काल्पनिक, पण तिला ते खरं वाटायचं. मग मला काय वाटणार की आपण असं लिहिलंय म्हणजे आईला वाटतंय म्हणजे समाजाला पुढं प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी पात्र भावणार आहे. आणि मग ते एक प्रयोग सादर केला की ते रिस्पॉन्स यायचे मला, छान नाटक. मग त्याचं लोकांना बऱ्याच ठिकाणी प्रयोग पण व्हायचे, तिथं मला बोलवून घेतलं की मला वाटायचं म्हणजे आई माझी पहिली प्रेक्षक आहे.
1: हा म्हणजे असं म्हणायला हरकत नाही सर की आई तर तुमची पहिली प्रेक्षक आहे, त्याच्यावरनच तुम्हाला कळलं की कमी जास्त त्याच्यामध्ये मी काय करू शकतो किंवा आता जे करतो त्याच्यामधलं मी बेस्ट काय देऊ शकेल. तर याचं मला वाटतं क्रेडिट तुमच्या आईला पूर्णपणे जातं. बरोबर आहे. सर आपल्या आगामी साहित्यकृती किंवा नाट्य प्रकल्पांविषयी काही सांगता येईल का की आता भविष्यात तुम्ही अजून याच्यामध्ये काय लेखन करणार आहात?
0: आता एक मी दिलेलं आहे परिस्पर्श म्हणून प्रकाशकांना की ते एक तमाशा कलावंतावर की तमाशा कलावंत त्यांचं जीवन किती खडतर असतं आणि त्यांना असं एक ही मला वाटत नाही कलाकार म्हणजे काही टक्के सोडले तर की त्याचं जीवन यशस्वी झाले. कारण काय शाप आहे माहीत नाही, पण कलाकाराचं शेवटचं आयुष्य ही इतकं वाईट अवस्था असते की त्यांना उदाहरणार्थ आपण बरेच मराठी चित्रपटातल्या तिरेका बघितल्या किंवा त्यांचं जीवन वाचलं असेल की शेवटी हाल अपेष्टात झालेले आहेत, तर असं होऊ नये. त्यातून आपण आर्थिक बाजू कशी सुधारेल, आपण स्टँड कसं होऊ, अशा एक कलाकारांच्यावर ते परिस्पर्श कादंबरी आहे. नाटक ही आताचे जे काही जरा वातावरण विस्कळीत आहे म्हणजे त्या विषयावर पण मी आता लिहायला घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून समाज परिवर्तन होईल. प्रत्येक कथा ही माझी आणि

0: नाटक हे समाज परिवर्तनाचंच माध्यम असतं की त्याच्यातून काहीतरी लोकांनी घ्यावं असं वागू नये. मी शेवटी ते पात्र पण सांगत असतं की मी चुकलो तुम्ही चुकू नका. हेच आपल्याला जन्मातून काय करायचं की एक आपण सगळं जीवन कोणाचं बदलू शकत नाही किंवा समाज बदलू शकत नाही पण पाननिवळीचं मात्र कार्य करू शकतो. जन्म कशासाठी? तर यासाठी आपल्याला देवाने पाठवलं असेल. आणि आपण संसार हा सगळेच करतात पण आपण वेगळं काहीतरी जगतो करतो. चार माणसामध्ये बदल होतो सांगतात मला तुमची कथा वाचली आणि माझ्यामध्ये परिवर्तन झालं. अशा काही कथा आपल्या ह्याच्यामध्ये चवंडक कथासंग्रहामध्ये की त्या वाचून लोकांची मनं परिवर्तन झाली. त्याच्यातली एक पॉझिटिव्ह कथा आहे कि तो कासरा घेऊन वैतागलेला असतोय संसाराला आणि आत्महत्या करायचं म्हणून चाललेला असतोय. पण शेवटी म्हणतो आज एक बाजार आहे शुक्रवारचा आमच्या खानापूरचा दाखवला आमच्या भागातला की जाऊन तिथं बघूया तरी. तर तिथं तो पुकारलेलं बघतो की अनाउन्समेंट चालू असते की आपलं जीवन बदला एक तास आमच्यासाठी द्या. अरे आता मरायचंच आहे तर हे काय म्हणतंय बघूया म्हणून ते जातो. तर तो इतका पॉझिटिव्ह होतो की कासरा टाकतो आणि मोठा उद्योगपती होतो. म्हणजे माणसानं मरणाला जवळ करण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करून जगायचंच आहे ना, तर काहीतरी वेगळं जगावं ही एक उर्मी मनात यावी असे लेखन केलेलं आहे.
1: आणि मला वाटतं सर असं लेखन की एखाद्याचा जीव वाचतो त्याने किंवा त्याला जगण्याची एक नवीन दिशा मिळते याच्यापेक्षा मला वाटतं मोठा पुरस्कार असू शकत नाही.
0: थँक्यू.
1: बरोबर आहे सर. फाटका आभाळ हे जे आपलं नाटक आहे त्याला सुद्धा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर हे जाहीर झालं तेव्हा आपल्या मनात काय विचार सुरू होते, त्याचा अनुभव किंवा त्याच्याविषयी काय सांगता येईल?
0: कारण ते पहिलंच नाटक आणि आपल्या नाट्य पंढरीमध्ये अशी नाटकं आमचे लेखक मित्र सगळे बसवायचे पण नंबरामध्ये कुणाचं येईल असं कमी असायचं. कारण काहीतरी कुठतरी तांत्रिक गोष्टी कमी पडतील किंवा काहीतरी असणार. मग ती धाकधूक म्हणत होते की आपण आता हे पहिलंच नाटक स्पर्धेत देत आहोत आणि आदरणीय भोरे सर म्हणून डायरेक्टर होते, डायरेक्टर चांगले डायरेक्टर, त्यांनी चांगली तयारी करून घेतलेली होती आणि जबाबदारी सर्व माझीच होती मात्र पण काम करणारे सगळे तेच होते. लेखक म्हणून मी होतो आणि ज्यावेळी विभागात प्रथम क्रमांक असं पेपरला बातमी आली आणि तो आनंद उत्सव म्हणजे ते शब्दात न सांगता येण्यासारखं. कारण ते काय वाटतं म्हणजे त्याला शब्दच नसतात, फक्त आपण भावनावश इतकं होतो की त्याच्या आनंदाचं वर्णनच करता येईना असे आत्ताचे हा शब्द मिळत नाहीत. कारण आपण फार मोठं जग जिंकल्यासारखं, कारण हे साहित्य आहे आणि आपण निर्माण केलेलं असतंय आणि त्याला ज्यावेळी किंमत येते त्याला ज्यावेळी वाहवा मिळते त्यावेळेच एक वेगळं समाधान आणि लिहिण्याची पुन्हा अधिक प्रेरणा मिळते.
1: सर आज आपल्या संपूर्ण साहित्य प्रवासाकडे जेव्हा आपण मागे वळून पाहता तेव्हा सर्वात मोठं समाधान आपल्याला काय वाटतं?
0: समाधान खरं सांगू का, म्हणजे लेखक होणं किंवा एखादा छंद जोपासणं म्हणजे हा एक नाद आहे.
1: बरोबर.
0: छंद पण म्हणता येत आणि याला नाद पण म्हणता येत. म्हणजे छंदाचं रूपांतरण नादात होतं शेवटी आणि घराकडे आपलं दुर्लक्ष होतं. त्यावेळी आपल्या कुटुंबानं आपल्या पत्नीनं दिलेलं जे आपल्याला आधार असतो किंवा सांभाळायला जो संसार असतो आणि मुलांनी सुद्धा कोणतीही तक्रार न करता त्यांनी जे दिलेलं असतं आपल्याला की तुम्ही करा तुम्ही पुढे जावा आम्ही आहोत. कारण त्यांनी कधी समस्या निर्माण घरात केल्या नाहीत की वडील म्हणून कधी त्यांनी हट्ट करणं किंवा एखाद्या गोष्टीला थांबवणं हे मुलांनी आजपर्यंत एवढी आता मोठी मुलं आहेत त्यांनी केलेलं नाही. आणि पत्नीनं पण कधी मला सुनीता नाव आहे तिचं, त्यांनी कधी आज अखेर जाताय तर जावा पण पाठीमाग काय होत किंवा काय काय होतं आणि मग ते काय असतं हे मी प्रत्यक्ष एक दिवस बघितलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत लहान मुलं असतील त्यांना सांभाळणं शाळेत नेणं आणणं त्यामुळे मी मोकळा वाटायचो ना. त्यामुळे अधिक फिरणं अधिक समाजामध्ये जाणं कलाकारांच्या मध्ये मिसळणं लिहिणं हे घडायचं. आणि मी शिक्षक असल्यामुळं हे नोकरी करून करत होतो. 11 ते 5 तर काही मला करताच येत नव्हतं पण जी सुट्टी असेल जी घरासाठी असते शनिवार रविवार ती घरात कधी थांबलो नाही. उन्हाळा म्हणा उन्हाळा सुट्टी किंवा दिवाळी सुट्टी ही पुढचं शिक्षण घेण्यासाठी म्हणजे मी असं बाहेरून बहिस्त शिक्षण घेतलं विद्यापीठाचं MA BEd केलं बहिस्तच. तर हे सुद्धा करत असताना त्यांचं सहकार्य म्हणजे घराकडे दुर्लक्ष होतं आणि तरीही आपल्याला त्यांनी सावरलं म्हणा किंवा आपल्याला सहन केलं म्हणजे त्यांचा फार माझ्यावर मोठा उपकारच आहे असं म्हणावं लागेल. मागे वळून जर पडलं तर त्यांना मी जास्त अधिक मानतो. त्यांच्याशिवाय हे करता येत नाही. आणि अलीकडं काही असे असतात माझ्यासारखे वेडी ध्येयवेडी माणसं पण सपोर्ट न मिळाल्यामुळं खरंच मागे आहेत. नाहीतर अतिशय छान लिहिणारे आहेत मुलं शिक्षक आहेत किंवा काही इतर सुद्धा असे ग्रामीण मी बघितलं मी मुलांच्यामध्ये छान कल्पना आहेत पण प्रोत्साहन मिळालं पाहिजे. त्यांना अशी माणसं भेटली पाहिजेत की बाबा तू पुढं कर आम्हीच तुला सांभाळतो किंवा त्याला काहीतरी आता अलीकडे आर्थिक फार मोठं प्रॉब्लेम असतात तर ते त्याला जर मिळाले तर तो मग चांगला विकसित होऊ शकतो लेखनामध्ये कलेमध्ये.
1: बरं.

0: आताच आपण ग्रामीण नाट्यलेखक अशोक रास्ते यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आज या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर.
1: श्रोते अमृत कलश हा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 वाजून पुनः प्रसारित करण्यात येईल. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.

आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. सकाळचे 9:30 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम प्रभातीचे रंग. प्रभातीचे रंग, काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम. लेखन जयसिंग कुभार. निवेदन वेदवती गोखले. सादर करते श्रीनिवास चरंडीकर.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार श्रोते हो। वाघाची डरकाळी जिथं तेच नैसर्गिक जंगल असं म्हटलं जातं। निसर्ग चक्रात म्हणजेच अन्न साखळीमध्ये वाघाचं स्थान टोकावर आहे। वाघ हा जंगलातील सर्वोच्च भक्षक आहे। अन्न साखळीच्या टोकावर राहून तो संपूर्ण परिसंस्थेचं आरोग्य सांभाळतो। तृणभक्षक म्हणजेच हरिण सांबर गव्यांची संख्या मर्यादित ठेवतो। वाघ नसतील तर तृणभक्षी प्राण्यांची संख्या अफाट वाढून जंगलातील वनस्पती नष्ट होतील। वाघांमुळे जंगल सुरक्षित राहतं। घनदाट जंगलांमुळे नद्यांचं उगमस्थान जपलं जातं। भूजल पातळी टिकून राहते आणि मानवाला स्वच्छ हवा आणि पाणी मिळतं। थोडक्यात वाघ वाचला तर जंगल वाचेल आणि जंगल वाचलं तर मानवजात वाचेल। श्रोते हो, उद्या 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो। केवळ निसर्गाचं सौंदर्य नसून आपल्या समृद्ध जैव विविधतेचा मुख्य आधारस्तंभ हा वाघ आहे। भारतामध्ये वाघांचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे। सिंधू संस्कृतीच्या मुद्रांपासून ते अजिंठा वेरूळ आणि प्राचीन गुफाचित्रांपर्यंत वाघाचं रूप आढळतं। वाघ हे पराक्रम शक्ती आणि राजेशाहीचं प्रतीक आहे। आपल्या विविध देवतांचं वाहन म्हणूनही तो दिसतो। हा वाघ ब्रिटिश काळामध्ये मात्र अडचणीत आला। त्या काळातील राजे रजवाडे ब्रिटिश यांनी केलेल्या मोकाट शिकारीमुळे तो अडचणीत आला। विशेषतः ब्रिटिशांमुळे भारतात मोठ्या प्रमाणात बंदूक आल्या। या आधुनिक शस्त्रांमुळे वाघांच्या शिकारीचं प्रमाण वाढलं। औद्योगिकीकरणामुळे जंगलतोड वाढली आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात सुमारे 40,000 असणारी वाघांची संख्या 1970च्या दशकापर्यंत अवघ्या 1800 येऊन ठेपली। वाघ नामशेष होणार अशी स्थिती तयार झाली। त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1 एप्रिल 1973 रोजी व्याघ्र प्रकल्प योजनेची घोषणा केली। भारतातील वाघांच्या संवर्धनाची ही एक ऐतिहासिक सुरुवात होती। उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधून अवघ्या 9 व्याघ्र प्रकल्पांसह सुरू झालेल्या या मोहिमेमध्ये बेकायदेशीर शिकारीवर बंदी आणि मानवी हस्तक्षेप रोखण्यावर भर देण्यात आला। आज भारतामध्ये 55 पेक्षा जास्त व्याघ्र प्रकल्प आहेत। जगभरातील एकूण वाघांपैकी 75%हून अधिक वाघ एकट्या भारतात सुरक्षितपणे वावरत आहेत। श्रोते हो, आपल्या सांगली जिल्ह्यामध्येही वाघांचं अस्तित्व आहे। चांदोली राष्ट्रीय उद्यान

0: करण्याच्या रूपानं वाघाच्या संवर्धनाची मोहीम सुरू आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीच ऑपरेशन तारा या पुनर्वसनाचा ऐतिहासिक टप्पा आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर चांदोली उद्यान हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. सह्याद्रीच्या या घनदाट जंगलात वाघांसाठी अनुकूल वातावरण असलं तरी गेल्या काही दशकांमध्ये इथे वाघांचं कायमस्वरूपी वास्तव्य कमी झालं होतं. हा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मान्यतेनं ऑपरेशन तारा सुरू केलंय. ऋषिकेश पाटील, वन परिक्षेत्र अधीक्षक चांदोली हे म्हणतात.
1: नमस्कार, मी ऋषिकेश पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी चांदोली. सर्वांना सर्वप्रथम 29 जुलै निमित्त जागतिक व्याघ्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत 2025-26 या वर्षी व्याघ्र पुनर्स्थापना कार्यक्रमाचा पहिला टप्पा राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत 8 वाघ हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यापैकी 3 वाघिणींचे स्थलांतर पूर्ण झाले आहे. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 7 वाघ आहेत. त्यापैकी 4 नर वाघ व 3 वाघिणी आहेत ज्या स्थलांतरित करून आणलेल्या आहेत. या 3 वाघिणींपैकी T4 म्हणजे चंदा व T5 म्हणजे तारा या वाघिणी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथून चांदोली राष्ट्रीय उद्यान येथे स्थलांतरित करण्यात आले आहेत. व T6 म्हणजेच हिरकणी ही वाघीण पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथून कोयना वन्यजीव अभयारण्य येथे स्थलांतरित करण्यात आले आहेत. सध्या या वाघिणी खूप चांगल्या प्रकारे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थिरावल्या आहेत. जंगलामध्ये वाघाच्या फिरण्यासाठी त्यांचे भ्रमणक्षेत्र म्हणजेच टेरिटरी असते. शक्यतो वाघ त्याच टेरिटरीमध्ये फिरतो. त्यानुसार सध्या सेनापती व चंदा तसेच सुभेदार व तारा आणि हिरकणी व बाजी या प्रकारे वाघ वाघिणी आपापल्या टेरिटरीमध्ये एकत्र दिसून आले आहेत. वन विभागामार्फत यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून असते. त्यासाठी जंगलात जागोजागी कॅमेरे ट्रॅप लावलेले आहेत जेणेकरून वाघांची हालचाल समजू शकते. या कार्यक्रमाला वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या एक्सपर्ट ओपिनियनचे देखील खूप सहकार्य लाभले आहे. आणि वाघांसाठी शिकार म्हणजेच प्रेबेस वाढविण्यासाठी आतापर्यंत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 100 अधिक चितळ यांचे स्थलांतरण करून त्यांना सोडण्यात आले आहे. जेणेकरून वाघ हा मानव वस्तीकडे शिकारीसाठी वळणार नाही, त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष आपोआप कमी होईल. आतापर्यंत अशी कोणतीही अनुचित घटना या भागात या कार्यक्रमांतर्गत झाली नाही. वाघांच्या स्थलांतरण कार्यक्रमामुळे या भागात वाघांची संख्या मर्यादित प्रमाणात वाढून पर्यावरणाची अन्नसाखळीचा समतोल राखण्यास फार मदत होईल. या कार्यक्रमामुळे सर्वात महत्वाचे म्हणजे पर्यटकांनी सांगलीमधील चांदोली राष्ट्रीय उद्यानात येण्याच्या संख्येमध्ये फार वाढ झालेली दिसून येत आहे. या वर्षी जवळपास 8 ते 10 हजार पर्यटकांनी चांदोली येथील सफारीचा आनंद अनुभवला आहे. ही संख्या मागील वर्षापेक्षा खूप मोठी आहे. पर्यटनामुळे स्थानिक लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या खूप मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होत आहे. चांदोलीच्या सफारीमध्ये वाघ, बिबट, अस्वल, गवा, भेकर, हरिण इत्यादी अनेक वन्य प्राणी पर्यटकांना दिसून येत आहेत. त्यामुळे इथे येणारे पर्यटक आनंदाने फार भारावून जात आहे. आपण देखील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सफारीचा आनंद अनुभवा.
0: चांदोलीच्या घनदाट जंगलात पुन्हा एकदा वाघांच्या डरकाळीचा आवाज घुमणं हे पश्चिम महाराष्ट्राच्या जैव विविधतेसाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी अत्यंत आशेचा किरण आहे. या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या निमित्तानं त्यांच्या संवर्धनाचं महत्व स्थानिकांनी समजून घेतलं पाहिजे. श्रोतेहो, आपणही त्यांच्या रक्षणाचा संकल्प करूया.

जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव अमुची उघडी बोडकी काया तिला नकोरे उगाच माया हवी आम्हा समतेची छाया मग मानू तुझा हा भाव जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. श्रोते हो, हा क्रांतिकारी विचार मांडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची नुकतीच 18 जुलै रोजी जयंती झाली आणि आता येत्या 1 ऑगस्ट रोजी त्यांची पुण्यतिथी आहे. हे लोकशाहीर सांगलीचे भूमिपुत्र. हे शाहीर उपेक्षित समाजाचा निधड्या छातीचा आवाज होते. तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्य क्षेत्रातील मोजकेच मातीतील

0: अक्षय साहित्य निर्मिती करणारे लेखक होते. समाजातील उपेक्षित, कष्टकरी आणि शोषित समाजाच्या जगण्याला साहित्याच्या केंद्रस्थानी आणण्याचं श्रेय त्यांना जातं. कोणतंही औपचारिक शिक्षण न मिळताही केवळ अनुभवाच्या, निरीक्षणाच्या आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी मराठी साहित्यामध्ये एक नवा इतिहास रचला. अण्णाभाऊ साठे यांची वैचारिक धारणा ही साम्यवाद आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या समन्वयावर आधारित होती. जग बदल घालूनी घावं, सांगूनी गेले मला भीमराव, हे त्यांचं वाक्य त्यांच्या एका नाटकातील पात्राच्या तोंडी आहे. हा खुलासा यासाठी की अण्णाभाऊ बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक हे सुरुवातीपासूनच होते. ते मुंबईत गेले ते गिरणी कामगार म्हणून. दलित, भटके, विमुक्त आणि शोषित समाजाचं दुःख त्यांनी आपल्या लेखणीतून मांडलं. त्यांनी आपल्या लेखणीतून या वर्गाला केवळ सहानुभूती न दाखवता नायकत्व दिलं. स्त्रीमुक्तीच्या बाबतीतही त्यांचे विचार अत्यंत पुरोगामी होते. त्यांच्या कादंबरीमधील स्त्री पात्र ही लाचारी स्वीकारणारी नसून अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी आणि स्वाभिमानी होती. त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी लढा उभारताना जातीय विषमतेच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा आधार घेतला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या इतिहासात अण्णाभाऊ यांचं नाव अमर आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी उठलेल्या जनआक्रोशाला वैचारिक आणि सांस्कृतिक बळ देण्याचं काम त्यांनी केलं. शाहीर अमर शेख आणि शाहीर गव्हाणकर यांच्यासोबत मिळून लाल बावटा कलापथकाची स्थापना केली होती. या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील गिरणी कामगारांच्या चळवळीपासून ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा प्रचार केला. पारंपरिक तमाशाचा ढाचा बदलून त्याला लोकनाट्याचं आधुनिक रूप दिलं. त्यातून राजकीय, सामाजिक प्रबोधन घडवलं. अकलेची गोष्ट, शेटजींचं इलेक्शन, पुढारी मिळाला यासारख्या लोकनाट्यातून त्यांनी धनदांडग्या राजकीय व्यवस्थेवर भोसरी टीका करत मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे हे जनतेच्या मनावर बिंबवलं. माझी मैना गावावर राहिली ही लावणी बऱ्याच जणांचा समज आहे की त्यांनी आपल्या गावाकडे राहिलेल्या पत्नी समोर ठेवलेली. मात्र श्रोते हो, ही लावणी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा भाग आहे. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली पण बेळगाव, निपाणी, कारवार हा मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट होऊ शकला नाही. या सीमा भागातील मराठी माणसाच्या आणि विरहाच्या वेदनेला वाट करून देण्यासाठी अण्णाभाऊंनी ही लावणी लिहिली. या रचनेनं संपूर्ण महाराष्ट्राला भावनावश केलं आणि हा लढा जिवंत ठेवला. अण्णाभाऊंनी आपल्या डफच्या कडकडाटानं आणि बुलंद आवाजानं धनदांडग्यांच्या विरोधात कामगारांना आणि कष्टकऱ्यांना एकत्र आणलं. मुंबई ही मराठी माणसाच्या आणि कामगारांच्या घामानं सिंचलेली आहे हा विचार त्यांनी आपल्या शाहिरीतून जनमानसात रुजवला. अण्णाभाऊंनी 35 अधिक कादंबऱ्या लिहिल्या ज्यामध्ये ग्रामीण आणि नागरी शोषित जीवनाचं वास्तववादी चित्रण आढळतं. त्यांची फकीरा ही सर्वात गाजलेली कादंबरी. यामध्ये ब्रिटिश सत्ता आणि स्थानिक शोषणाविरुद्ध बंड करणाऱ्या नायकाचा लढा चित्रित केलाय. या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला. वैजयंताई कादंबरी तमाशा कलावंत स्त्रीचं शोषण आणि तिचा सन्मानासाठीचा संघर्ष दाखवते. माकडीचा माळमध्ये भटक्या विमुक्त समाजाचं जिवंत चित्रण पाहायला मिळतं. आवडी ही प्रस्थापित बंधनांपलीकडे जाऊन फुललेली कथा मांडते तर चिखलातील कमळमध्ये गरिबीतून फुलणाऱ्या मानवी मूल्यांचं दर्शन घडतं. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये इतकी नाट्यमयता आणि दृश्यमयता आहे की अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट तयार केले. वारणेचा वाघ, डोंगरची मैना, मुरली मल्हारी रायाची यासारखे चित्रपट पडद्यावर आले. त्यांच्या लेखणीनं मराठी साहित्याला पांढरपेशी चौकटीतून बाहेर काढून थेट झोपडपट्टीमध्ये, शेतांमध्ये आणि कामगाराच्या चळवळीमध्ये आणून उभं केलं. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या तळहातावर पेरलेली आहे हा त्यांचा विचार कष्टकऱ्यांच्या श्रमाचा उद्घोष होता. हाच मानवी संस्कृतीचा उद्घोष आहे. अण्णाभाऊ साठ्यांचं लेखन क्रांतीचा जय घोष नेहमीच करीत राहील.
1: मुंबईच्या वाटेवर आल्यापासून अंतर्मुख झाला, त्याला प्रश्न पडू लागला, अरे माणसा माणसात ही विषमता का?

नंतर मनात खूप आवर्त उठत असली तरी ती प्रकट न करता येणारी अन्ना, अभिव्यक्त न होता येणारी अन्ना, आणि याचं कारण शिक्षणाचा अभाव, अक्षर शत्रुत्व, या स्थितीची लाज वाटून गेले झपाटून अक्षरांची ओळख करून घेतली, पाठीवर पेन्सिल झिजू लागली, बाराखड्या पाडे उजळणी चालली,

काय होता तो बाहर येऊन बोला, ए भाई आता है क्या मिल में काम करने को, आता है? आणि क्षणाचा ही विचार न करता अन गाडीत जाऊन बसले, नाही केला क्षणी विचार, गाडी गेली मोरमंगील मध्ये, अन्न झाले गिरणी

शोधू, सकाळचा अलार्म वाजल्यापासून सुरू होणारी धावपळ, ऑफिसचे टार्गेट्स, कौटुंबिक जबाबदाऱ्या, करिअरची चिंता आणि मोबाईलच्या स्क्रीनवर अडकलेलं आपलं आयुष्य. आजकाल आपलं जीवन किती वेगवान आणि तितकंच ताणतणावाचं झालंय ना. या धावपळीमध्ये आपण अनेकदा थकतो, हताश होतो. पण अशावेळी अचानक आपल्या मित्राचा फोन येतो. तो विचारतो, काय रे कसा आहेस, आणि मनावरचा अर्धा भार क्षणात हलका होतो. असे मित्र ज्यांना लाभले आहेत असे सर्वच भाग्यवान. श्रोते हो, आजच्या डिजिटल आणि एकाकी वाटणाऱ्या जगात मैत्री हे एक फक्त नातं राहिलं नसून आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठीची एक मोठी गरज बनली आहे. येत्या गुरुवारी 30 जुलै रोजी या मैत्रीचा दिवस साजरा होतोय. या निमित्तानं आपल्या आयुष्यात मैत्रीचं महत्वाचं जागर करायला हवं. हा एक नात्यांचा सुंदर उत्सव आहे. जगातील सर्व नात्यांमध्ये एक नातं असं आहे जे आपण जन्मानं नाही तर मनानं आणि आपल्या पसंतीनं निवडतो. ते नातं म्हणजे मैत्री. रक्ताची नाती जन्मानं मिळतात, पण मैत्रीचं नातं आपण स्वतः विणतो. याच अनमोल आणि पवित्र नात्याचा गौरव करण्यासाठी, त्याचं पोषण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाची सुरुवात श्रोते आजकाल नाही तर 1958 झाली. आपल्या सर्वांना व्हॅलेंटाईन डे माहीत असतो, मात्र हा मैत्रीचा दिवस आहे. वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेड या संस्थेनं प्रथम ही कल्पना मांडली. संयुक्त राष्ट्रांनी 2011 अधिकृतपणे 30 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस म्हणून घोषित केला. या दिवसामागं केवळ दोन मित्रांमधील प्रेम साजरं करणं हा उद्देश नाही, तर देश, संस्कृती, जाती आणि धर्मांच्या सीमा ओलांडून जगात शांतता, बंधुभाव आणि सलोखा निर्माण करणं हाही त्यामागे हेतू आहे. लहानपणी डबा वाटून खाण्यापासून ते अभ्यासाच्या बाकावर एकत्र बसण्यापर्यंतची मैत्री निष्पाप आणि निर्मळ असते.

0: तारुण्याच्या उंबरठ्यावर आधार देणारे मित्र आपले आधारस्तंभ असतात. सुखदुःखात सोबत राहणं, करिअरच्या शर्यतीत पाठीशी उभं राहणं आणि चुका झाल्यावर कान पिचक्या देणं हे काम मित्रस्तर करतात. आणि वयाच्या शेवटी जेव्हा जबाबदाऱ्या संपतात तेव्हा गप्पा मारायला आणि जुन्या आठवणींना उजाळा द्यायला जुने मित्रच सोबत असतात. श्रोतेहो, आजचं युग हे डिजिटल युग आहे. सोशल मीडियामुळं आपले शेकडो फ्रेंड्स झालेत. जगभरातील कोणाशीही जोडलं जाणं तर सोपं झालंय, पण या आभासी जगात प्रामाणिक आणि खरी मैत्री टिकवून ठेवणं हे एक आव्हान बनलंय. हजारो फॉलोअर्स असण्यापेक्षा संकटाच्या वेळी ढाल बनून उभा राहणारा एकच खरा मित्र असणं जास्त महत्वाचं आहे. यानिमित्तानं आपल्या जुन्या मित्रांशी संपर्क करा, एखादा फोन करा, मैत्रीची कृतज्ञता व्यक्त करा, मतभेद विसरून एखाद्या जुन्या मित्राशी पुन्हा संवाद सुरू करा किंवा एखाद्या नव्या व्यक्तीशी मैत्रीचा हात मिळवा. मित्र म्हणजे सावलीसारखा सोबती आणि दिव्यासारखा मार्गदर्शक असतो. जी नाती शब्दात मांडता येत नाहीत ती मैत्रीच्या एका घट्ट मिठीत व्यक्त होतात. याविषयी मानसतज्ञ कपिल लळित यांचे विचार ऐकूया.
1: नमस्कार. मैत्रीची परंपरागत व्याख्या आपल्याला सगळ्यांनाच माहितीये. मानसशास्त्र या पुढे जाऊन असं म्हणतं की मैत्री हे फक्त एक नातं नसून मानसिक आणि शारीरिक आरोग्याचं रक्षण करणारा एक महत्वाचा घटक आहे. प्राचीन ग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटल यांनी शतकांपूर्वी मैत्रीचे तीन प्रकार सांगितले. पहिली स्वार्थासाठीची मैत्री, जिथं आपल्याला कोणाकडून तरी काहीतरी फायदा असतो तेव्हाच आपण ते नातं जपतो. दुसरी आनंदासाठीची मैत्री, जिथं फक्त मौज मजा आणि सोबत असते. आणि तिसरी सद्गुणांवर आधारित मैत्री, जिथं आपण दोघंही एकमेकांच्या भल्यासाठी आणि एकमेकांच्या विकासासाठी झटत असतो. अरिस्टॉटल म्हणतात यातली तिसरी मैत्री सगळ्यात टिकाऊ आणि अर्थपूर्ण असते. आणि गंमत म्हणजे आजचं आधुनिक मानसशास्त्रही हेच सांगतं, जी मैत्री आपल्याला घडवते तीच टिकते. ओळखी शेकडो असू शकतात, हजारो असू शकतात, पण भावनिक आधार देणारे जीवलग मित्र अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच असतात. आणि हेच मित्र आपला ताण कमी करतात, एकटेपणाची भावना कमी करतात आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करतात. पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्येही चांगले संबंध, विशेषतः मैत्री, हा आनंदी आणि समाधानी आयुष्याचा एक महत्वाचा स्तंभ मानला गेलाय. संशोधन असं सांगतं की मैत्रीची गुणवत्ता जितकी चांगली तितकं मानसिक आरोग्य अधिक भक्कम. आपण कोणासमोर आपल्या कमजोरी उघड करायला घाबरत नाही, अर्थात मित्रासमोर, कारण हा विश्वास त्या मैत्रीत तयार झालेला असतो, पण हा एका रात्रीत तयार होत नाही. मानसतज्ञ म्हणतात की तो हळूहळू परस्पर आणि सातत्यानं एकमेकांना दिलेल्या वेळेतून तयार होत असतो. एक व्यक्ती आपल्या कमजोरी समोरच्या समोर उघड करते आणि दुसरी तिला सुरक्षित वाटेल असा प्रतिसाद देते आणि हळूहळू हे नातं अधिक घट्ट होत जातं. म्हणून पुढच्या वेळेला जेव्हा एखादा मित्र त्याचं दुःख, त्याच्या भीती किंवा अपयश आपल्या समोर मांडेल तेव्हा आपण त्याला एक सिक्युअर बेस द्यायला हवा, कारण सिक्युअर बेस हेच मैत्रीचं गमक आहे. मैत्री ही कुठूनही आपण आलो तरी परतायला एक सुरक्षित जागा आहे. त्यामुळं खरा मित्र फक्त सोबत करणारा नसतो, तो आधार असतो ज्याच्या जोरावर आपण नवीन नवीन गोष्टी करायचं धाडस करतो, अपयशाची भीती न बाळगता आपण रिस्क पत्करतो. आणि असं का होतं? कारण आतून खात्री असते की काहीही झालं, मागं वळून बघितलं तर तो तिथंच असणार आपल्यासाठी. कोणताही आडपडदा न ठेवता समोरच्याचं ऐकून घेणं, नॉन जजमेंटल असणं आणि गरज पडली की शांतपणे सोबतीला उभं राहणं, प्रत्यक्ष मदत करणं. या मैत्री दिनाच्या निमित्तानं आपण एक संकल्प करूया. मित्रांची संख्या वाढायला काहीच हरकत नाही, पण त्याची डेप्थ वाढवूया, कारण खरा मित्र हा आपल्या आयुष्यातला एक सुरक्षित

श्रोते हो, तंत्रज्ञानाचा कितीही डंका वाजवला, अगदी उपग्रह फिरवले, ड्रोन उडवले किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने डोकं चालवलं, तरी कधी कधी निसर्गाच्या चक्रापुढं माणसाची हुशारी तोकडी पडते. स्पेनमधील कॅटालोनियाच्या घनदाट पर्वतरांगांमध्ये सध्या हेच दृश्य पाहायला मिळतंय. सुमारे 2,40,000 एकरवर पसरलेल्या आगीच्या भयंकर तांडवाला रोखण्यासाठी एका बाजूला आधुनिक विज्ञानाची फौज उभी आहे, तर दुसऱ्या बाजूला शांतपणे स्वतःच्या स्तरात काम करणारा एक अनोखा ताफा तैनात आहे. तो आहे गाढवांचा. होय, तो गाढवांचा ताफा आहे. श्रोते हो, बावळटपणाचं प्रतीक म्हणजे गाढव असं आपण मानतो, मात्र स्पेनच्या जंगलांमध्ये सध्या ते सुपर हिरो ठरत आहेत. प्रकार असा आहे की ही गाढवं अत्यंत विशेष प्रशिक्षण मिळालेली किंवा हायटेक अजिबात नाहीत. कत्तलखान्याच्या सावलीतून जीवाच्या आकांतानं वाचवून आणलेली ही गाढवं आहेत. कॅटालोनियाच्या दक्षिणेला असलेल्या तिविसा डोंकी फायर फायटर्स या बिगर शासकीय संस्थेनं त्यांना नवं आयुष्य दिलंय. आणि आश्चर्य म्हणजे उपकाराची परतफेड करणाऱ्या या मुका प्राण्यांनी निसर्गाचं रक्षण केलंय. ही गाढवं आग कशी विझवतात हा प्रश्न मनात आहे. तर ही गाढवं पाठीवर पाण्याचे बॅरल्स वाहून नेऊन ती आगीवर ओतत असतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. या गाढवांची कार्यपद्धती अत्यंत वैज्ञानिक आणि तितकीच रंजक आहे. आगीला पसरण्यासाठी काय लागतं तर वाळलेलं गवत, झाडं झुडपं आणि काटेकुटे. ही गाढवं जंगलात आणि पर्वतरांगांमध्ये दिवसभर मोकळेपणानं फिरतात आणि हे वाळलेलं गवत, सुकी झाडं आवडीनं फस्त करतात. जेव्हा गाढवं जमिनीवरील सर्व वाळलेलं गवत खाऊन टाकतात तेव्हा तिथं फक्त माती उरते. जेव्हा आगीच्या ज्वाळा तिकडे येतात तेव्हा पुढे चालण्यासाठी काहीच उरलेलं नसतं. आगीला तिथंच ब्रेक लागतो आणि ती पसरण्यापासून रोखली जाते. तांत्रिक उपकरणांचा गाजावाजा न करता अत्यंत शांतपणे चरत चरत ही गाढवं जंगलाभोवती आगीला रोखणारी एक सुरक्षा रक्षक भिंत उभारतात. ज्या स्पेनच्या जंगलात ड्रोन फिरत आहेत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आगीचा मार्ग शोधत आहे तिथं या गाढव फायर फायटर्सचा संथ पण अचूक वेग सर्वांना थक्क करतोय. तंत्रज्ञान आगीचा अंदाज लावू शकतं पण आग लागण्यासाठी लागणारं इंधन म्हणजेच गवत नष्ट करण्याचं काम ही गाढवं निसर्ग नियमानुसार सहज करतायत. त्यामुळं बिनकामाचा म्हणजे गाढव असं म्हणण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागेल. पण श्रोते हो, गाढवाबाबत असा शब्दप्रयोग करणं किती चुकीचं आहे हे यातून लक्षात यावं इतकंच.

प्रभातीचे रंग, काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकला. लेखक जयसिंग कुंभार, निवेदन वेदवती गोखले, सादर करते श्रीनिवास चरंडीकर.

0: प्रभात इजेरंग कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का. मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट.
2: 1,00,000 द्या

0: काय तर घरी येऊ हा?
1: पण का मी
0: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
0: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
0: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका, पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
1: हाय.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा बाय सुपरमैन.
4: सचिन
5: मम्मी,
4: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
6: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे. तो नको काय म्हणतेस?
7: पात्या, त्याचं दात लई बाध आहेत.
6: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
7: मग चालते की?
8: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
9: एक प्रकार से PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: मालती पांडे यांच्या आवाजात ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना पण ऐकली. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं लाखाची गोष्ट या चित्रपटातील.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे सांगली आकाशवाणी @gmail.com. sangliakashwani@gmail.com.
2: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार,
2: आकाशवाणी सांगली,
1: पहिल्यापासून चांगली.

होतं सुधीर फडके यांचं. श्रोतेहो, एक निवेदन. वारणा धरण व्यवस्थापन यांच्याकडून प्राप्त हे निवेदन 28 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजताचं हे निवेदन आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून वारणा धरणामध्ये पाण्याच्या येव्यामध्ये वाढ होत असल्यामुळं धरण परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरता धरणातून दिनांक 28 जुलै 2026 म्हणजे आज सकाळी 10 वाजता वक्र दरवाजाद्वारे 2000 क्युसेक विसर्गामध्ये वाढ करून 3700 क्युसेक आणि विद्युत गृहातून सुरू असलेला 1400 क्युसेक विसर्ग कायम ठेवून एकूण 5100 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू करण्यात येणार आहे. पाऊस वाढत राहिल्यास किंवा येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येईल, तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. श्रोतेहो, निवेदन आपण ऐकलं.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली

0: मंडळी अवडबळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली।

आहो पिकल्या पानाचा, आहो पिकल्या पानाचा, देत ही हो हिर

0: चाहो पिया पाना चा देते कि हो तिरुबा पिया पाना चा देते कि हो।
1: शोभा गोटू यांच्या आवाजात जगदीश खेबोडकर यांची गीतरचना आपण ऐकली। कलावंती आणि या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं राम कदम यांचं। श्रोतेय कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी एक निवेदन। कासारी धरणाच्या पांडोट क्षेत्रामधून धरणामध्ये पाण्याच्या येव्यामध्ये वाढ होत असल्यामुळे धरण परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरता दिनांक 28 जुलै 2026 रोजी म्हणजे श्रोतेय आज दुपारी 2 वाजल्यापासून विद्युत गृहातून 240 क्युसेक विसर्ग कासारी नदीपात्रात सुरू करण्यात येणार आहे। पाऊस चालू राहिल्यास किंवा वाढत राहिल्यास आणि

0: वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येईल, तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. कासारी धरण व्यवस्थापन यांच्याकडून प्राप्त निवेदन आपण ऐकलं.
1: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत. उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

हेमंत कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं पंडित रुद्रनाथ मंगेशकर यांचं आणि चित्रपट हा खेळ असावा यांचा. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर तसंच प्रसार भारतीच्या वेव्ह या OTT प्लॅटफॉर्मवरही आपण ऐकू शकता. श्रोते, सकाळचे 11 वाजले प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीतावर

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवरही आपण ऐकू शकता. क्षेत्रीय सकाळचे 11 वाजले प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

औषधोत्सव आज 28 जुलै. हा दिवस दरवर्षी जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. नैसर्गिक संपत्ती म्हणजे जसं की पाणी, माती, शुद्ध हवा, जंगलं, वन्यजीव यांच्या संवर्धनासाठी आणि निसर्गाच्या साखळीतील त्यांचं महत्त्वपूर्ण स्थान जाणून घेण्यासाठी, त्याचं जतन करण्यासाठी विशेष करून प्रयत्न केले जावेत म्हणून हा दिवस साजरा केला जातो. श्रोतेहो, आपण बोलणार आहोत आजच्या कार्यक्रमात याविषयी, आणखीनही, पण या गीतानंतर. ऐकूया मुकेश यांच्या स्वरात भरत व्यास यांची गीतरचना, चित्रपट बून जो बन गए मोती.

0: पहाटेची मन निवाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीने वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यात आहे।
2: श्रोते हो, सध्या अति ऊन, काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी पावसाने दिलेली ओढ, काही ठिकाणी वादळी वारं, ढगफुटी, भूस्खलन यासारख्या घटना घडताना दिसतात। या सर्व गोष्टींचा विचार करता हे जाणवतं की निसर्ग चक्र कुठेतरी बिघडतंय, अर्थात त्याचं कारण आपणच आहोत। वाढतं औद्योगिकीकरण, वाढतं शहरीकरण, वाहनांचा वाढता वापर, त्यासाठी पेट्रोल डिझेल यासारख्या ज्वलनशील पदार्थांचा वापर आणि पर्यायानं यामुळे होणारं प्रदूषण, या सर्वच गोष्टींचा निसर्गावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होत असतो। श्रोते हो, आपण बोलणार आहोत आणखी नाही, पण त्याआधी ऐकूया हे गीत।

0: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
0: घ्या मग टिपून पत्ता.
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88.
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: श्रोतेह, पृथ्वीवर उपलब्ध असणारे नैसर्गिक स्रोत हे मर्यादित स्वरूपात आहेत. अगदी पाणी म्हटलं तरी वापर योग्य पाणी हे केवळ 21% आहे. त्यामुळं पाण्याचा काटकसरीनं वापर करणं आवश्यक आहे. यामुळं जलप्रदूषणासारख्या गोष्टींना आळा घालणं हे आपल्यासाठी आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी खूप गरजेचं आहे. श्रोतेह, जसं पाण्याच्या बाबतीत तसंच इतरही गोष्टीत, म्हणजे हवा असू दे किंवा मृदा प्रदूषण असू दे, वन्यजीवांचा समतोल साधणं असू दे किंवा वृक्षतोड असू दे, सगळ्याच गोष्टी या निसर्ग साखळीमध्ये एकमेकांशी गुंतलेल्या आहेत, बांधलेल्या आहेत आणि त्याचं संवर्धन करण्यासाठी आजचा हा दिवस आहे. श्रोतेह, बोलूया आणखीनही पण या गीतानंतर.

0: मोहम्मद रफी यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकली. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं लोफर या चित्रपटातील.
1: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
2: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
2: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका
2: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
0: श्रोतेहो, पाण्याप्रमाणेच वृक्षतोड हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. बेसुमार झालेली वृक्षतोड ही अनेक समस्यांचं मूळ आहे. श्रोते, अनेकदा आपण यावर आधारित मेम्स किंवा रील्स सुद्धा बघतो. पर्जन्यमान कमी जास्त होणं हा जसा वातावरणीय बदलांशी संबंधित विषय आहे, तसाच तो झाडांच्या जंगलांच्या प्रमाणाशी संबंधितही आहे. त्याचप्रमाणे मृदा संवर्धन हा सुद्धा वृक्षतोड झाडांच्या संख्येशी संलग्न विषय आहे. श्रोते, आपण बोलणार आहोत आणखीनही या विषयावर, पण त्याआधी ऐकूया 1942 लव्ह स्टोरी या चित्रपटातील कुमार सानोणी कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील हे गीत. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली।

0: श्रोते हो, वृक्ष हे प्रामुख्याने जमिनीला धरून ठेवतात, त्यामुळे भूस्खलन, डोंगरचा कडा तुटणं यासारख्या घटनांपासून ते आपलं रक्षण करतात. मोठ्या वृक्षांच्या मुळांमध्येही पाण्याचं वहन करण्याची क्षमता असते, त्यामुळं भूजल पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. श्रोते हो, आजच्या या जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्तानं आपणही निसर्गाचं संवर्धन करण्याचा संकल्प करूया.
1: Let's start the fun.

मन्नाडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं भूमानंद बोगम यांचं. श्रोतेहो एक निवेदन. अलमट्टी धरणाच्या वरील बाजूच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचं प्रमाण आणि धरणात येणारी पाण्याची आवक पाहता धरणातून सुरू असलेला 20,000 क्युसेक विसर्ग वाढवून 28 जुलै 2026 सकाळी 11 वाजल्यापासून म्हणजे श्रोते आता 11 वाजल्यापासून तो 42,500 क्युसेक इतका करण्यात येणार आहे. अलमट्टी धरण क्षेत्राच्या परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. निवेदन आपण ऐकलं.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

मुकुंद फणसरकर यांच्या आवाजात ही गीतरचना होती. गीत आणि संगीत होतं सुधीर मोघे यांचं. श्रोतेहो भावधारा कार्यक्रमात शेवटी

आरती अंगलीकर यांच्या आवाजातही गीतरचना आपण ऐकली. श्रोतेही याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मध्यम लहरी 249.8 मीटर.

द्वारा शे एकावन किलो हर्ट्स वर एफ एम आणि शंभर अंश सहा मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ऍप वर आकाशवाणीचंही सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजल्यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मधुरमांश श्रोते हो, दुपारचे 12 वाजलेले आहेत. थोड्याच वेळात मस्तपैकी अशी जेवणाची वेळ होईल. खमंग अशा त्या जेवणाचा आपण सगळेच जण आस्वाद घेऊ, नाही का? आणि मग जेवण आटपता आटपता त्या गप्पा कधी आपल्या सुरू होतात, त्या गप्पा मारता मारता जेवण कधी आटपतात ते आपलंही आपल्याला कळत नाही, नाही का? आता हेच बघा ना, आपुलकी या घरात मध्ये सुखदा, रोहित, रेवा आणि शर्वरी यांच्या गप्पा देखील अशाच रंगतात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता आपण आता ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, नेहा खरे, चेतना झांझी आणि मधुलिका नेरुरकर. ऐकूया तर आपुलकी या घरात.

0: कदा एक गंमत सांगू का?
1: आता गंमत सकाळी सकाळी, अरे म्हणजे पेपर एवढे सगळे तू आधीचे पण मागच्या एक आठ दहा दिवसाचे घेऊन बसलायस, काहीतरी ते सापडलं नसतंय.
0: अगदी बरोबर. मला कधी कधी काय वाटतं माहितीये, वर्तमानपत्र म्हणजे आपल्या घरातली पाचवी व्यक्ती आहे.
1: हा का बर?
0: अगं रोज येत, न बोलावता येत, आणि ते आलं की घरामध्ये एक नवीन विषय देऊन जात.
1: खरे, पण कधी कधी तो विषय इतका मोठा असतो की चहा बाजूला ठेवलेला थंड होतो.
0: नाही नाही नाही, आजचा चहा थंड होऊ देऊ नकोस, कारण आजचे विषय ना चांगलेच गरम गरम आहेत.
1: अच्छा बरं सांग, कुणाचा लागलाय तुला आज?
0: नाही नाही नाही अगं, उलट झालंय, म्हणजे आज मला पेपर वाचून आनंद झालाय. आता ही बातमी बघ, आकाशवाणी आणि बेस्टनी आपल्या शतक महोत्सवी वर्षाचा टप्पा गाठलेला आहे. शिवाय बघ, लोकमान्य टिळकांवरचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्यावरचा विशेष लेख. तुला सांगतो, आजचा पेपर म्हणजे ना मेजवानी आहे. मेजवानी
1: खरंच आहे, वैचारिक मेजवानी. या प्रत्येक नावानं माणसं जोडली आहेत.
0: आणि हेच मला आवडलं, म्हणजे बीएसटीचा लेख वाचताना लक्षात आलं की मुंबई बसवर किती लोक रागावतात. उशीर झाला, गर्दी होती, सीट मिळाली नाही, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच बसची वाट पाहतात.
1: घरातल्या माणसांसारखंच रागही येतो आणि त्यांच्याशिवाय चालतही नाही.
0: अगदी अगदी. आणि आकाशवाणीचं सुद्धा तसंच, आज किती माध्यम आली आहेत, मोबाईल, इंटरनेट, पॉडकास्ट, पण हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. हे शब्द ऐकले की मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. नाही
1: मला की नाही, लहानपणी सकाळच्या बातम्या जेव्हा लागायच्या तेव्हाची एक आठवण आहे बघ.
0: रेडिओची?
1: हा रेडिओची. आई काम करत असायची, बाबा चहा पीत असायचे, एकीकडे त्यांच्या ऑफिसला जायची तयारी सुरू असायची. तेवढ्यात रेडिओवरच्या बातम्या सुरू झाल्या की घरात आपोआप शांतता व्हायची.
0: म्हणजे बातम्या ऐकायच्या असायच्या ना,
1: कुणाला शांत बसा असं म्हणायची गरजही पडत नसे.
0: आणि बातम्या संपल्या की लगेच अहो साखर संपली आहे, भाजी आणायची आहे, लाईटचं बिल भरायचं आहे, म्हणजे देशात काय चाललंय हे ऐकून पुन्हा आपापल्या घरात परत.
1: हो ना. पण खरं सांगू का, आकाशवाणीने फक्त बातम्या नाही दिल्या, चर्चेला विषय दिले, एखादं गाणं, एखादी मुलाखत, एखादं नभोनाट्य, मग दिवस

0: नेटवर्कने त्यावर चर्चा. रेडिओ हा खऱ्या अर्थाने एक गुरु ठरला.
1: हो, नभोनाट्य खरंच. म्हणजे डोळ्यांनी जरी दिसत नसलं तरी मनात पूर्ण चित्र उभं राहतं बघ, जणू एखादी जादूच.
0: म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर त्या काळातलं सोशल नेटवर्क.
1: अगदी. फरक एवढाच की तेव्हा तात्काळ लाईकची वगैरे सोय नसायची, पण मनापासून ऐकून दाद मात्र देणारे म्हणजे अक्षरशः हजारो श्रोते असायचे, नाही का?
0: हो ना रे. रोहित, तू मगाशी म्हणालास की लोकमान्य टिळकांवरचा लेख आणि अण्णाभाऊ साठेंविषयी झाला. हा, लोकमान्य टिळक खरंच किती विलक्षण व्यक्तिमत्व ना. त्यांनी उत्सवाला एक सामाजिक रूप दिलं.
1: आणि अण्णाभाऊ साठे त्यांनी अशा माणसांच्या कथा सांगितल्या की ज्यांच्या विषयी फारसं कोणी बोलत नव्हतं.
0: अगदी खरंय. कधी कधी मोठेपणाकीने आवाजात नसतो, नजरेत असतो. पण मला सांग, तुला झालंय तरी काय? म्हणजे पेपर वाचून तू एकदम तत्वज्ञानी झालास.
1: नाही ग, तोच आहे मी नेहमी सारखाच.
0: बरं, मग आधी चहा संपव आणि भजी सुद्धा केलीत, नाहीतर चहा सुद्धा इतिहास जमा होईल.
1: आली आली मंडळी, बेलच्या आवाजावरून सांगतो.
0: हा,
1: शर्वरी एकटी नाहीये, कदाचित आज रेवाला सुद्धा घेऊन आलेली असणार ती.
0: अरे वा, खरंच. रोहित, तू म्हणालास त्याप्रमाणे आज दोघीही एकत्र आल्या. म्हणजे आपल्याला एकावर एक फ्री कॉम्बो ऑफर आहे आज.
2: काय करणार, खालीच रेवा भेटली, म्हटलं एक एकटं वर जाण्यापेक्षा गप्पा मारत वर जाऊ. आणि मग आम्ही गप्पा मारत मारत आलो आणि तेवढ्या दाराशी पोहोचलोही.
1: अच्छा, म्हणजे लिफ्ट पेक्षा तुमच्या गप्पांचा वेग जास्त म्हणायचा.
0: बसा ग, बसा दोघी, चहा अजून गरम आहे.
2: तुमच्या घरी चहा थंड कधी होतच नाही, कुणी ना कुणी गप्पांनी तो गरम कायम ठेवतो.
0: अगं
2: वा, अजून पेपर इथेच आहे, म्हणजे चर्चा सुरू झाली आहे.
1: नाही नाही नाही, चर्चा वगैरे नाही ग, आठवणी सांगत होतो एकमेकांना.
2: म्हणजे पुन्हा इतिहास?
0: नाही ग, आज इतिहासापेक्षा वर्तमान जास्त आहे.
2: अरे हो, हा पेपर खरंच खास आहे. आकाशवाणीचं शताब्दी वर्ष, बेस्टची 100 वर्ष,
0: आणि या आठवड्यात गुरु पौर्णिमाही आहे. शिवाय तुमचा तो फ्रेंडशिप डे, जागतिक मैत्री दिन सुद्धा.
1: गुरु पौर्णिमा म्हटलं ना की मला नेहमी एकच गोष्ट वाटते. गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकवणारा नसतो, जगायला शिकवणारा प्रत्येक जण गुरु असतो.
2: बरोबर. आपल्याला सायकल शिकवणारा बाबा, पहिली पोळी शिकवणारी आई, पहिली नोकरी करताना धीर देणारे वरिष्ठ, सगळेच गुरु.
0: आणि मला तर आकाशवाणीचे उद्घोषकही गुरुच वाटतात. त्यांच्याकडून कितीतरी शिकायला मिळालं. मराठीचे स्वच्छ उच्चार, शब्दांमध्ये संयम आणि श्रोत्यांशी बोलताना असलेला आदर. मध्यंतरी मुलांना एक नभोनाट्य ऐकवलं बरं का, तर मुलं असं म्हणाले, आई अगं यात काही दिसतच नाहीये. मी म्हटलं, अगं ते डोळ्यांनी पाहायचं नाहीये, कानांनी पाहायचं असतं.
1: वा, खरंय. डोळ्यांनी दिसण्यापेक्षा ना मनात उभं राहिलेलं चित्र जास्त प्रभाव टाकतं.
2: रोहित दादा, तुला आठवत का लहानपणी तुला सगळ्यात जास्त कोणता कार्यक्रम आवडायचा? ते
1: म्हणजे बातम्या तर असायच्याच, पण युववाणी कधी चुकवायचं नाही आपण. असं वाटायचं की आपल्याच वयाची मुलं आपल्याशी बोलत आहेत, त्यांचे प्रश्न, त्यांची स्वप्न, त्यांची धमाल, हे सगळं आपलंच आहे.
0: आणि मला किती वनिता मंडळ, म्हणजे घर, संसार, काम, छंद, सगळं इतकं सहज बोललं जायचं. उपदेश नसायचा त्याच्यात, फक्त गप्पा.
1: म्हणजे आपल्या घरात रोज होत तेच नाही.
2: पण आपल्या या घरच्या कार्यक्रमात एकच फरक आहे.
1: कोणता फरक आहे? आता
2: इथे मध्ये मध्ये ना बिस्किटही मिळतात.
1: बापरे, बिस्किट राहिली आणायची. अंटो अंटो अंटो.
2: अरे हो, फ्रेंडशिप डे आहे तर मी फ्रेंडशिप बँड आणायला पण विसरली आहे.
0: असू दे, त्या निमित्ताने परत येशील लवकर.
1: आणि मैत्री साजरी करायचा दिवस एक असला ना तरी मैत्री रुजवायला आणि टिकवायला अनेक वर्ष लागतात म्हटलं.
2: अगदी खरंय, मैत्री हा आयुष्यातला सर्वात अमूल्य ठेव आहे.
1: आणि मित्रांना कुटुंबाचा दर्जा दिला ते काय उगाच नाही, ते तुमच्या सुख दुःखात आणि अडचणीत सामील होतात, तुम्हाला एखाद्या चांगल्या गुरुप्रमाणे योग्य सल्ला देतात, तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि वेळ पडल्यावर तुम्हाला हक्काने रागवतात सुद्धा.
0: बरं, आज रोहित तरी बिस्किट आणायला विसरलेला असला तरी मी नानकटही ठेवले. हा, ती तुम्ही लवकर संपवा, नाहीतर पुन्हा मागच्या वेळेसारखं होईल.
2: काय झालं होतं ग मागच्या वेळी?
0: मागच्या वेळेला गप्पा मारण्यात इतकं रंगून गेलात की चहाचे 4 कप संपले, पण बिस्किट तशीच राहिली.
1: अगं, माझं पोट बोलूनच भरलं होतं ना.
2: म्हणून

0: सुखदा आता आधी बिस्किट देते.
1: रोहित, आज ना मी एक भन्नाट प्रकार पाहिला. हा
2: काय ग?
1: अरे बस स्टॉप वर एक छोटा मुलगा बाबांना विचारत होता, बाबा बेस्ट म्हणजे काय. त्याचे बाबा म्हणाले, बाळा मुंबईत वेळेवर पोहोचायची आशा. तेवढ्यात बाजूला उभे असलेले एक काका म्हणाले, आणि उशीर झाला की सगळ्यांचा रागही.
3: खरंच आहे, बस वर सुद्धा आपण किती राग काढतो नाही, पण एक दिवस बस बंद झाली तर कळतं तिचं महत्व.
2: आणि 100 वर्ष अशी पूर्ण करणं हे सोपं नाहीये. रोज लाखो लोकांचा विश्वास घेऊन रस्त्यावर उतरायचं साधं काम नाहीये.
0: आणि गंमत म्हणजे बेस्ट बद्दल प्रत्येकाकडे एकदा एक आठवण असते. माझे तर कॉलेज मधले अर्धे मित्र बस मध्ये सापडले.
1: आणि माझही तसंच आहे, रोज तीच बस, तेच चेहरे. हळूहळू नावं कळली, मग वाढदिवस कळले, आणि एक दिवस लक्षात आलं, अरे ही तर आपली माणसं झाली.
3: म्हणजे बेस्ट मध्ये सुद्धा फ्रेंडशिप डे साजरा केला म्हणायचा.
2: खरे म्हणजे पूर्वी फ्रेंडशिप बँड नव्हते, पण मैत्री होती. आज बँड आहेत आणि मैत्री सुद्धा आहे.
0: दादा, तू काय प्रत्येक विषयाचं तत्वज्ञान सांगणारेस का?
2: नाही ग, आता फक्त एक आठवण.
3: ही आली आठवण क्रमांक 28.
2: अरे म्हणजे कॉलेज मधली आठवण आहे ग. आमचे मराठीचे सर म्हणायचे, पुस्तक वाचा पण माणसं जास्त वाचा.
0: किती साधं पण किती मोठं.
3: म्हणूनच गुरुंची आठवण फुलांनी नाही तर त्यांचे विचार आठवून आणि ते आचरणात आणून ठेवायची.
1: या आठवड्यात अण्णाभाऊ साठे यांच्यावर एक कार्यक्रम ऐकला मी.
3: बर,
1: काय सुंदर सांगत होते. त्यांनी श्रीमंतांच्या गोष्टी नाही लिहिल्या तर झोपडीतल्या माणसांचं जग लिहिलं.
3: वा,
2: खरंय. त्यांचं साहित्य वाचताना आपल्याला जाणवतं की मोठेपणा हा पदात नसतो तर माणसांमध्ये असतो.
0: आणि लोकमान्य टिळक, त्यांनी लोकांना एकत्र येण्याची ताकद दाखवली.
3: अण्णाभाऊंनी माणसाचा आवाज हा शब्दात मांडला. आकाशवाणीने आवाज घराघरात पोहोचवला आणि बेस्टने माणसं एकमेकांपर्यंत पोहोचवली.
1: वा वा सुखदा, किती मस्त बोललीस तू.
3: रोहितचा वाण नाही पण गुण लागलाय.
2: चला चला चला चला, आता एक खेळ खेळूया आपण.
3: हा,
2: प्रत्येकाने एका मिनिटात सांगायचं. कबुले?
0: कबुले.
2: आकाशवाणीवरचा कोणता कार्यक्रम पुन्हा सुरू झाला तर तुम्ही आजही न चुकता ऐकाल. सगळ्यात आधी शर्वरी बोल.
0: माझी निवड युववाणी.
3: अगं पण टोटल आताही सुरू आहेच.
0: हो ना, कारण तिथे कोणीतरी आपल्यासारखंच तरुणांच्या भाषेत बोलत असतं. मोठमोठी भाषणं नाहीत, साध्या गप्पा.
2: अच्छा, म्हणजे आजच्या पॉडकास्टची आजीच म्हणायला गेली नाही का? रेवा,
0: काय
2: तुझा कार्यक्रम कुठला?
1: माझा आवडता कार्यक्रम आपली आवड.
2: का बरं?
1: गाण्यापेक्षा मला त्या मागची दोन वाक्य आवडायची.
3: कोणती ग?
1: हे गाणं माझ्या बहिणीसाठी.
3: म्हणजे माझ्यासाठी.
1: आणि पुढचं, माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्या दोन वाक्यात किती माया असायची.
3: आणि मला की नाही रोहित, जयमाला किंवा बेला के फूल हे कार्यक्रम, म्हणजे दिवसभराची कामं आटपली की निवांत बसून रात्री गाणी ऐकायची. सगळं घर शांत आणि रेडिओ गात असायचा.
2: क्या बात है.
0: आता रोहित दादा तू सांग बरं.
2: हा, आता माझा नंबर. हा, मला नवनाट्य म्हणजे कसं की आवाजातून घर उभं करायचं. दार उघडतं, मग पाऊस पडतो आणि मग पात्र एक एक समोर दिसायला लागतात. खरंच म्हणजे आवाजातून निर्माण होणारी जादू म्हणजे नभोनाट्य.
0: पण एक सांगू, आजकाल सगळ्यांकडे बोलायला वेळ कमी झालाय.
3: वेळ कमी नाहीये ग, सगळे एकाच घरात असूनही वेगवेगळ्या स्क्रीन मध्ये राहतो आपण.
2: आणि म्हणून बर का शर्वरी, कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून 10 मिनिटं गप्पा मारणं सुद्धा मोठी गोष्ट असते, नाही का?
1: अगदी. फ्रेंडशिप डे आला की फोटो टाकतो, पण एखाद्या मित्राला अचानक फोन करून तू कसा आहेस, तुझी फार आठवण येते हे विचारलं की त्याला होणारा आनंद शब्दात सांगता येत नाही.
0: हा, हे मात्र खरं. हा, काही मित्रांशी महिनोन महिने बोलणं होत नाही, पण भेटलो की तिथूनच गप्पा सुरू होतात जिथे थांबल्या होत्या.
2: म्हणूनच असं म्हणतात ना की खरी मैत्री कॅलेंडर बघून होत नाही.
3: जशी माझी शर्वरी बरोबर झाली आहे. शर्वरी आली की पहिल्यांदा मला भेटते. हा, तुला नाही कळलं ना रोहित. हा, आणि दुसऱ्याच मिनिटाला स्वयंपाकघरात डोकवते, खायला काय.
0: अरे तेही माझं प्रेमच आहे.
1: माझंही तसंच असतं. माझ्या पोटात बुकेचा आगडोम उसळलेला असतो आणि आल्या आल्या आधी फ्रीज उघडते मी.
2: वा वा वा वा, म्हणजे नात्याची खरी परीक्षा नाही का, ताई लाडकी की फ्रीज लाडका.
3: अरे हो, ऐक ना, संध्याकाळी बाजारात जायचंय.
2: बाबा बाजारात कशासाठी?

0: गुरु पौर्णिमेसाठी फुलं घ्यायची
1: कोणाकडे जाणार आहात?
0: मी की नाही, माझ्या शाळेतल्या बाईंकडे जाते दरवर्षी. दरवर्षी भेटते त्यांना. त्यांना म्हणते, तुम्ही शिकवलेलं सगळं आठवत नाही, पण शिकवण्याची पद्धत अजूनही आठवते.
1: त्यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा कोणती?
2: आणि आमचे मराठीचे सर आता 80 पुढे वगैरे असतील. प्रत्येक गुरु पौर्णिमेला त्यांना फोन करतो, पहिला प्रश्न तोच विचारतात, काय रे अजून वाचतोयस ना? मग मी म्हणतो हो सर, आणि अजून शिकतोय सुद्धा.
1: खरंच कॅलेंडरवर सगळेच दिवस लाल रंगाने लिहिलेले नसतात, पण आपल्या मनावर ते कोरलेले असतात. अगदी बरोबर.
0: निमित्त वेगवेगळी पण काम एकच, माणसं जोडत राहणं.
2: क्या बात है. बरोबर. आता शेवटचा चहा कोणी घेणार का?
1: नाही नाही, चहा नको, मला तर बाबा जेवायचे आता. आणि पुढच्या रविवारी पुन्हा इथे जमायचं आहे, कारण फ्रेंडशिप डे आहे ना.
2: वा वा, ठरलं तर मग. पण एक अट आहे.
1: कोणती?
2: हा, महत्वाची अट आहे, कोणीही मोबाईल मध्ये डोकं खुपसायचं नाही.
0: आणि जो कोणी आधी मोबाईल काढेल तो सगळ्यांना गरमागरम कांदा भजी खाऊ घालणार.
1: अरे पण मोबाईल बाजूला ठेवणं एवढं सोपं नाही बरं का? हो ना, कारण आता घड्याळ, कॅमेरा, बँक, नकाशा सगळंच त्यात आलंय.
2: नाही, ते खरंय सगळं. मोबाईल वाईट नाही हे पण बरोबर आहे, पण कधी कधी तो बाजूला ठेवून समोरच्या माणसाकडे बघायला वेळ हवा की नाही.
0: आणि म्हणूनच ना आज इतका वेळ आपण एकत्र बसलोय, आणि वेळ कसा गेला ते कळलंही नाही.
2: म्हणजे तू मोबाईल मध्ये बघायला लागलीस.
1: बरोबर. असो असो, मला की एक कल्पना सुचलीये.
2: काय? आता
1: रविवारी फ्रेंडशिप डे आहे ना, तर आपण प्रत्येकाने आपल्या एका जुन्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करूया आणि मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊया. आणि उत्तर ऐकायचं, घाई ठीक आहे ठेवते मी फोन असं म्हणायचं नाही.
0: करेक्ट, अगदी बरोबर. मला ही कल्पना आवडली. म्हणजे हल्ली शुभेच्छांचे मेसेज खूप येतात, पण मनापासूनचा संवाद मात्र कमी होतोय.
2: चालेल चालेल, मी तर ना एक पाऊल आणखी पुढे जाणार आहे. मी माझ्या मराठीच्या सरांना भेटूनच यायचं म्हणतोय. गुरु पौर्णिमेला फोन करतोच, यावेळी प्रत्यक्ष जाऊन नमस्कार करून येईन.
1: छान छान छान. मी माझ्या बाईंना पत्र लिहिणार बरं का? पत्र, व्हॉट्सअप नाही. अरे वा वा, पत्र मिळालं की अजूनही लोक जपून ठेवतात.
0: मला तर याच्या पुढेही जाऊन असं म्हणावं असं वाटतं की आपले जे मदतनीस आहेत, म्हणजे आपल्या सोसायटीचा सुरक्षा रक्षक असेल किंवा आपल्या सोसायटीची स्वच्छता ठेवणाऱ्या मावशी आहेत, त्यांना सुद्धा कधीतरी आपण शुभेच्छा द्यायला हव्यात.
2: हो, कारण ते गुरुच आहेत आपले एका अर्थाने. वेळेवर कसं यायचं आणि काम कसं छान करायचं, नाही का? म्हणजे कसं आहे, शिकवण ही नेहमी पुस्तकातूनच मिळते असं नाही, आचरणातून पण मिळते, त्याचं हे उदाहरण आहे.
1: खरे. रोहित, आज एक लक्षात आलं, आपण एवढा वेळ बोलतोय पण एकदाही कोणाबद्दल कटू बोललेलो नाहीये. कारण चांगल्या गोष्टींचीही चर्चा होऊ शकते. राग, तक्रारी किंवा वाद यांनाच नेहमी जागा द्यायची असं नाही.
0: खरे. एखादा आठवडा किती सुंदर कारण घेऊन येतो नाही. म्हणजे कधी एखादी व्यक्ती आठवते, कधी एखादी संस्था, एखादा गुरु, एखादा मित्र, एखादं गाणं सुद्धा.
2: आणि त्यातून लक्षात येतं आपण सगळे कुठल्या ना कुठल्या धाग्याने जोडलेलो आहोत.
0: मला काय वाटतं, शर्वरी आणि रेवा तुम्ही दोघीही आता इथूनच जेवून जा, संध्याकाळी परत मस्त चहा पिऊया आणि गप्पा मारूया.
1: चालतंय की. पण एक अट आहे.
0: काय?
1: पावभाजी हवी.
0: हा,
1: आणि भाजी रोहित करणार.
2: अरे ठीक आहे ठीक आहे, म्हणजे मला कामाला लावायचं ठरवलं तुम्ही तिघींनी, पण मी बनवलेली भाजी खाऊ शकाल ना तुम्ही?
1: दादा दादा एक मिनिट, मी आधी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊनच ठेवते.
2: काय? मग तर तुला माझ्या आजची पावभाजी खावीच लागेल.
1: सुखदा, मग मी तर बाई पळतेच.
0: अगं थांबा, मस्करी करतोय तो. आपण सगळे मिळून पावभाजी करूया.
2: आता कसं, म्हणजे मी आईस्क्रीम घेऊन येतो.
1: चालेल.

श्रोतो आताच आपण ऐकत होतात कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. आता आपण ऐकूया या निसर्गाच्या संगे अनंत सोनावणे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: पण निसर्ग मात्र आपल्या वेगवेगळ्या आविष्कारांनी माणसाला कोड्यात टाकत असतो. या निसर्गाच्या संगे फिरून त्याचा अभ्यास करून त्यावर लेखन करणारी अशी एक व्यक्ती आज आपण आमंत्रित केलंय, अनंत सोनवणे यांना. अनंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: एक होती माया या प्रचंड गाजलेल्या पुस्तकाचे लेखक म्हणजे अनंत सोनवणे. या त्यांच्या पुस्तकाला लोकमत साहित्य पुरस्कार आणि विदर्भ साहित्य संघाचा अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली पुरस्कार मिळालेला आहे. याच पुस्तकाची माया द बायोग्राफी ऑफ टायगर ही इंग्रजी आवृत्ती सुद्धा जगभरात उपलब्ध आहे आणि गाजते आहे. जंगल स्टोरीज हा वाईल्ड लाईफ स्टोरी टेलिंग शो अनंत सादर करत असतात. नोव्हेंबर 21 पासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कम्युनिकेशन्स ऑफिसर म्हणून अनंत सोनवणे कार्यरत आहेत आणि 2024 पासून पूर्णवेळ नोकरी सोडून वन्यजीव क्षेत्रामध्ये अनंत कार्यरत आहे. 2 दशकांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे. अनंत, मुळात हे जंगल कधीपासून खुणावू लागलं?
1: तशी जंगलाबद्दलची माहिती होती कारण मारुती चितमपल्लींचं लेखन वाचलेलं होतं, माडगुळकरांचं लेखन वाचलेलं होतं, पण स्वतः जंगल काही पाहिलेलं नव्हतं. आणि जंगल जाऊन अनुभवावं अशी ही एक आंतरिक तळमळ सुद्धा काही मनातून येत नव्हती. पण असं झालं की 2008 मध्ये एकदा मी आणि माझी बायको सुरेखा आम्ही असं ठरवलं की कुठेतरी फिरायला जायचं तर यावेळी आपण एखाद्या जंगलात जाऊ.
0: बर.
1: आणि योगायोगाने ताडोबाची निवड आम्ही केली. ताडोबा आणि पेंच, महाराष्ट्र साईडचा जो पेंच भाग आहे, अशा 2 जंगलांची आम्ही निवड केली आणि दोन्ही ठिकाणी म्हटलं एक एक दिवस राहू आणि थोडक्यात गंमत होईल आणि आपण परत येऊ. नेमकं असं झालं की त्यावेळी 2008 साली ताडोबामध्ये ताडोबा तलावाच्या काठावर कोर जंगलामध्ये राहण्याची सोय होती.
0: बर.
1: आणि आम्ही ज्या महिन्यामध्ये गेलो तो त्या सुविधेचा शेवटचा महिना होता. त्याच्यानंतर सरकारच्या आदेशानुसार ती सुविधा बंद होणार होती. आजही तिथे कोरमध्ये राहायला परवानगी नाही.
0: म्हणजे लकी ठरला.
1: अगदी. आम्ही खूप नशीबवान होतो, अर्थात माहिती काहीच नव्हतं. नागपूरला उतरल्यानंतर आम्ही एक छोटीशी गाडी भाड्याने घेतली आणि आम्ही जंगलाकडे गेलो. खरं तर जंगलामध्ये जाताना मोठी गाडी हवी किंवा 4-व्हील ड्राईव्ह हवी असं साधारण म्हटलं जातं, तेही मला माहीत नव्हतं. आणि जंगलात गेल्यानंतर, पहिल्यांदा ताडोबात गेल्यानंतर आम्हाला एक पक्षी दिसला. सगळ्यात आधी वाघ तर दिसला नाहीच. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की पहिली 4 वर्ष मला कुठेही वाघ दिसला नव्हता.
0: मायाची गोष्ट लिहिणाऱ्या पुस्तकाचा लेखक त्याला 4 वर्षात पहिल्या वाघ दिसले नव्हते.
1: नाही, मी जंगल फिरायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या 4 वर्षात मला वाघ दिसला नव्हता.
0: बर.
1: तर ताडोबात एंटर केल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला एक पक्षी दिसला. निळ्या रंगाचे तसे पंख होते आणि आम्ही एकदम आश्चर्यचकित झालो की अरे हा कुठला पक्षी आहे, आपण आयुष्यात कधी पाहिलेला नाही. अर्थात नंतर कळलं इंडियन रोलर नावाचा नीलपंख ज्याला म्हणतात तो पक्षी होता. अतिशय सुंदर पक्षी आहे. पण त्या पहिल्या वहिल्या पक्षाच्या दर्शनाने आम्ही पागल झालो. हे काहीतरी वेगळं आहे, म्हणजे पक्षी इतका सुंदर असू शकतो. कारण पक्षी निरीक्षणाचाही तेव्हा नाद नव्हता मला. आणि मग ताडोबात राहिलो, त्या तलावाच्या काठावर असलेल्या रेस्ट हाऊस मध्ये राहिलो, 1-2 सफारीज केल्या आम्ही. सुदैवाने त्यावेळी सुनील करकरे नावाचे एक निसर्ग प्रेमी आणि निसर्ग मार्गदर्शक असं व्यक्तिमत्व आम्हाला त्यावेळी भेटलं ताडोबामध्ये काही ओळख नसताना, आणि त्यांच्याबरोबर आम्हाला थोडंसं फिरता आलं. त्यांनी जंगलाची ओळख करून दिली आणि मग मला असं वाटलं की अरे हे सगळं आपल्याला आवडतंय. तिथून पेंचला गेलो त्यावेळी तर जंगल बंद होतं. आम्हाला माहितीच नाही की जंगल सुद्धा आठवड्यातून एकदा बंद असतं.
0: तर सुट्टीचा दिवस होता.
1: अगदी. तेही माहीत नव्हतं. मग अगदी काहीतरी अर्ज विनंत्या करून शेवटी प्रवेश मिळाला. तिथेही धरणाच्या काठावर असलेल्या सरकारी रेस्ट हाऊस मध्ये राहण्याची सुविधा होती.
0: फार सुंदर जंगल.
1: अतिशय सुंदर जंगल. आणि गंमत म्हणजे सुट्टी असल्यामुळे खानसामा नव्हता, जेवायची सोय नव्हती. आणि त्यावेळी पेंच मध्ये एक वसाहत होती, बहुधा PWDच्या कर्मचाऱ्यांची असावी. तर पहिला जो दरवाजा दिसला तो दरवाजा खटखटवला आणि त्यांना म्हटलं की अरे बाबा तुम्ही जे जेवण बनवाल ते आम्हाला द्याल का, आम्ही पैसे देऊ त्याचे. सुदैवाने त्यांनी हो म्हटलं. आणि मग त्या घरातला जो पुरुष होता तो म्हणाला की तुम्हाला हॉर्नबिल बघायचं आहे का.
0: अरे
1: आता याचं हॉर्नबिल माहिती कोणाला होता पण.
0: अच्छा.
1: आणि म्हटलं हो काहीतरी पक्षी असावा, दाखव म्हणाल.
0: धनेश.
1: आम्ही गेलो त्याच्याबरोबर, धनेश मराठीमध्ये आपण म्हणतो, आणि त्यातलाही तो मलबार पाईड हॉर्नबिल या प्रजातीचा हॉर्नबिल होता तो. आणि त्याचं घरटं या माणसाला माहिती होतं. आणि मग आम्ही पेंचमध्ये चालत जाऊन त्याचं घरटं पाहिलं, त्या पक्ष्याला पाहिलं आणि पुन्हा एकदा आम्ही आश्चर्यचकित झालो आणि विस्मयचकित झालो. तिथे चालत असतानाच आम्हाला वाईल्ड डॉग्स पाहायला मिळाले, ढोल ज्याला आपण म्हणतो, जंगली रानकुत्रे ज्याला म्हणतो.

0: ते पाहिले, शेकडो हरणांचे कळप पाहिले, आणि या सगळ्याचा ताडोबा आणि पेंच या त्या ट्रीपचा एवढासा एकत्रित परिणाम झाला की परत आल्यानंतर आम्ही दोघांनी म्युच्युअली असं ठरवलं की इथून पुढे आपण कुठल्याही बीच डेस्टिनेशनला जायचं नाही, समुद्र चौपाटीला जायचं नाही किंवा कुठल्याही हिल स्टेशनला जायचं नाही फिरायला, आपण जायचं फक्त जंगलातच जायचं.
1: जंगल वेडाची सुरुवात तिथून झाली,
0: तो सुरुवात अगदी आरंभ बिंदू होता असं म्हणायला हरकत.
1: मग निसर्ग तिथे जो तुम्ही अनुभवलात वेगवेगळ्या वेळेला दरवर्षी, कारण मग जाणं सुरू झालं असेल. ताडोबामध्ये किती वेळा झाला आतापर्यंत?
0: ताडोबाचं आम्ही असं ठरवून घेतलं होतं की एक वर्ष आड करून ताडोबाला जायचं.
1: अच्छा.
0: बऱ्याचदा गेलो म्हणजे आता मला त्याची गिनती राहणार नाही, आणि विशेषतः 5 वर्षांपूर्वी जेव्हा मी ताडोबा बरोबर काम करणं सुरू केलं, ताडोबा हे माझं दुसरं घरच झालं.
1: अच्छा. आणि मग मायाची पहिली भेट, आधी एकतर ह्या मायाविषयी आमच्या श्रोत्यांना सांगा आणि मग पहिली भेट कधी झाली.
0: बिलकुल, मायाविषयी सांगतो. माया हे ताडोबाशी जोडलेलं आणि ताडोबापासून कधी दूर न करता येण्यासारखं असं एक नाव आहे. ही एक वाघीण होती ताडोबा मधली, आणि ती एवढी ज्याला आपण मानवी भाषेमध्ये ज्याला आपण लाघवी म्हणतो किंवा प्रेमळ म्हणतो अशा पद्धतीची वाघीण होती. म्हणजे ताडोबात ज्यावेळी फारसे वाघ नव्हते, वाघांचं दर्शन दुर्लभ होतं, त्या काळामध्ये ही वाघीण अगदी हमखास दर्शन द्यायची.
1: अच्छा.
0: म्हणजे लोक म्हणायचे की वाघ बघायचा असेल तर ताडोबात जावं आणि मायाला पाहावं.
1: अच्छा.
0: इतकी ती हमखास दर्शन द्यायची.
1: माणसाळलेली अशी पण होती?
0: नाही नाही, माणसाळलेली हा शब्द चुकीचा आहे, कारण ती वाईल्डच होती, ती जंगली ज्याला म्हणता येईल अशीच होती ती. पण माणसाळलेली नव्हती, पण माणसांबरोबर ती कम्फर्टेबल होती असं आपण म्हणू शकतो.
1: अच्छा.
0: विशेषतः पर्यटकांबरोबर.
1: म्हणजे तिचे फोटो कारण अनेकांनी काढलेले आणि फार सुंदर सुंदर पोजेस ज्याला.
0: बिलकुल. राजस्थानमध्ये रणथंबोर नावाचं जंगल आहे, तिकडे मछली नावाची एक वाघीण होती, तर ती अत्यंत प्रसिद्ध अशी होती, लोकप्रिय होती. तिच्या नंतर मायाचाच नंबर.
1: अच्छा.
0: आणि या दोन्ही वाघिणी अशा आहेत की ज्यांचे सगळ्यात जास्त फोटो काढले गेलेले आहेत, जगभरातले फोटोग्राफर यांच्या फोटोग्राफीसाठी आलेले आहेत.
1: अच्छा.
0: तर माया ही अशी वाघिणी होती आणि तिच्यामुळे पर्यटक केवळ भारतातून नव्हे तर जगभरातून ताडोबाकडे आकर्षित होऊ लागले आणि आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, अशा पद्धतीची जी ओळख ताडोबाला मिळाली ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली आणि आज जे रूप आपण पाहतो आहोत ते तिच्यामुळे आहे असं मला वाटतं. तर ही होती माया.
1: हा. मग त्या मायाची पहिली तुमची भेट, गाठभेट कधी झाली?
0: पुन्हा मायाबद्दल मी ऐकून होतोच, कारण ती खूप प्रसिद्ध होती, तिचे फोटो वारंवार वर्तमानपत्रांमध्ये यायचे, तेव्हा सोशल मीडिया नव्हता. माझी तिची पहिली भेट झाली 2018 साली, सफारीवरच होतो मी, तोपर्यंत मी काही वन विभागाबरोबर काम करायला सुरुवात केलेली नव्हती. आणि सफारीला असताना असं झालं की ती अचानक समोरून आली आणि माझ्या गाडीच्या अगदी जवळून जायला लागली.
1: बर.
0: आता ही ओपन जिप्सी मध्ये सफारी असते आणि त्यावेळी ताडोबामध्ये मोबाईल ला परवानगी होती, आता ती नाही गेल्या काही वर्षांपासून. तर माझ्या हातामध्ये मोबाईल होता आणि मी असा विचार केला की ती जवळून जाते आहे तर मी आय लेवलला तिचं शूटिंग करीन, म्हणून मी जिप्सीमध्ये खाली बसलो. जिप्सीतून तुम्ही खाली उतरू शकत नाही, त्याची परवानगी नसते. तर मी जिप्सीमध्ये खाली बसलो आणि आय लेवलला तिचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत होतो. तर ती एका क्षणी अशी माझ्या गाडीला समांतर आली आणि अगदी क्षणभरासाठी थांबली आणि तिने थेट डोळ्यात डोळे घालून
1: अरे
0: मला लुक दिला. आणि तो क्षण असा आहे की म्हणजे मला आजही सांगताना माझ्या अंगावर काटा उभा राहतो. ज्याला आपण मराठीमध्ये फार सुंदर शब्द आहे, नजरबंदी होणे. तर नजरबंदी होणे म्हणजे काय ते मी तेव्हा अनुभवलं
1: वाघिणीच्या बाबतीत.
0: वाघिणीच्या बाबतीत म्हणजे तिने ज्या पद्धतीने डोळ्यात डोळे घालून लुक दिला, माझा श्वास जागच्या जागी थांबला. अगदी क्षणभराचाच मोमेंट होता तो. आणि मग ती पुढे निघून गेली. म्हणजे इतक्या जवळ होती की मी हात बाहेर काढला असता तर कदाचित तिला हात लावू शकलो असतो, एवढ्या जवळ होती ती गाडीच्या. पण फार कम्फर्टेबल होती ती, ती तिच्या वाटेने जात राहिली, तिला बाकी कोणाची कदर नव्हती, तशीच होती ती. तर ती मायाची पहिली भेट आणि अक्षरशः मी तिच्या प्रेमात पडलो. आणि अर्थात नंतरच्या काळात जेव्हा पुस्तकाची सगळी तयारी वगैरे सुरू झाली तेव्हा मला असं कळलं की मी काही एकटा नव्हतो, असे हजारो लाखो कदाचित करोडो लोक आहेत की जे तिच्या एका लुकमुळे म्हणा किंवा तुम्ही जसं म्हणाल की पॉज करून फोटो देण्याची तिची अदा असेल किंवा जी काय असेल त्याला आपल्या मानवी भाषेत आपण काही म्हणू, त्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या प्रेमात पडलेले काही लाख काही करोड लोक असतात.
1: वन्यजीव छायाचित्रकार, पर्यटक,

0: आणि छायाचित्रकारांची तर ती लाडकीच होती.
1: किती वेळा मग त्यानंतर मायाला भेटत राहिलात आणि पुस्तक लिहायचं हे कधी ठरलं?
0: वेळा असं मला आकडा सांगणं कठीण आहे, हिशोब करावा लागेल बसून. पण 2018 ला पहिल्यांदा बघितल्यानंतर जेव्हा जेव्हा ताडोबाला जाणं झालं त्या प्रत्येक वेळी तिला पाहणं झालं. हो. आणि मग 2021 पासून मी ताडोबा बरोबर कामच सुरू केलं. तर त्यावेळी तर म्हणजे तो एक मनाला छंदच लागलेला असायचा की कामानिमित्त जंगलात गेलं की सहज डोकावून यायचं, बघायचं पांढरपवनी तिच्या परिसराचं नाव होतं, जरा पांढरपवनीला बघून येऊ, मग ती कुठेतरी असणारी माहिती असायचं, मग तिला जरा एकदा बघितलं की मनाला बरं वाटायचं. त्यामुळे अनेक वेळा तिला पाहिलं, तिला तिच्या बछड्यांसमवेत पाहिलं, तिच्या जोडीदारासमवेत पाहिलं.
1: तुमच्या या पुस्तकामध्ये सुद्धा खूप छान छायाचित्र तिची आहे, तिच्या परिवारासोबत.
0: बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि त्याचं सगळं श्रेय भारतातल्या आणि जगातल्याही काही छायाचित्रकारांचं आहे, कारण त्यांनी खूप मोठ्या मनानं त्यांची ती सगळी छायाचित्र देऊ केली या पुस्तकासाठी. जवळजवळ 30-32 छायाचित्रकारांची फोटो त्याच्यामध्ये आहेत.
1: अच्छा, पण मग हे पुस्तक लिहावं मायाविषयी, एका वाघिणीविषयीचं पुस्तक, हे मला वाटतं फार युनिक एकमेव.
0: बिलकुल बिलकुल.
1: गोष्ट असावी
0: भारतात तरी नक्कीच अशा पद्धतीचं कुठलंही पुस्तक आलेलं नाही की जे एका वाघिणीवर किंवा वाघावर लिहिलेलं आहे, त्या वाघाची पूर्ण स्टोरी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर मुळात हा विचार खरं तर माझ्याही मनात नव्हता. इतरांसारखाच मी फक्त तिच्यावर प्रेम करणारा एक व्याघ्रप्रेमी होतो.
1: काही लेख वगैरे आधी लिहिले होते?
0: नाही, तसंही झालं नव्हतं. मी ताडोबा बरोबर काम करत होतो आणि एका कॉफी टेबल बुकचं काम चालू होतं, ज्याच्यामध्ये असं अपेक्षित होतं की ताडोबाची जी जैवविविधता आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी, त्याचं संपूर्ण संपादन मी केलेलं आहे. आणि ते करत असताना अचानक माझ्या मनामध्ये आलं की अरे, आपल्याकडे माया नावाची आयकॉनिक टायग्रेस आहे आणि तिचे किमान काही लाख फोटो काढले गेलेले आहेत, तर तिच्यावरच एक कॉफी टेबल बुक बनू शकतं अशी एक पहिली कल्पना माझ्या मनामध्ये आली. नंतर मी त्याच्यावर काम सुरू केलं आणि जसं अधिक विचार करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, ही कथा सांगण्यासारखी आहे. ही फक्त कॉफी टेबल बुकची कथा नाही आहे आणि ती लिहायला पाहिजे. आणि लिहायला पाहिजे तर आपणच का लिहू नये, हा त्याचा आरंभ बिंदू होता. आणि मग मी अनेक लोकांशी बोलत गेलो. सगळ्यात आधी तर माझे तेव्हाचे बॉस जे होते ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर, त्यांना मी ही आयडिया कल्पना सांगितली आणि त्यांना ती बेहद आवडली. ते म्हणाले चांगला विषय हा, असा कोणी केलेला नाही, पण तुम्हाला मेहनत खूप घ्यावी लागेल. म्हटलं ती मेहनत घ्यायची माझी तयारी आहे. आणि मग पुढच्या साधारण 10-12 महिन्यांच्या कालावधीमध्ये मी विविध लोकांना भेटत राहिलो, जे भारताच्या बाहेर होते त्यांच्याशी संपर्क केला, फोटो जमा करत राहिलो, जी माहिती मिळेल ती व्हेरीफाय करत राहिलो की खरी आहे की नाही.
1: एखाद्या माणसाविषयी लिहिणं हे वेगळं आहे, म्हणजे त्याची गोष्ट सांगणं तुलनेने सोपं आहे.
0: बिलकुल.
1: त्याच्याशी बोलून सुद्धा जर का जिवंत असेल तर आपल्याला त्यांच्याशी संवाद साधून लिहिता येऊ शकतो. पण या वाघिणीची गोष्ट ही वेगवेगळ्या माणसांकडनं अशी गोळा करत गेलात का, कसं तिचा इतिहास म्हणा किंवा तिची थोडीशी पार्श्वभूमी, तिचा वंश वगैरे, अशी ही माहिती कशी मिळवली सगळी?
0: माहिती मी वेगवेगळ्या लोकांकडून घेत गेलो, कारण मी म्हटलं तसं तिच्यावर प्रेम करणारी खूप लोक होती, त्यामुळे तिला तिच्या जन्मापासून पाहणारी लोक होती.
1: अच्छा.
0: ज्याच्यामध्ये पर्यटक होतेच, छायाचित्रकार नक्कीच होते, पण त्या त्यावेळी ताडोबामध्ये काम करणारे वनकर्मचारी होते, अगदी वनमजूर सुद्धा. मी त्यांच्याशीही बोललो, कारण सगळ्यात जास्त काळ जंगलामध्ये ते काम करत असतात.
1: फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन.
0: अगदी अगदी अगदी. तर या सगळ्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याकडून त्यांना माहीत असलेल्या गोष्टी जमा केल्या, पण मला ते एक माहितीचं संकलन सुद्धा होऊ द्यायचं नव्हतं.
1: बरोबर.
0: माझे स्वतःचे अनुभव होतेच ऑफकोर्स, याच्यामध्ये माझी पत्रकारिता कामाला आली. मी म्हटलं की आपण याच्यावर रिसर्च सुद्धा केला. मग फॉरेस्ट डिपार्टमेंट कडे उपलब्ध असलेले जे कागदपत्र जी आहेत ती सुद्धा मी मिळवली, त्याचा अभ्यास केला. आणि ज्या ठिकाणी वाटत होतं की हे खरं असू शकत नाही, त्या ठिकाणी मी माझ्या तर्काचा आधार घेतला की हे असं असू शकतं का. मी माझ्या प्रस्तावनेतही म्हटलं जर काही चूक असेल तर ती जबाबदारी माझी आहे, पण मी तर्काचा आधार घेतला. कारण एक तर तिच्या भोवती ना एवढ्या कथा गुंफल्या गेल्या, त्या बऱ्याचशा दंतकथा वाटाव्यात अशा सुद्धा होत्या. तर काही लोकांनी कथा अशाही सांगितल्या मला की तिचं पहिली पिल्लं जी होती ती मोस्ट प्रॉबेबली वाईल्ड डॉग्स म्हणजे रानकुत्र्यांनी मारली असावी अशी शक्यता वर्तवली जाते. तर तिने एवढा राग त्यांचा मनात ठेवला की त्या कळपामधल्या, त्या रानकुत्र्यांच्या कळपामधल्या प्रत्येक रानकुत्र्याला तिने शोधून शोधून मारलं, असं एकदम आपण जी फिल्म मध्ये पाहतो चित्रपटात तसं सांगितलं. आता हे काही तर्काला पटणार नाही. मला नुसती गोष्ट नाही तर मला त्याच्या मागची शास्त्रीय बैठक जी आहे ती सुद्धा मांडायची होती. कारण वाघाविषयी प्रेम उत्पन्न व्हावं या पुस्तकाने, आदर उत्पन्न व्हावा हा

0: स्वच्छ आहे, परंतु कुठलाही गैरसमज उत्पन्न होऊ नये ही काळजी सुद्धा मला घ्यायची.
1: बरोबर.
0: तर त्याच्यासाठी मी शास्त्रीय माहितीचे सुद्धा जोड त्याला दिली, त्यामुळे वेगवेगळ्या बायोलॉजिस्टशी मी बोललो की हे बरोबर आहे का जे ऐकलं आहे ते, किंवा वाघाची साधारण रचना किंवा त्याचं मिलन आणि पुढे सगळं पिल्ल होणं ह्या सगळ्या गोष्टी कशा चालतात, जीवनक्रम कसा चालतो हे सगळं. आणि माळाची जी वंशावळ आहे ती सुद्धा पुन्हा जुन्या लोकांशी बोलूनच काढावी लागली, कारण तेव्हा तर मी स्वतःही जंगलात जात नव्हतो. तर मी जुन्या लोकांशी बोलणे, त्या त्या काळचे वर्तमानपत्रामध्ये आलेले रिपोर्ट्स पाहणे किंवा वनविभागाच्या दफ्तरी असलेले डॉक्युमेंट्स काढणे आणि त्याचा अभ्यास करणे, ह्या सगळ्या गोष्टीतून हे सगळं शेवटी पुस्तक आकाराला आलं.
1: पण त्याची आखणी, म्हणजे तुम्ही म्हटलं तसं, त्याच्यातली रंजकता सुद्धा फार महत्वाची आहे.
0: बिलकुल. कारण वाचणाऱ्याला बोर होता कामा नये. नुसती शास्त्रीय माहिती देणं किंवा घडलेल्या घटनांची जंत्री मांडणं हे तसं तुलनेने सोपं झालं असतं, पण मग तितकं ते रंजक झालं नसतं. आणि मुख्य जो व्यापक उद्देश जो आहे की वाघ या प्रजातीबद्दल प्रेम आणि आदर उत्पन्न होणे, हा जो व्यापक उद्देश होता तो सफल झाला नसता. त्यामुळे मी पहिल्यापासूनच काय ठरवलं की एकतर हे खूप सोपं असेल सगळं, माझं लिखाण जे असेल ते सोपं असेल, त्याचं सादरीकरण असेल ते सोपं असेल, आणि त्याच्यामध्ये भरपूर छायाचित्र असतील, जेणेकरून माणसाने ते हातात घेतलं तर त्याला ते पुन्हा खाली ठेवावं असं वाटतं कामा नये. आणि त्या चॅप्टर्स छोटे छोटे असतील, प्रकरणं छोटी छोटी असतील, खूप दीर्घ नसतील, वाक्यरचना छोटी छोटी असेल, आणि एका प्रकरणातून दुसऱ्या प्रकरणाकडे जाताना त्याला काहीतरी एक लिंक असेल. ते प्रकरण संपत असताना वाचकाला असं वाटावं की अरे पुढचं प्रकरण वाचलं पाहिजे आत्ताच, नंतर वाचता कामा नये, हा सगळा विचार करून या पुस्तकाची मी बांधणी केली.
1: बर. आणि त्याचं स्वागत खूपच झालं या पुस्तकाचं.
0: हो, म्हणजे मला खरं सांगायचं तर मला अपेक्षित नव्हतं. जेव्हा आम्ही ताडोबानी पहिली आवृत्ती पब्लिश केली आणि माझी अपेक्षा अशी होती की 200-300 किंवा फारच झालं तर 500 प्रति काढाव्यात, कारण जे मी ऐकून होतो विशेषतः मराठी पुस्तकांच्या बाबतीत की लोक पुस्तकं विकत घेत नाहीत आणि मग खप होत नाही, 100-200 प्रति जातानाच खूप अडचण होते. आणि माझ्या बॉसनी म्हणजे डॉक्टर रामगावकरांनी थेट 2000 कॉपीज काढायचं ठरवलं, तेव्हा मी खास जाऊन त्यांना विनंती केली की सर कृपया असं करू नका, सगळ्या कॉपीज अंगावर पडतील आणि फारच वाईट होईल, म्हणजे मग इथे ढीग लागलेले राहतील. आणि ते एकमेव असे होते की ज्यांनी म्हटलं की नाही मी तुम्हाला सांगतो 6 महिन्यात हे संपतील आणि लवकर तुम्ही इंग्रजी आवृत्तीची तयारी करा, कारण लोक इंग्रजी आवृत्ती मागू लागतील.
1: अच्छा.
0: मला काही तसं वाटलं नव्हतं.
1: रामगावकर साहेबांचा दृष्टीपणा.
0: बिलकुल बिलकुल. अगदी दूरदर्शीपणा. आणि त्यांनी म्हटलं तसंच झालं, 6 महिन्यामध्ये आवृत्ती ती जवळजवळ संपली आणि इंग्रजीची मागणी होऊ लागलेली होती.
1: अच्छा. आणि मग त्याचं इंग्रजी पुस्तक सुद्धा तुम्ही स्वतःच?
0: हो, मीच त्याचं इंग्रजी अनुवाद केला, कारण पुन्हा तोच माझा अट्टहास हा होता की त्यातली सिम्प्लिसिटी जाऊ नये, साधेपणा जाऊ नये, आणि त्याच्यामध्ये फार कोणी शास्त्रीय विद्वत्ताही त्याच्यामध्ये येऊ नये किंवा भाषेच्या दृष्टीने सुद्धा ती भाषा अलंकारिक किंवा अवजड होऊ नये. त्या दृष्टीने मी म्हटलं आपणच प्रयत्न करून पाहावं, तर तेही ठीक झालं असावं कारण तेही लोकांनी वाचलं.
1: बरोबर. सोपं आणि रंजक अशा पद्धतीचं लेखन एका वाघिणीविषयीचं. या पुस्तकाच्याच निमित्ताने नव्हे तर एकूणच जंगलाविषयीचं प्रेम वाढीस लागलं. आणि मग कोणकोणत्या जंगलांना आतापर्यंत भेटी देता आल्या?
0: मी भारतामधल्या ना बहुसंख्य, सगळ्याच म्हणताना येणार मला, भारतातल्या बहुसंख्य जंगलांमध्ये मी हिंडलो आहे सुदैवाने. आपल्याकडे महाराष्ट्रातली तर सगळी जंगलं झालीच आहेत, परंतु मध्य प्रदेशमध्ये पेंच आहे, काही भाग महाराष्ट्रात येतो पेंचा, काही मध्य प्रदेशमध्ये आहे, बांधवगड आहे, त्याच्यानंतर पन्ना आहे, राजस्थानमध्ये सरिस्का आहे, रणथंबोर आहे. तर केवळ टायगर रिझर्वला किंवा व्याघ्र प्रकल्पांनाच भेट द्यायचं असं नाही, तर मला पक्ष्यांचीही खूप आवड आहे, त्यामुळे राजस्थानमधल्या भरतपूरला मी गेलेलो आहे. राजस्थानमध्ये झालना नावाचं एक लेपर्ड म्हणजे बिबट्यांचं एक अभयारण्य आहे, ते फार सुंदर आहे, तिकडे मी गेलो आहे. आणि वर आपल्याकडे आसाममध्ये काझीरंगा नावाचं जे जंगल आहे ते फार सुंदर आहे. मला आमची, माझी आणि माझ्या बायकोची दोघांची इच्छा होती की आपण जर भारताच्या बाहेर कधी गेलो तर पहिल्यांदा भारताबाहेरची ट्रीप करायची ती मसाई माराची करायची, केनियाची. ती आम्ही 2019 केली, पण तरी मी म्हणेन की अजून खूप बघायचं राहिलेलं आहे.
1: म्हणजे जंगलात इतकं काही काही सामावलेलं असतं.
0: नक्की. मी तर म्हणेन तुम्ही एकाच जंगलात वारंवार गेलात ना तरी तुम्हाला वेगवेगळी रूपं दिसतील निसर्गाची, त्या जंगलाची, आणि ते जंगल तुम्हाला प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी दाखवेल. मी मग अशी म्हटलं तसं, पहिला वाघ मला 4 वर्षांनी दिसला मी जंगल फिरायला लागल्यापासून. मध्य प्रदेशातल्या कान्हा नावाच्या जंगलामध्ये मला तो पहिला वाघ मिळाला आणि पहिला बिबट्या पाहायला मला 10 वर्ष लागली.
1: बर.

0: पहिला अस्वल पाहायला मला 10 वर्ष लागली. तर जंगल तुम्हाला ना संयम शिकवत. म्हणजे मी नेहमी पाहतो लोकांना ना वाघ बघायचा असतो, वाघ बघायचा असतो. तर त्याचंही मी एक उदाहरण सांगतो की एक दिवस माझ्या आयुष्यातला असा होता की मी कामानिमित्तच जंगलामध्ये फिरत होतो आणि त्या दिवशी जवळजवळ 100 किलोमीटर मी जंगलामधून फिरलो.
1: बर,
0: वाघ सोडा मला मोर सुद्धा दिसला नाही.
1: अच्छा,
0: एखादा दिवस असा असू शकतो. तर हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे. जंगल तुम्हाला कुठल्या वेळी काय दाखवेल हे सांगता नाही यायचं. म्हणजे माझ्या आयुष्यात एक क्षण असाही आलाय की मी 3 तासामध्ये 8 वाघ पाहिले.
1: बर, अच्छा.
0: आणि मी वाघ पाहण्यासाठी गेलो नव्हतो, मी कामासाठी गेलो होतो. आणि त्या प्रवासात मी साधारण 20-30 किलोमीटर प्रवास केला असेल. त्या टप्प्यामध्ये मला 8 वाघ पाहायला मिळाले 3 तासांमध्ये.
1: बर,
0: अशा गोष्टी होऊ शकतात.
1: म्हणजे हा चमत्कार वाटा,
0: चमत्कारच आहे बिलकुल. पण माझं म्हणणं असं आहे की सगळं जंगलावर सोडून द्या, निसर्गावर सोडून द्या.
1: म्हणजे साधारणपणे असं असतं पर्यटकांचं की एकमेकांना दिसल्यानंतर विचारतात दर्शन होय क्या, म्हणजे वाघ दिसला का तुम्हाला.
0: बरोबर,
1: हे मुख्य आकर्षण असतं.
0: बरोबर.
1: तर पण फक्त वाघच नाही तर इतरही अनेक गोष्टी.
0: बिलकुल, मी जसं मगाशी म्हटलं तसं की एक पक्षी बघून आम्ही जंगलाच्या प्रेमात पडलो, वाघ बघून नाही.
1: बरोबर,
0: वाघ बघायला तर बरीच वर्ष गेली.
1: पशु पक्ष्यांचं वैविध्य हे जसं जंगलामध्ये तसंच तिथल्या वनसंपत्तीचं, झाडांचं, वेलींचं,
0: बिलकुल अगदी साध्या कीटकांचं. मी नेहमी सांगतो की तुम्ही एक कुठला तरी कीटक निवडा, त्याचा अभ्यास सुरू करा, तो अभ्यास पूर्ण होईपर्यंत आपलं आयुष्य संपलेलं असेल. एवढी विविधता आहे निसर्गामध्ये. तर आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ते आपण निवडावं आणि त्याचा अभ्यास करावा. जसं आता आपण म्हटलं की मी पक्ष्यांबद्दल म्हटलं की मला आधी पक्ष्यांची आवड तेवढीशी नव्हती. पण आमचे डोंबिवलीतलेच एक आमचे सहकारी आहेत डॉक्टर प्रसाद कामत म्हणून, व्यवसायाने डॉक्टर आहेत परंतु वृत्तीने पक्षी निरीक्षक आणि पक्षीप्रेमी आहेत. आणि त्यांच्यामुळे मला तीही आवड लागली. आणि मग आता कसं होतं की तो पक्षी जर दिसला तर तो कुठल्या अधिवासात होता, किती वाजता, त्या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवायची सुद्धा सवय झाली. तर तुम्ही स्वतः इंटरेस्ट घ्या आणि मग तुम्हाला निसर्ग भरभरून देईल.
1: बरोबर. जंगल पाहण्याच्या वेळा अशा कोणत्या विशेष?
0: मी म्हणेन जे टिपिकली सांगितलं जातं ते असं आहे की सकाळी लवकर च्या वेळेमध्ये आणि मग संध्याकाळच्या वेळेमध्ये ही सगळ्यात आदर्श वेळ आहे. हे नक्कीच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. कारण त्यावेळी प्राणी असतील, पक्षी असतील, हे सगळे जास्तीत जास्त ऍक्टिव्ह असतात आणि त्यामुळे त्यांचं दर्शन होण्याची संधी असते. हे खरं आहे अगदी. पण माझं आणखीन एक मत असं आहे की तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला कुठल्याही वेळी काहीही दिसू शकतं. आता आपण वाघाबद्दल बोलतो आहोत तर मी 1:30 च्या टळटळीत उन्हामध्ये वाघीण आणि तिचे 2 बछडे रस्त्यावरून चालताना पाहिलेले आहेत. अगदी डांबरी रस्त्यावर मी दुपारच्या वेळेमध्ये वाघ पाहिलेला आहे. किंवा रात्री 9:30-9 सुद्धा मी डांबरी रस्त्यावर, पुन्हा जो आम रहदारीचा रस्ता आहे, अशा ठिकाणी वाघ पाहिलेला आहे. त्यामुळे सगळे काही वन्यजीव हे झोपलेले असतात आणि मग आपल्याला दिसणार नाहीत असं नसतं. परंतु हो, आदर्श वेळ ही सकाळी लवकरची आणि संध्याकाळची. पण पुन्हा असं आहे की रात्रीच्या वेळेमध्ये जे नॉक्टर्नल असतात, जे रात्री फिरणारे प्राणी, निशाचर प्राणी आहेत, त्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर रात्रीची वेळ योग्य आहे.
1: अर्थात या सगळ्या म्हणजे जंगल निरीक्षणासाठी जे नियम आहेत ते सगळे पाळ
0: अगदी काटेकोरपणे पाळलं पाहिजे. अगदी तुम्ही देव मानत असाल, तुम्ही धर्म मानत असाल, ज्या गोष्टीला तुम्ही मानता आणि त्या गोष्टीचे जसे नियम तुम्ही पाळता तसेच नियम जंगलाचे तुम्ही पाळले पाहिजे. तेव्हा जंगलही तुम्हाला सहकार्य करेल.
1: बरोबर. म्हणजे आपल्यापासून तिथल्या पशु पक्ष्यांना किंवा निसर्ग संपत्तीला कुठच्याही प्रकारे
0: हानी होऊ नये अगदी
1: याची काळजी घेतली.
0: बिलकुल बिलकुल.
1: पर्यटकांचे काय अनुभव येतात असं तुम्ही ज्यावेळेला सफरीवर जाता त्यावेळेला?
0: काही अनुभव खूप छान असतात, काही खूप वाईट असतात. वाईट अनुभवांमध्ये एक एकदा अगदी सर्वसाधारण अनुभव असा आहे की वाघच बघायचा हट्ट असतो आणि दुसरं काही बघायचं नसतं. आणि मग ते काय होतं की गाईड्स असतात जे निसर्ग मार्गदर्शक असतात किंवा जिप्सीचे ड्रायव्हर असतात, त्यांना ते खूप दबाव आणतात की आम्हाला वाघच बघायचं, बाकी काही बघायचंच नाही. गाईड अगदी सांगू लागला की हे झाड बघा किती सुंदर आहे, या झाडाचं हे महत्व आहे, किंवा तो पक्षी हा अमुक ठिकाणाहून इथे स्थलांतरित होऊन आलेला आहे, पण त्यांना ते ऐकायचं नसतं. तर अशा पद्धतीचे पर्यटक मात्र खूप त्रासदायक असतात. काही वेळेला काही पर्यटक गोंधळ करतात, अगदी वाघ दिसला, वाघाबद्दल बोलतो म्हणून वाघ दिसला तर मग आरडाओरडा करतील किंवा त्याच्याबरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न करतील, अशा पद्धतीचे गोंधळ घालणारे काही लोक असतात.
1: जोखमीचं ठरू शकतं.
0: बिलकुल बिलकुल. आणि केवळ या मुद्द्यामुळे

0: आता जवळजवळ सगळ्याच व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलला बंदी केलेली आहे, कारण वाघाबरोबर सेल्फी काढण्याचं एक वेड लोकांना निर्माण झालेलं आहे, ते धोकादायक आहे. तर असे काही पर्यटक असतात, पण चांगले अनुभव म्हणजे कित्येक पर्यटक असे आहेत की जे खूप सजग आहेत पर्यावरणाच्या प्रति, वन्यजीवनाच्या प्रति, त्यामुळे ते वाचून आलेले असतात कुठल्या पद्धतीचे कपडे घालावेत, परफ्यूम लावू नये, सुगंधी कुठलं तेल किंवा काही लावू नये, अगदी अगदी तीव्र वासाचे, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या असतात त्या त्यांना माहीत असतात. आवाज करू नये, कचरा टाकू नये, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्या त्यांना माहीत असतात. आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांना स्वतःचं असं काही ज्ञान असतं, म्हणजे पक्षी पाहतील तर त्यांनाही माहीत असतं की ही प्रजाती कुठली आहे, नर आहे की मादी आहे. आणि ते त्या निसर्ग मार्गदर्शकाला म्हणजे गाईडला खूप कोऑपरेट करतात. तर अशा पद्धतीचे जे पर्यटक असतात ना, ते खऱ्या अर्थाने आपलं निसर्ग संवर्धनाला मदत करत असतात. काही लोक पुढे जाऊन अगदी फॉरेस्ट डिपार्टमेंटला देणग्या सुद्धा देतात की तुम्ही जे काम करता आहात त्याच्यात आमचा काहीतरी खारीचा वाटा असावा, असं करणारेही पर्यटक आम्ही पाहिलेले आहे.
1: अच्छा, निसर्गाचं फार सुंदर असं रूप जसं असतं त्याचप्रमाणे रौद्र रूप सुद्धा पाहिलं.
0: बिलकुल बिलकुल.
1: निसर्ग एकूण हा समतोल कसा राखत असतो?
0: मला असं वाटतं ना की हे एक ऑटोमॅटिक अशी एक रचना जी स्वयंप्रेरणेने स्वयंचलित अशा पद्धतीची ती एक रचना निसर्गाने छान बनवलेली आहे. त्याच्यामध्ये जेव्हाही गडबड होते ती माणसामुळे होते असं माझं वैयक्तिक मत आहे. मला माहित नाही एकूण या सगळ्या निसर्गाच्या रचनेमध्ये माणसाचं स्थान काय आहे, हा प्रश्न मी स्वतःलाच वारंवार विचारतो. तज्ज्ञ याचं उत्तर देऊ शकतील. मला असं वाटतं की माणसाचं काही स्थान नाही. कारण असं की माणूस जर या पृथ्वीवरून या सृष्टीतून नाहीसा झाला तर निसर्गाचं काही बिघडेल असं मला वाटत नाही. उलट पक्षी, एक मधमाशी जी आपल्या तुलनेत आपण नगण्य समजतो, ती जर नाहीशी झाली तर अख्खी सृष्टी नाहीशी होईल. का असं होईल? कारण ही मधमाशी जी आहे ती पॉलिनेशनचं, परागीभवनाचं काम करते, तिच्यासारखी इतरही असंख्य कीटक. आणि आपण पेस्टिसाइड्स, कीटकनाशक फवारून या मधमाशीला किंवा इतर कीटकांना मारण्याचा प्रयत्न करतो. तर निसर्गाने ही रचना छान बनवून दिली आहे की मधमाशी किंवा इतर कीटक परागीभवन करतील आणि मग फुलापासून फळ तयार होईल आणि त्या फळापासून बिया तयार होतील, त्या बी पासून आणखी इतर झाडं किंवा वनस्पती तयार होईल. गवताचं साधं उदाहरण घ्या की पहिला पाऊस आल्यानंतर गवताचे अंकुर जमिनीतून बाहेर यायला सुरुवात होते,
1: तोपर्यंत सुप्त असत
0: अगदी. आणि मग जेव्हा पाऊस संपतो, कडक ऊन पडतं, तेव्हा ते गवत वाळतं, पिवळं होतं आणि एका क्षणी असं वाटतं की इथे काही नव्हतंच कधी, बरोबर. परंतु त्याच्या बिया ज्या आहेत त्या जमिनीच्या खाली कुठेतरी सुप्तावस्थेत असतात आणि मग पुन्हा पाऊस आल्यानंतर ते बाहेर येतात. म्हणजे ही निसर्गाची रचना किती छान आहे. आता हे वनस्पतींबद्दल झालं, प्राण्यांचं सुद्धा तसंच आहे की निसर्गाने त्यांना एक व्यवस्था घालून दिलेली आहे की कुठल्या काळामध्ये मिलन करायचं, कुठल्या काळामध्ये प्रजनन करायचं आणि जेणेकरून खाद्याची सुरक्षिततेची हमी राहील. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही प्रजातींमध्ये निसर्गाने पॉज बटन सुद्धा दिलेलं आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे काय की उदाहरणार्थ अस्वल, अस्वलाचं मिलन होतं परंतु पावसाळ्यात प्रजनन होत नाही.
1: बर,
0: पिल्लाला जन्म दिला जात नाही, पॉज बटन दाबलं जातं. कारण पावसाळ्यात कोणती जागा नसते पिल्लांना ठेवण्यासारखी किंवा इकडून तिकडे जाण्यासारखी परिस्थिती नसते, पुरेसं अन्न उपलब्ध नसतं. अशा वेळी त्या अस्वलीच्या पोटामध्ये जरी गर्भधारणा झालेली असेल तरी सुद्धा पॉज बटन दाबलं जातं आणि मग पावसाळा सरल्यानंतर जेव्हा सगळीकडे हिरवाई असते, भरपूर खाद्य उपलब्ध असतं, कोरडी जागा उपलब्ध असते, तेव्हा ती पिलांना जन्म देते.
1: अच्छा, म्हणजे हे चक्र किती व्यवस्थित आहे, सुनियोजित आहे.
0: अगदी सगळं निसर्गाने छान केलेलं आहे. जेव्हा जेव्हा गडबड होते ती माणसामुळे गडबड होते.
1: निसर्गापासून संयम हा एक महत्वाचा गुणाचा उल्लेख झाला, तर आणखी काय काय शिकण्यासारखं आहे माणसाला?
0: बघा, निसर्गाकडून शिकण्यासारखं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्यांचा आदर करा. अगदी वाघ जरी घेतला तरी तो भूक लागली असेल तरच शिकार करतो. म्हणजे मी स्वतः पाहिलेलं आहे की हरणं त्याच्या आसपास भटकत आहेत पण तो डुंकूनही त्यांच्याकडे बघत नाही. मी स्वतः पाहिलेलं आहे की एक वाघ पाण्यामध्ये बसलेला आहे आणि एक सांबर येतं, पाणी पिऊन निघून जातं.
1: बर,
0: मी स्वतः पाहिलेलं आहे एक सांबर पाण्यामध्ये उभं आहे, त्याच्या आजूबाजूला 5 वाघ आहेत.
1: अच्छा,
0: पण कोणी त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केलेला नाही, ते पाणी पितं आणि निघून जातं. हे शिकण्यासारखं आहे की तुम्ही हाव बाळगू नका, तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच करा, दुसऱ्याचा सन्मान करा, आदर करा. सहज गंमत म्हणून कोणी कोणाची शिकार करतं का निसर्गात? नाही.

0: असं होत नाही, केवळ आपल्या भुकेपुरती आणि गरजेपुरती तेवढीच शिकार होते.
1: म्हणजे समाधान कुठे
0: बिलकुल
1: मानायचं हे सुद्धा.
0: बिलकुल, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार निसर्गाने दिलेला आहे, त्याचा सन्मान राखला जातो प्रत्येक प्रजातीकडून, माणूस वगळता.
1: वा खूप छान. या अशा वेगवेगळ्या जंगलांमध्ये तुम्ही देशातली तर जवळजवळ बहुतांश जंगलं तुमची पाहून झालेली, तर त्याच्यातलं सगळ्यात आवडतं जंगल कोणतं की म्हणजे पशु पक्षी आणि झाडांच्या बाबतीत सुद्धा.
0: अर्थात ताडोबा हे माझं पहिलं प्रेम आहे. तिथे मी कितीही वेळा जाईन, दिवसाच्या कुठल्याही वेळा जाईन, त्यामुळे ताडोबा हे माझं पहिलं प्रेम आहे. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर नवेगाव नागझिरा हे असं रत्न आपल्याकडे आहे ज्याची फार लोकांना माहिती नाही, फार लोक तिथे जात नाही. हा सुद्धा एक व्याघ्र प्रकल्प आहे, परंतु ताडोबाच्या तुलनेत फार मोठ्या प्रमाणावर वाघ दिसत नाहीत म्हणून कदाचित लोक तिथे जात नसतील.
1: किरण पुरंदरे त्या ठिकाणी.
0: बिलकुल बिलकुल, किरण पुरंदरेंनी त्याच्यावर लेखन केलेलं आहे. व्यंकटेश माडगुळकरांनी नागझिरा नावाचं जे पुस्तक लिहिलं त्यामुळे नागझिरा लोकांना अधिक प्रमाणावर माहिती झालं. तर हे एवढं सुंदर जंगल आहे की जिथे खूप प्रकारचे पक्षी सुद्धा पाहायला मिळतात. आणि मला असं वाटतं की सध्याच्या घडीला एकमेव जंगल आहे की जिथे तुम्हाला जंगलाच्या आत राहता येतं. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तिथे राहिलो त्यावेळी तर तिथे लाईट सुद्धा नव्हती, इलेक्ट्रिसिटी नव्हती. आता तिथे सोलारची व्यवस्था आहे. आणि मग तिथे प्रत्येक रूम मध्ये एक कंदील दिला जायचा. आणि मला अजून आठवतं की जेव्हा आम्ही रात्री जेवायला बसलो त्या कॅन्टीनच्या बाहेर, अर्थात लाईट नव्हतीच, टेबलावर मिणमिणचा कंदील होता, आणि सहज म्हणून बॅटरी उचलून असं जर मी प्रकाश टाकला आणि माझ्याकडे पाहणारे शेकडो डोळे मला दिसले, कारण हरण चरत होती आसपास. म्हणजे हा अनुभव किती अप्रतिम आहे, विचार करा. हा अनुभव तुम्हाला बाहेर कुठे घेता नाही.
1: बरोबर, अगदी.
0: आणि अतिशय सुंदर जंगल आहे, फार लोक तिथे जात नाही. मेळघाट आपलं खूप सुंदर आहे, पुन्हा दुर्गम भागात आहे, वाघांचं दर्शन होत नाही तिथे फारसं, ही खरं आहे, पण जंगल म्हणून अप्रतिम आहे. आणि मी असं म्हणेन की मी डोंबिवलीला राहतो, डोंबिवलीच्या आसपास सुद्धा जंगलाचे काही तुकडे आहेत. आता दुर्दैवाने असं झालं की फक्त तुकडे तुकडेच उरलेले आहेत. अगदी एक किलोमीटर, एक स्क्वेअर किलोमीटरचा असेल किंवा दोन चौरस किलोमीटरचा असेल, तर असे काही तुकडे आजच्या घडीला डोंबिवली शहराच्या आसपास सुद्धा आहेत. आपल्या हा जो कार्यक्रम ऐकणारी लोक असतील, मंडळी असतील, त्यांनी पाहावं की त्यांच्या गावाच्या शहराच्या बाहेर नक्कीच असे काही तुकडे अजून अस्तित्वात असतील. ते किती काळ अस्तित्वात राहतील माहित नाही, पण आपण आवर्जून तिथे जायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि आपल्याला आश्चर्य वाटेल इतक्या प्रकारच्या प्रजाती आपल्याला तिथे पाहायला मिळतात.
1: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कम्युनिकेशन ऑफिसर म्हणून तुम्ही कार्यरत आहात, तर या कामाचं स्वरूप नेमकं काय आहे?
0: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं एक मासिक न्यूज लेटर काढलं जातं, त्याचं नाव आहे ताडोबा डायरीज.
1: बर.
0: त्या न्यूज लेटरचा मी कार्यकारी संपादक आहे. गेली जवळजवळ 5 वर्ष होत आली. आता हा सुद्धा एक प्रकारचा युनिक रेकॉर्ड म्हणता येईल, कारण मला वाटत नाही की अन्य कुठल्या व्याघ्र प्रकल्पाकडे अशा पद्धतीचं आणि इतक्या सलग काढलं गेलेलं मासिक न्यूज लेटर आहे. तर ते माझं मुख्य काम आहे. त्या व्यतिरिक्त मीडियाशी संबंधित जे काही काम करावं लागतं, प्रसिद्धी पत्रकं काढणं असेल किंवा विविध प्रकारची पत्रकं बनवणं असेल, बुकलेट ज्याला आपण म्हणतो, तर ते सगळं करण्याचं, कम्युनिकेशन, संवाद, बाह्य जगाशी संवाद साधण्यासाठी जे जे करावं लागतं ते मी ताडोबासाठी करतो.
1: म्हणजे एकूण ताडोबाच्या जंगलाविषयी आणि निसर्गाविषयी लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं.
0: बिलकुल.
1: अशाच प्रकारचा हा उपक्रम.
0: बिलकुल.
1: असंच आणखी एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे जंगल स्टोरीज.
0: जी.
1: त्याविषयी थोडं
0: माझ्या असं लक्षात आलं की कथा कथनाचा मराठी मधला जो आपला एक फॉर्म आहे तो अलीकडच्या काळामध्ये फार वापरला जात नाही. त्यातूनही वन्यजीवनाविषयी कथा सांगणं हे तर खूपच दुर्लभ झालेलं आहे. माझा असा प्रयत्न होता की आपण वाईल्ड लाईफ मधल्या ज्या ज्या कथा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, आणि ते कथाकथनाच्या माध्यमातून, जे लेखनाच्या माध्यमातून माझं चालू आहेच, परंतु आताच्या घडीला जो जमाना आहे तो सगळा सोशल मीडियाचा आहे, युट्यूबचा आहे, आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणावर लोक त्या मीडियाचा वापर करतात, म्हणून मला त्या माध्यमामध्ये काहीतरी करायचं होतं. आणि मग ही कल्पना माझ्या डोक्यात आली की आपण वेगवेगळ्या जंगलांमध्ये घडलेल्या कहाण्या, कथा, या आपण युट्यूबवर सादर कराव्यात. मग त्याच्यासाठी बोल भिडू नावाचं एक महाराष्ट्रातलं चांगलं सुप्रसिद्ध असं युट्यूब चॅनल आहे, तर त्यांच्याशी मी संपर्क केला आणि त्यांना म्हटलं की अशी एक संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे, मला स्वतःचं युट्यूब चॅनल करून काही ते करण्याची इच्छा नाही. तर त्यांनी त्याचं स्वागतच केलं आणि आतापर्यंत 20-25 एपिसोड आम्ही केले, लोकांचा चांगला

0: एक 10-15 मिनिटांची एक गोष्ट असते आणि लोकांना ते ऐकायला आवडतं असं दिसत आहे.
1: हाही एक निसर्ग प्रेम वाढवणारा अशाच प्रकारचा उपक्रम म्हणावा लागेल. अनंत सोनवणे, आपण इथे आलात आणि आमच्याशी छान गप्पा मारल्या. तुमच्याकडनं आम्हाला माया वाघिणीविषयी आणि त्याचप्रमाणे ताडोबा प्रकल्पाविषयी सुद्धा माहिती मिळाली आणि खरोखरच आणखी काही पर्यटक तिथे निश्चितच जातील. याच एका जंगलात नव्हे तर देशातल्या अन्य काही जंगलांना सुद्धा आवर्जून भेटी देतील. आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

मैत्रिणी श्रोते, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम येथे समाप्त होत आहे. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका नेरुकर आपली इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार. श्रोते, आताच आपण ऐकत होतात वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र. ते आम्ही सहक्षेपित करू.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 1:05 झालेली आहेत. श्रोतेहो, दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित झालेल्या बातम्या सुरुवातीला काही क्षण आम्ही आपल्यापर्यंत काही अपरिहार्य कारणास्तव पोहोचवू शकलो नाही यासाठी दिलगीर आहोत. आता प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

लता मंगेशकर यांनी गायलेलं शाब्बास सुनबाई या चित्रपटातलं हे गीत होतं. सुधीर मोघे यांचं, संगीतकार मीना मंगेशकर. यानंतर ऐकूया रोहित राऊत, सावनी रवींद्र आणि आशिष कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत.

मोठे यांचं गीत होतं आमिर हडकर यांचं संगीत. कार्यक्रमाच्यानंतर मुंबई पुणे मुंबई या चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीत आहे श्रीरंग गोडबोले यांचं, संगीत अविनाश विश्वजीत यांचं.

कार्यक्रमा शेवटी ऐकूया महानंदा या चित्रपटातलं गीत, सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीत शांत शेळके यांचं, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: वृंदा चित्रपटातील या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. दुपारचा 1:30 थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.
1: आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जंतर मंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 तहकूब. तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 10. आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 ठार.

जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे निर्देश दिले, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयाने दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपाची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले आणि केंद्र सरकारसह आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली. या आंदोलनाचं सीसीटीव्ही, ड्रोन, शरीरावर लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज, वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि पीसीआर लॉग्स सांभाळून ठेवावेत, विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. या आंदोलनादरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पॅरा अॅथलीट शर्मिला धनखड, रौप्यपदक जिंकणारे सर्वेश कुशारे, वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांचं तसंच कांस्यपदक जिंकणाऱ्या शिल्पा शैला आणि बिंद्यारणी देवी यांचं अभिनंदन केलं. तसंच जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल अनाथ सिंग हिचंही अभिनंदन केलं. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू द्यावं, सत्ताधारी आणि विरोधकांनी सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 वर चर्चा सुरू करण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. तरीही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभापतींनी लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेचं कामकाजही सकाळी 11 वाजता सुरू झालं. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. जेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली. या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेते उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांनीही या बैठकीला हजेरी लावली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय तटरक्षक दलासाठीच्या 2 महत्वपूर्ण धोरणात्मक सुधारणांची आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घोषणा केली. तटरक्षक दलात अधिकाऱ्यांची भरती आणि सेवाशर्तीमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देणं तसंच कर्तव्यावर असताना समुद्रात बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याबाबतच्या प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणं हा या सुधारणामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. संतोष महातो उर्फ बासुदेव उर्फ दिलीप हा 128 गुन्ह्यांमध्ये हवा होता आणि त्याच्या एकट्यावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. या 3 जणांकडून पोलिसांनी 104 ग्रॅम कोकेन जप्त केलं असून त्याची किंमत 10 लाख रुपये आहे. काराया पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी काल दक्षिण कोलकातामधल्या

इथल्या अहेरी पुकूर रोडवरच्या एका ठिकाणावर छापा टाकून ही कारवाई केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अथलेटिक्समध्ये 20 वर्षानंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शैला हिनं कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेने रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली, मात्र त्या पुढच्या टप्प्यासाठीचे त्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्याने त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्य पदक मिळालं आहे. जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्ण पदक जिंकलं. या व्यतिरिक्त वल्लरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी 1 रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 58 किलो वजनी गटातल्या वेट लिफ्टिंग स्पर्धेत बिंदिया राणी देवी सुरोखाइम्बम हिने कांस्य पदक जिंकलं असून सलग 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिनं पदकं जिंकली आहेत. भारताची एकूण पदक संख्या आता 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. महिलांच्या मुष्टीयुद्ध प्रकारात 75 किलो वजनी गटात लवलीना बोरगेहेंचं पदक निश्चित झालं आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं जिंकलेल्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. हिमाचल प्रदेशात चंबा पठाणकोट महामार्गावर आज एक मोटार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला, त्यात 3 महिन्यांच्या एका बालकाचा समावेश आहे. चंबामधले हे रहिवासी चंदीगडवरून परत येत होते. त्यांचे मृतदेह 400 मीटर खोल दरीतून बाहेर काढले असून अपघाताच्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत. जपानच्या कुमामोतो बेटाला आज दुपारी 7.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपाचं केंद्र समुद्राच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती जपान हवामानशास्त्र संस्थेनं दिली आहे. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवर काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडच्या राज्यात तसंच राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ आणि गोव्यातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जंतर मंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 10. आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 जण ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात राष्ट्रीय स्तरावरील ई गव्हर्नन्स पुरस्कार श्रेणीतील सुवर्ण पुरस्कारानं कडेपूर ग्रामपंचायतीचा सन्मान, जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग, शासकीय कार्यालयांमध्ये ई पावती निर्मितीच्या बाबतीत सांगली जिल्हा प्रथम आणि जिल्ह्यात खरीपाच्या 75%हून अधिक पेरण्या पूर्ण, यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश बिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा विभाग आणि पंचायती राज मंत्रालयाद्वारे आयोजित यावर्षीची 29वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स राजस्थानमध्ये जयपूर इथं पार पडली. यामध्ये केंद्र, राज्य शासन, जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या विविध विभागात काम केलेल्या उत्कृष्ट अधिकारी आणि विभाग तसंच संस्था

0: यांना पुरस्कार वितरण करण्यात आलं. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार श्रेणीमध्ये गेल्या वर्षी ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला. यंदा सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कडेपूर ग्रामपंचायत देशातून प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पुरस्कारासाठी पात्र ठरली. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सरपंच सतीश देशमुख, उपसरपंच हनुमंत गरुड आणि ग्रामपंचायत अधिकारी एस डी मुलाणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मिरज तालुक्यातील बिळंकी इथं उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयाचं लोकार्पण आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या असून लवकरच डायलिसिस सुविधा उपलब्ध करण्यासाठी तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या. आमदार डॉक्टर सुरेश खाडे आणि अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता. मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नवीन अत्याधुनिक ऑटोमॅटिक लॉन्ड्री मशीन तसंच पुरुष शस्त्रक्रिया अतिदक्षता कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. 9.5 कोटी रुपयांहून अधिक किमतीचं हे साहित्य आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दिशा अर्थात जिल्हा विकास समन्वय आणि सहनियंत्रण समितीची सभा खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात केंद्र पुरस्कृत योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानं वेग घेतला आहे. जिल्ह्यात एकंदर मतदारसंख्या 25,73,339 असून यासाठी 8 मतदान नोंदणी अधिकारी, 119 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, 249 मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक आणि 2,482 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयानं 1 एप्रिल ते 22 जुलै या कालावधीत ई ऑफिस प्रणालीद्वारे एकंदर 37,222 ई पावत्या स्वीकारल्या आणि नोंदवल्या असून मंत्रालय स्तर वगळता राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ई पावती निर्मितीच्या बाबतीत सांगली जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर ई फाईल निर्मितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयानं 17,562 फाईल्स ई ऑफिस प्रणालीवर तयार केल्या असून याबाबतीत राज्यात 3रा क्रमांक मिळवला आहे. सांगली अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात आलं. अभियानाचं उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विविध दाखल्यांचं वितरण तसंच आधार किटचं वाटप करण्यात आलं. जिल्ह्यात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध दिंड्यांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य सेवा देण्यात आली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची यंदाची 31वी वसंत व्याख्यानमाला मोठ्या उत्साहात पार पडली. याचं उद्घाटन महानगरपालिकेच्या आयुक्त संजीता महापात्र यांच्या हस्ते करण्यात आलं. ज्येष्ठ उद्योजक डॉ अशोक खाडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान झाल्यानिमित्त मिरजमधील बालगंधर्व नाट्यगृहात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे खरीपाच्या 75%हून अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. खरीपाचं एकंदर क्षेत्र 2,46,118 हेक्टर असून सध्या 1,86,477 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये भात, बाजरी, ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि भुईमूग या पिकांचा समावेश आहे. तर श्रोतेहो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं पराग चिंचोळकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: मुंबई अस्मिता वाहिनीनं हे वार्तापत्र सहक्षेपित केलं होतं. 1:45 झालेली आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कवी सौमित्र यांचं गीत, संगीतकार आणि गायक मिलिंद इंगळे.

0: सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकत होतात. आताचं गीत होतं प्रज्ञा खापरे यांनी गायलेलं, प्रवीण सुरेश भट यांचं हे गीत होतं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 1:55 झालेली आहेत. श्रोते हो, पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत रवींद्र रेखा गुरव यांच्या बेदुने शून्य या कादंबरीचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा.
2: बेदुने शून्य ही रवींद्र रेखा गुरव यांची कादंबरी. अत्यंत समर्पक असं शीर्षक या कादंबरीला दिलेलं आहे. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नानं, शक्तीनं, युक्तीनं,

0: सुखी व्हावं असा महत्त्वाचा संदेश देणारी संत गाडगे बाबा यांची पूर्ण कविताच या कादंबरीच्या सुरुवातीला दिलेली आहे. संत गाडगे बाबा हा शब्द कुठेतरी देण्यामाग लेखकाचा निश्चितच काहीतरी हेतू आहे जो कादंबरी वाचल्यावर वाचकांच्या लक्षात येतोच. तो शाळेच्या दारात पोहोचला आहे या वाक्यानं या कादंबरीची सुरुवात झाली आहे. मग शाळेचं, शाळेतल्या शिक्षकांचं, तिथं असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं, तसंच शाळेशी संबंधित वरिष्ठ संस्थापक संचालक मंडळ यांची ओळख संवादाद्वारे प्रसंगांद्वारे या कादंबरी दरम्यान होते. शालेय पोषण आहार, शाळेतील स्वच्छतागृह, शाळेचे कार्यक्रम, शाळा गळतीची कारणं, परीक्षा दरम्यानच्या समस्या, अतिरिक्त शिक्षक इत्यादी समस्या कादंबरीत येत राहतात. संस्कार, शिक्षण आणि पाठ्यपुस्तकाबाहेरचं ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या एका ध्येयवेड्या सरळ मार्गी आणि विद्यार्थ्यांचं कल्याण करू इच्छिणाऱ्या शिक्षकाची शिक्षण क्षेत्राकडूनच तसेच समाजाकडूनही होणारी अवहेलना, त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता याच आर्त चिंतन या कादंबरीतून केलं गेलेलं आहे. क्वचित प्रसंगी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून होणारं कौतुक वा मुलांनी त्यांच्या वाटेकडं डोळे लावून स्वागतासाठी आणलेले रान फुलांचे गुच्छ असे काही आनंद क्षणही आहेत. कायमस्वरूपी विना अनुदानित कर्मचारी गटात मोडणारा हा शिक्षक, अशा शिक्षकाचे हाल वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमधून कादंबरीत उद्धृत केले गेलेले आहेत. ज्याची फक्त शीर्षक देते, शिक्षक आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, विना अनुदानित कृती समितीची भीक मांगो आंदोलन, विना अनुदानित कर्मचाऱ्यांच्या भारी काळी दिवाळी. केवळ या शीर्षकांवरूनच आपल्याला समस्येची तीव्रता जाणून घेता येईल. माणसातला स्वार्थ रक्ताच्या नात्यालाही सोडत नाही हे पान 45 वरील एक ठळक वाक्य एखाद्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेला सुरुंग लावल्यास त्या देशाला पराभूत करणं सोपं असतं असं म्हटलं जातं. हे पान 235 वरील वाक्य हे ही असं ते अनेक प्रसंगातून या कादंबरीतून दाखवून दिलेलं आहे. ग्रामीण भाषेतील संवाद आणि एकंदरीतच प्रवाहीपणा वाचकाला गुंतवून ठेवतो. कादंबरीत अधूनमधून येणाऱ्या कविता, लेखकाच्या मनातील भावना या कादंबरीच्या आशयाला पुष्टी देणाऱ्या आहेत. त्यातील आपलं शेत वाचवण्यासाठी आई शेतालाच पोटात घेते आणि आई परिस्थितीनं खचलेल्या आपल्या मुलाला धीर देण्यासाठी आपल्या आत सामावून घेते या कल्पना हृदयद्रावक आहेत. एका तत्वनिष्ठ शिक्षकाच्या नजरेतून बिघडत चाललेल्या शिक्षण व्यवस्थेचा पर्यायानं समाज व्यवस्थेचा ऱ्हास पावत चाललेल्या मानवी मूल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न या कादंबरीच्या माध्यमातून रवी गुरव यांनी केला आहे. संपूर्ण कादंबरीचा संक्षिप्त आढावा घेत राजेश गवस यांनी मोजक्या शब्दात याची पाठराखण केली आहे. खर तर एखाद्या शिक्षकाच्या आयुष्याचं प्रातिनिधिक स्वरूपातील लेखन असावं असा भास वाचकांना होतो. कारण असंच दृश्य, अशाच बातम्या अधूनमधून आपण सातत्यानं पाहत असतो, ऐकत असतो. या शिक्षकाचं नेमकं काय होतं हे मात्र या कादंबरी वाचनातून वाचकांनी जाणून घ्यावं.
1: पुस्तक यात्रा या मालेत आताच आपण ऐकलं रवींद्र रेखा गुरव यांच्या बेदुने शून्य या कादंबरीचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, ऑर्किड ही वनस्पती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. सपुष्प वनस्पतीतील सर्वात मोठा कुळ ऑर्किडचा असून जवळजवळ 3500 त्याच्या प्रजाती आहेत. ऑर्किडच्या भिन्न प्रजातीतील फुलांमध्ये आकारमान तसंच रंगांमध्ये वाढती विभिन्नता हे याचं वैशिष्ट्य आहे. अशा या सर्वात सुंदर फुलास मोठ्या शहरात तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भरपूर मागणी आहे. आपल्या भारतामध्ये सुद्धा या निर्यातीला प्रचंड वाव आहे. बदलतं व्यापारी धोरण याला आणखीन पोषक ठरू शकतं. आपल्या देशातील ईशान्येकडील राज्य, पश्चिम घाट इत्यादी ठिकाणी कमी खर्चात किंबहुना नैसर्गिक हवामानात याची लागवड होऊन फुलं निर्यात करून बहुमूल्य परकीय चलन मिळवणं शक्य आहे. ऑर्किड सर्वत्र आढळतात असं जरी असलं तरी व्यापारी दृष्टिकोनातून महत्वाच्या प्रजाती या उष्ण कटिबंधातील आहेत. त्यातल्या त्यात या आद्रवनातील म्हणजेच भारत

0: फुलांमध्ये आकारमान तसंच रंगांमध्ये वाढती विभिन्नता हे याचं वैशिष्ट्य आहे. अशा या सर्वात सुंदर फुलास मोठ्या शहरात तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भरपूर मागणी आहे. आपल्या भारतामध्ये सुद्धा या निर्यातीला प्रचंड वाव आहे. बदलतं व्यापारी धोरण याला आणखीन पोषक ठरू शकतं. आपल्या देशातील ईशान्येकडील राज्य, पश्चिम घाट इत्यादी ठिकाणी कमी खर्चात किंबहुना नैसर्गिक हवामानात याची लागवड होऊन फुलं निर्यात करून बहुमूल्य परकीय चलन मिळवणं शक्य आहे. ऑर्किड सर्वत्र आढळतात असं जरी असलं तरी व्यापारी दृष्टिकोनातून महत्वाच्या प्रजाती या उष्ण कटिबंधातील आहेत. त्यातल्या त्यात या आद्रवनातील म्हणजेच भारत, ब्राझील, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, दक्षिण मध्य अमेरिका इत्यादी. ब्राझीलचा कॅटलिया, मेक्सिकोचा लिलिया आणि भारताचा डेंड्रोबियम आणि सिम्बिडियम यांचा आधुनिक संकरित ऑर्किड विकासामध्ये सिंहाचा वाटा आहे. ऑर्किड लागवड करणाऱ्या राष्ट्रांप्रमाणे आपल्या देशात सुद्धा 1500 विभिन्न ऑर्किड प्रजातींची संपत्ती आहे. त्यापैकी जवळजवळ 250 प्रजाती दक्षिण भारतात विशेषतः पश्चिम घाटामध्ये आढळतात. महाबळेश्वर भागामध्ये 40 प्रजाती आढळतात. राष्ट्रीय कृषी संशोधनातून असं आढळलं आहे की स्थानिक वेंडा स्पेसीज ही सर्व बाबतीत सरस आहे. याचा उपयोग व्यापारी लागवडीसाठी चांगला होऊ शकतो. भारतामध्ये आढळणाऱ्या प्रजाती या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या आणि महत्वाच्या आहेत, म्हणून त्यांच्या संकरासाठी आणि सुधारण्यासाठी मोठा वाव आहे. ऑर्किडचे चांगले गुणधर्म म्हणजेच फुलांच्या दांड्याची लांबी, प्रत्येक दांड्यास जास्त फुलं येणं, फुलं बरेच दिवस ताजी राहावी, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून संकरित ऑर्किड तयार केलं जातं. आतापर्यंत 45,000 नवीन संकरित ऑर्किड तयार केली आहेत. यामध्ये दरवर्षी 1,000 संकरित ऑर्किडची भर पडते. ऑर्किडची फुलं आश्चर्यकारक सुंदर असतात आणि ती बराच काळ टवटवीत राहत असल्यामुळे त्यांना जास्त भाव मिळतो. काही ऑर्किडची फुलं झाडावर 3 महिन्यांपर्यंत टवटवीत ताजी राहतात, तर तोडून टिकवली तर 4 आठवड्यांपर्यंत ताजी राहतात. ऑर्किडची लागवड 2 उद्देशानं केली जाते, एकतर फुलं किंवा दांडे विकण्यासाठी आणि दुसरी पूर्ण झाडं विकण्यासाठी, आणि यातून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं. सिरपोडियम, जिओडोरम, ब्लोटिला इत्यादी काही ऑर्किड प्रजातींचा उपयोग सरस बनवण्यासाठी होतो आणि हा सरस संगीत वाद्य काचमण्यांच्या उद्योगधंद्यात होतो. ऑर्किडचा वापर अन्न म्हणून सुद्धा करतात. मलेशिया, इंडोनेशिया राष्ट्रांमध्ये अनिक्टोचिलसची बाणं भाजी म्हणून खाल्ली जातात. डेंड्रोबियम सॅलॅक्सेन्सची वाळलेली पानं भात शिजताना मिसळली तर भाताला अतिशय चांगला स्वाद येतो. सायप्रसमध्ये ऑर्किड कंदापासून दूध मिश्रित स्वादिष्ट पेय बनवतात. ऑर्किडचा वापर औषध म्हणूनही करतात. काही भागामध्ये सिम्बिडियम गिगॅटियमचा वापर जखम झाल्यास रक्तप्रवाह थांबवण्यासाठी करतात. मलबारमध्ये वेंडा स्पॅथुलाटाच्या फुलांच्या भुकटीचा वापर यकृत विकार, उदरवेदना, अंगदुखी या विकारांवर उपाय म्हणून केला जातो. आयुर्वेदिक शास्त्रातही याचा वापर औषधासाठी केला जातो. सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठीही याचा वापर होतो. आपल्याला माहिती असलेलं व्हॅनिला आईस्क्रीम आणि हे व्हॅनिलिन अल्कोलाइड व्हॅनिला नावाच्या ऑर्किड मधून विभक्त करून मिळवलं जातं. ऑर्किडचं फुल हे काही देशांचं राष्ट्रीय फुल आहे. ऑर्किड्स जंतुनाशक, बुरशीनाशक द्रव्य तयार करण्यासाठीही वापरतात. याचा उपयोग पिकावरील रोग नियंत्रणासाठी होऊ शकतो.
1: गुरुर् ब्रह्मा, गुरुर्विष्णू, गुरुर्देव महेश्वर.
2: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते. म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी

0: आपल्या एफएम गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम
1: पुनःप्रसारित करत आहोत. आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
3: श्रोते हो नमस्कार. पोटविकारांच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत पोटविकार तज्ज्ञ आणि जनरल सर्जन डॉक्टर सोपान चौगुले. सर नमस्कार.
4: नमस्ते.
3: सर सुरुवातीला आम्हाला सांगा पोटविकार म्हणजे नेमकं काय?
4: पोटासंदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत जसे की आपण पोट दुखणे म्हणतो, भुकेविषयी असेल, उलटी असेल, संडासच्या तक्रारी असतील, अशा ज्या काही सर्व तक्रारी आहेत त्यांना आपण ते पोटविकार असं म्हणतो.
3: पोटविकारांच्यामध्ये कुठल्या कुठल्या आजारांचा समावेश होतो?
4: पोटविकारामध्ये तोंडापासून ते अगदी अन्ननलिका, त्याच्यानंतर जठर, त्याच्यानंतर लिव्हर, पॅनक्रिया, स्वादुपिंड म्हणतो आपण, प्लीहा, छोटा आंतड, नंतर मोठं आंतड आणि आंत्रपुच्छ, त्यातला शेवटचा भाग, अशा या सर्व गोष्टींचा या पोटविकाराच्या ह्या अवयवामध्ये समावेश आहे.
3: आजकाल आपल्याला पाहण्यात येणारे किंवा ज्यांचं प्रमाण खूप आहे असे पोटविकार कुठले आपण सांगू शकाल काय?
4: सध्याचं म्हटलं तर गॅस्ट्रायटिस किंवा पित्त म्हणतो, पित्ताचं खूप प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यानंतर भूक मंदावणं वाढलेलं आहे, पोटावरची चरबी जाड होणं, बाकीचे बरेच आहेत, पॅनक्रिया आहेत, लिव्हरचे काही आजार वाढलेले आहेत आणि अलीकडं या जीवनशैलीमुळं कॅन्सरसारखं प्रमाणही हळूहळू वाढत चाललेलं आहे. असे हे अनेक विकार त्याच्यामध्ये येतात.
3: पित्त होण्याचं नेमकं कारण काय असतं?
4: आपले खाण्यापिण्याच्या सवयी, त्याच्यामध्ये तिखट, तेलकट, मसालेदार असं खाण्याचं प्रमाण आणि याचबरोबर वेळी अवेळी खाणं ह्याची त्याच्यामध्ये भर पडते आणि त्याचप्रमाणे आपला सध्याचा जो कामाचा स्ट्रेस असेल, कौटुंबिक स्ट्रेस असेल, सोशल स्ट्रेस असेल, परत जागरण असेल, याच्यामुळं पित्त वाढण्यासाठी ह्या सर्व गोष्टींची त्याला मदत होते. आणि मग काही आजारही आहेत की ज्याच्यामुळं आणि पित्त वाढतं, पोटातील काही आजार असतील, त्या अनुषंगाने पित्ताचे खडे असतील, पॅनक्रियाचा काही त्रास असेल आणि अल्कोहोलसारखे व्यसन, तंबाखूसारखं व्यसन याची त्याच्यामध्ये भर पडत असते आणि त्याच्यामुळे हे पित्त वाढतं.
3: ज्या वेळेला शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचे त्रास होऊ शकतात?
4: तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अगदी थोडंसं पोट दुखण्यापासून, जळजळण्यापासून अशी सुरुवात बऱ्याच वेळा होते आणि मग वेळी अवेळी दुखणं आणि ते त्याचं प्रमाण जर वाढलं तर त्याच्या अनेक ठिकाणी थोडंसं डोकं दुखणं, तुम्हाला बरं न वाटणं अशा गोष्टी होतात आणि काही वेळेला जर खाण्यापिण्यामध्ये आणखी त्या पित्त वाढीला कारणीभूत असतील तर आणखीन मग जेवणा अगोदरही काही वेळेला दुखतं, जेवणानंतरही काही वेळेला दुखतं, अशी लक्षणं ह्या पित्ताची दिसून यायला लागतात.
3: अलीकडं बऱ्याच वेळेला ऐकायला येतं की पित्ताशयाची पिशवी काढली, तर हे होण्याचं कारण काय असतं?
4: पित्ताची पिशवी काढली त्याला कारण हे खरं तर हे पित्ताऐवजी ते पित्त म्हणजे गॉलबॅडर आम्ही म्हणतो, त्याच्यामधलं जे पित्त आहे तर ते पित्ताचे खडे झाल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये त्या पिशवीमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला जर काहीतरी त्रास चालू असेल आणि त्या त्रासामुळे ते खडे काही वेळेला मोठे होतात किंवा ते त्या पित्ताच्या नलिकेमध्ये येऊन अडकतात अशा वेळी मग तो निर्णय घ्यावा लागतो. नाहीतर त्याच्यामध्ये रिपीटेड इन्फेक्शन होणं, पित्ताच्या पिशवीला पुढं खूप इन्फेक्शन होऊन काहीतरी पित्ताच्या पिशवीचं गँग्रीन होणं अशा गोष्टी काही वेळा होऊ शकतात आणि त्यांना मग जीवाला काही जणांच्या धोका निर्माण एखाद्याचा होतो.
1: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला. आता पुनःप्रसारित करत आहोत परिसर.
2: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत.
5: सर, पर्यावरण संदर्भात काम करताना आव्हानात्मक गोष्टी आपल्याला कोणत्या वाटतात?
6: सगळ्यात शेतीचं गावान एक मोठं आहे, कारण जास्त पाऊस पडला किंवा दुष्काळ झाला तरी शेती अन्न

0: शिवाय कोणी जगू शकत
1: नाही.
0: एक आहे. दुसरं म्हणजे की हा पाऊस अवकाळी म्हणतात. पूर्वी अवकाळी नसायचा, पूर्वी माहित असायचा शाळा मे
1: महिन्यात,
0: हे 5 जून सुद्धा त्यावर निवडलेले भारतात सुद्धा. तर पाऊस जर पडला नाही तर काही, या गेल्या वेळी पाहिलं पूर आले, पूर संपल्यानंतर काही ठिकाणी दुष्काळ पडला. शेतकऱ्याला ज्यादा पाऊस पडून पीक लावायच्या वेळी पाऊस नाही आणि काढणीच्या वेळी पाऊस आला तर दोन्ही वेळी नुकसान होणार. तर ते अन्नधान्य कमी होण्याची शक्यता, दुसरं पाण्याचं दुर्भिक्ष होणार. कारण पाऊस नसला उन्हाळ्यात, आता जसं हे तापमान वाढलं तर बाष्पीभवन फार जोरात होतंय,
1: बरोबर,
0: आणखी तेही फायद्याचं नाही. तो एक भाग झाला. दुसरं आरोग्य. हा, आता इबोला म्हणून एक काहीतरी परत आजार यायला लागलेला आहे. तसे त्यांनी दिलंय की पावसाळ्यातले आजार वाढतील. कारण पाऊस असेल आणि टेम्परेचर जास्त असेल, तुम्ही दमटपणा असेल, मुंबईवर काय समुद्र किनारी बघा, घाम सारखा येतोय, पाऊस पडतो ना, त्यात रोग जंतू फार वेगाने वाढतात आणि साथीच्या आजारांची रिपिटेशन वाढणार. आपण एक तडाखा फक्त ह्याच्यात पाहिलेला आहे
1: कोरोनामध्ये,
0: पण तसे वारंवार वाढत जाणार. आता आजारांच्या ह्या सगळ्या लसी उपलब्ध व्हायला लागल्या, जेवढे आजार आहेत ते तर ते आता यायला लागले. बिचारे सगळ्यांना लस घेता येणार नाही, ज्यांना मिळणार त्यांना त्या आजारांना तोंड दिलं पाहिजे. ते मोठं आहे. म्हणजे अन्नाची अडचण, पाणी स्वच्छ नाही मिळालं तरी रोगराईची शक्यता आहे.
1: बरोबर.
0: आणि तिसरं हवा नाही, ते महत्वाचं आहे.
1: कारण वृक्षतोड आपण एका बाजूला करतोय, विकास साधता साधता पुन्हा तोच प्रश्न येतो की वृक्षतोड होतीये,
0: त्यामुळे
1: स्वच्छ शुद्ध हवा, वातावरण,
0: मूलभूत जे पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष आपण करतोय आणि एक भ्रामक अशा विकासाच्या ह्याच्या मागे लागले.
1: म्हणजे ही आव्हानं नक्कीच आपल्या समोर आहेत आणि भविष्य काळासाठी तर नक्कीच
0: आव्हानं आहेत. ती वाढत चाललेली,
1: वाढत चाललेली,
0: ज्यावेळी धोक्याचे संदेश दिले तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे.
1: खरं खरं
0: हे आज नाही, म्हणजे बघा 25 वर्ष चालू आहे त्याच्या आणि आता परिस्थितीत म्हणजे जो ग्राफ काढला तो
1: आव्हानांमध्येच आणखी
0: प्रचंड वाढ झालेली आहे. आपण दुर्लक्ष केलं
1: आणि ही आव्हानं पेलण्यासाठी म्हणे किंवा दूर करण्यासाठी खरं तर आपण आतापासून तरी किमान जाग होणं गरजेचं आहे आणि प्रयत्न करणं. औद्योगिक क्रांती जशी झाली तेव्हा हा पर्यावरणाचा ऱ्हास म्हणूया किंवा एक बदल होत गेले सगळे पर्यावरणातले, तर औद्योगिकीकरण आणि पर्यावरण यामध्ये समतोल आपल्याला कसा साधता येईल
0: याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही संघटना आहेत, काही व्यक्ती आहेत. म्हणजे जसं सांडपाण्याचा पुनर्वापर करायचा, झिरो इमिशन, म्हणजे बाहेर कुठलाही विषारी वायू तुमच्या जाण्याचा येणार नाही. आपण अधिकार ज्यावेळी सांगतो आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पडत नाही.
1: बरोबर.
0: आपण भारताच्या कॉन्स्टिट्युशनची दरवेळी चर्चा करतो जोरात दोन्ही बाजूनी, पण एक विसरतो की भारताच्या कॉन्स्टिट्युशन मध्ये पर्यावरण रक्षण करणं ही नैतिक जबाबदारी बंधनकारक आहे प्रत्येक नागरिकाची. आम्ही कधी विचार केलाय काय? कधी नाही. आपल्याला काही नाही सतारून. मी एक तुम्हाला शेवटचं उदाहरण देतो. पर्यावरणासाठी ही रचना आहे ती मजबूत पाहिजे, योग्य पाहिजे.
1: नुसत्या
0: जाहिराती पाहून किंवा आम्ही फोटो काढून झाड लावल्याचे पर्यावरण बदल होणार नाही. ठोस काहीतरी झालं पाहिजे. कसं आहे, औद्योगिकरण पाहिजे. तर औद्योगिकरण आता कसं असतं, कोणासाठी करतोय? नोकऱ्या देण्यासाठी. नोकऱ्यांसाठी उद्योग नकोय. उद्योगातून जे चाक पाहिजे सगळ्यांना मिळालं पाहिजे.
2: परिसर कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित.
3: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. सर्वोच्च न्यायालय ने 18 वर्ष से कम उम्र और बिना किसी आपराधिक रिकॉर्ड वाले प्रदर्शनकारी विद्यार्थियों को तुरंत रिहा करने का निर्देश दिया. संसद के दोनों सदनों की कार्यवाही विपक्षी सदस्यों के हंगामे के कारण बाधित. लोकसभा में लोक परीक्षा अनुचित साधन निवारण संशोधन विधेयक पर चर्चा शुरू. एयर इंडिया ने अमृतसर हवाई अड्डे पर इजी कनेक्ट हब एंड स्पोक मॉडल शुरू किया है. इससे पंजाब 27 अंतर्राष्ट्रीय गंतव्यों से जुड़ सकेगा. झारखंड में 6 शीर्ष कमांडर सहित 16 माओवादियों का आत्मसमर्पण. सरकार ने 18 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में साइबर अपराध के मामलों में E0 FIR दर्ज करने की व्यवस्था शुरू की. दक्षिणी जापान में 7.1 तीव्रता का भूकंप आया, सुनामी की चेतावनी जारी. और छत्तीसगढ़ तथा ओडिशा में मूसलाधार बारिश का रेड अलर्ट. दिल्ली सहित उत्तर भारत के कई राज्यों के लिए ऑरेंज अलर्ट. अब समाचार विस्तार से. सर्वोच्च न्यायालय ने

0: मीनल देशपांडे यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. त्यांनी गायलेला राग भीम पलास आपण ऐकतात. तबला साथ अमित मिश्रा, हार्मोनियम साथ विनोद पडगे यांची होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर.
2: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि गौरी गणपतीच्या सणासाठी मध्य रेल्वेच्या 246 गाड्या. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
1: हमने एक समय सीमा तय

0: दो महीने के भीतर सारी जांच इन्वेस्टिगेशन मुकम्मल की जाएगी और उसके बाद जो भी ट्रायल कोर्ट होगा, जो अभी इस केस में इज गोइंग टू बी ए फास्ट ट्रैक स्पेशल कोर्ट, उसमें ये 3 महीने, यानी जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा।
1: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे। परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 5 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 5 कोटी रुपयांपर्यंतचा दंड करण्याची तरतूद यात आहे। या अंतर्गत सेवा पुरवठादाराची व्याख्या सरकारनं व्यापक केली आहे। पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद यात आहे, असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं। या विधेयकावर चर्चा करताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला। जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज

5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद यात आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. या विधेयकावर चर्चा करताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पॅरा अॅथलीट शर्मिला धनखड, रौप्य पदक जिंकणारे सर्वेश कुशारे, वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांचं तसंच कांस्य पदक जिंकणाऱ्या शिल्पा शैला आणि बिंद्या राणी देवी यांचं अभिनंदन केलं. तसंच जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल अनाहत सिंग हिचंही अभिनंदन केलं. राज्यसभेचं कामकाजही सकाळी 11 वाजता सुरू झालं. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. जेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणा सुरू केल्या. गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले आणि केंद्र सरकारसह आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली. या आंदोलनांचं सीसीटीव्ही, ड्रोन, शरीरावर लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज, वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि पीसीआर लॉग्स सांभाळून ठेवावेत. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तुर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. या आंदोलनादरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली. या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर नेते उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांनीही या बैठकीला हजेरी लावली. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात परभणी ते मुदखेड मार्गाच्या विद्युतीकरणाचं अद्ययावतीकरण करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. 163 कोटी रुपयांच्या या योजनेत विद्युत पुरवठ्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधांचाही समावेश आहे. या अद्ययावतीकरणामुळे रेल्वेगाड्यांना वीज पुरवठा करणारी यंत्रणा आणखी बळकट होईल. तसंच 2029-30 पर्यंत 3,000 मिलियन टन मालवाहतूक करायचं रेल्वेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यातही या सुधारणेचा हातभार लागेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय अंमली पदार्थ विषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यायला सरकारनं आज मान्यता दिली. त्यासाठी अध्यादेश जारी केले जाणार आहेत. गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वे कोकणासाठी 246 विशेष रेल्वेगाड्या चालवणार आहे. त्यात मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 98 तर लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 76 आरक्षित गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच पुणे इथून 10 आरक्षित तर विविध ठिकाणाहून 62 अनारक्षित रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत या सेवा उपलब्ध राहतील. आरक्षणासाठी इतर

0: तपशील मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारताचा क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून संघाची निवड बीसीसीआयनं जाहीर केली आहे. कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा शुभमन गिलवर सोपवली असून के एल राहुल उपकर्णधार असेल. ऋषभ पंत, ध्रुव जुरेल यांच्यासह यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुतार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार यांचा समावेश संघात झाला असून सारांश जैन हा नवा चेहराही असेल. या दौऱ्यात दोन कसोटी सामने होणार असून पहिला सामना येत्या 15 ऑगस्टला होईल. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. संतोष महातो उर्फ बासुदेव उर्फ दिलीप हा 128 गुन्ह्यांमध्ये हवा होता आणि त्याच्या एकट्यावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81% मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शैला हिने कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली. मात्र त्या पुढच्या टप्प्यासाठीचे त्याचे तीनही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्य पदक मिळालं आहे. जमैकाच्या रोमिन बेकफोर्डने सुवर्णपदक जिंकलं. याव्यतिरिक्त वल्लरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी 1 रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 58 किलो वजनी गटातल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंदिया राणी देवी सोरोखैम्बम हिनं कांस्य पदक जिंकलं असून सलग 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिनं पदकं जिंकली आहेत. राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानं जलाशयात पाणी साठा वाढत आहे. कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी गेल्या 2 दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सिंधुदुर्गात विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. कणकवली, वैभववाडी, कुडाळ तालुक्यात पावसाचा जोर असून किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला आहे. भंडारा जिल्ह्यात पावसामुळे सुंदरी गावातील तलावाची पार फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर वेद प्रकारांना आ घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि गौरी गणपतीच्या सणासाठी मध्य रेल्वेच्या 246 जागा झाल्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र 3:10 आणि 30 सेकंद होत आहे. अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा समाप्त होत आहे. सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.

प्यार करूं, चाहे फूलों के साथ खेलो चाहे कली से प्यार करूं।

करें, चाहे ब्लॉक है चाहे खेलो चाहे कली से प्यार करो।

मध्यम लहरी 249.68 MHz अर्थात 1551 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, त्याचबरोबर akashvani.gov.in या वेबसाईटवर, तसंच प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवर. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची दुसरी प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोतेहो नमस्कार. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप दोरुगडे. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीचं गीत दिल का क्या कसूर या चित्रपटातलं.

श्रोते हो, आताच आपण दिल का क्या कसूर या चित्रपटासाठी मदन पाल यांचं गीत ऐकलं. आशा भोसले आणि कुमार सानू यांच्या युगलस्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sanghvi@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्या

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत कयामत से कयामत तक या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि या गीताला संगीत आनंद मिलिंद यांचं.

0: आता आपण कयामत से कयामत तक या चित्रपटातलं गीत ऐकलं. हे गीत गायलं होतं उदित नारायण आणि अलका यांनी. क्याने
1: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
2: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
1: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
2: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 2883.

0: हॅलो, आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आनंद बक्षी यांची गीतरचना असलेलं, लक्ष्मीकांत प्यारीलाल यांचं संगीत असलेलं सौदागर या चित्रपटातलं गीत. गायक कलाकार आहेत कविता कृष्णमूर्ती, मनहर उदास आणि सुखवीर नरसिंग.

0: सौदागर या चित्रपटाला गीत आपण ऐकलेत.
1: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
2: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
2: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: क्रीडांगण. जरूर ऐका
2: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही

आकाशपण बेटा या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि बिपिन सचदेवा यांनी गायलेलं गीत ऐकलं. संगीत होतं दिलीप सेन समीर सेन यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 5:30 होत आहेत. यानंतर यो आणि हा कार्यक्रम आणि ठीक 6 हिंदी मधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तत्पूर्वी 5:30 युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

वेळी पाऊस हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर अनेक सुंदर चित्र उभी राहतात. काळेभोर ढग, रिमझिम सरी, ओल्या मातीचा दरवळ, हिरवागार निसर्ग, हातात गरमागरम चहाचा कप, सोबत भजींचा सुवास आणि मनात नकळत गुणगुणलं जाणारं एखादं सुरेल गीत. प्रत्येकाच्या आयुष्यात पावसाच्या काही खास आठवणी असतात. त्या आठवणींना आज आपण पुन्हा एकदा संगीताच्या माध्यमातून उजाळा देणार आहोत. चला तर मग मंडळी, भारतामध्ये पावसाळ्याला केवळ एक ऋतू म्हणून पाहिलं जात नाही, तो आपल्या संस्कृतीचा, साहित्याचा आणि संगीताचा अविभाज्य भाग आहे. शेतकऱ्यासाठी पाऊस म्हणजे आशेचा किरण, कवीसाठी प्रेरणा, चित्रकारासाठी रंगांची उधळण आणि संगीतकारासाठी स्वरांचा साज आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात मेघ, मेघमल्हार, मिया मल्हार, सूर मल्हार असे अनेक राग पावसाशी जोडले गेलेत. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीनेही पावसाला नेहमीच विशेष स्थान दिले. प्रेम व्यक्त करायचं असेल, विरह दाखवायचा असेल, आनंद साजरा करायचा असेल किंवा जीवनातील एखादा भावस्पर्शी क्षण उलगडायचा असेल, पावसाची साथ दिग्दर्शकांनी आणि संगीतकारांनी नेहमीच घेतली. आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच काही अविस्मरणीय गाण्यांच्या साथीनं पावसाचा आनंद अनुभवणार आहोत. मंडळी, मला सांगा, ओल्या मातीचा सुगंध आपल्याला का आवडतो याचा कधी विचार केलाय का? त्याचं काय आहे, पावसाचा पहिला थेंब कोरड्या जमिनीवर पडल्यावर एक नैसर्गिक सुगंध तयार होतो. वैज्ञानिक भाषेत त्याला पेट्रिकॉर म्हणतात. हा सुगंध आपल्या मनाला प्रसन्न करतो आणि नकळत एखादं जुनं गाणं ओठांवर येतं. पावसाच्या आठवणी म्हटल्या की बालपण हे हमखास आठवतं. कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडणं, पावसात भिजत शाळेत जाणं, आईने केलेल्या गरमागरम कांदा भजींचा आस्वाद घेताना खिडकीत बसून सरींचा आनंद घेणं, या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत राहतात.

पावसाची गाणी ही केवळ मनोरंजन करत नाहीत तर ती आपल्याला आयुष्यातील अनेक क्षण पुन्हा जगायला लावतात. एखाद्या जुन्या मित्राची आठवण असो, पहिल्या प्रेमाचा हळवा स्पर्श असो किंवा आई वडिलांसोबत घालवलेलं बालपण, प्रत्येक आठवणींसोबत एखादं गाणं नकळत जोडलं जातं. पाऊस हा नेहमीच प्रेमाशी जोडला जातो, पण त्याचबरोबर तो आशेचाही संदेश देतो. उन्हाने करपलेल्या जमिनीला जसा पाऊस नवजीवन देतो, तसाच तो आपल्या मनालाही नव्या उमेदीनं भरून टाकतो. भारतीय शास्त्रीय संगीतातील मिया मल्हार आणि मेघ मल्हार हे राग आजही पावसाळ्यात विशेष सादर केले जातात. या रागांमध्ये पावसाची गंभीरता, शांतता आणि प्रसन्नता यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. मित्रांनो, पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्येक प्रदेशात वेगळ्या रूपात भेटतो. पाऊस ही निसर्गाची अशी एक देण आहे जी प्रत्येक वेळी नवी अनुभूती देते. प्रत्येक वर्षी तो येतो, पण प्रत्येक पावसाळा आपल्याला काहीतरी नवीन देऊन जातो. कधी एखादी गोड आठवण, तर कधी एखाद्या जीवनाचा धडा, तर कधी मनाला नव्यानं जगण्याची प्रेरणा. मराठी साहित्यामध्ये पावसाचं वर्णन अनेक कवींनी आपल्या शब्दांमध्ये जिवंत केलंय. कुसुमाग्रज, बाबा बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत यांसारख्या साहित्यिकांनी पावसाकडे केवळ ऋतू म्हणून नाही तर भावविश्वाचा अविभाज्य भाग म्हणून पाहिलंय. त्यांच्या कवितांमध्ये पाऊस कधी प्रेमाचा दूत आहे तर कधी विरहाची वेदना, तर कधी जीवनाला नवसंजीवनी देणारा उत्सव. पावसाची ना एक वेगळीच जादू असते. पहिल्या सरी पडल्या की झाडांना नवी पालवी फुटते, पक्ष्यांचा किलबिलाट वाढतो, नद्या ओढे वाहू लागतात आणि संपूर्ण निसर्ग नवजीवनानं बहरून जातं. हीच नवचैतन्याची भावना आपल्याला संगीतामध्ये उमटताना दिसते. अनेकदा आपण पाहतो की पावसाळ्यात जुन्या गाण्यांची आठवण अधिक येते, कारण त्या गाण्यांशी आपल्या आयुष्यातील अनेक क्षण जोडलेले असतात. एखाद्या सहलीची आठवण, कॉलेजच्या दिवसांची आठवण, मित्रांसोबतच्या गप्पा, खिडकीत बसून पाऊस पाहत घेतलेला गरम चहाचा कप, प्रत्येक क्षणाला एखादं गाणं हे साथ देतं. पावसाच्या सरींप्रमाणेच संगीतही मनातील धूळ धुवून टाकतं. जीवन कितीही धावपळीचं असलं तरी काही क्षण स्वतःसाठी काढणं, निसर्गाकडे पाहणं आणि एखादं सुंदर गाणं ऐकणं हे मनाला नवी ऊर्जा देऊन जातं.

मंडळी पाऊस म्हटला की महाराष्ट्रातील सह्याद्री डोळ्यासमोर उभा राहतो. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, आंबोली, भंडारदरा, कास पठार, माळशेज घाट अशा अनेक ठिकाणी पावसाळ्यात निसर्ग नव्या रूपानं खुलतो. डोंगराच्या कुशीतून कोसळणारे धबधबे, धुक्याने झाकलेले घाट, हिरव्यागार दऱ्या आणि पावसाच्या सरी, आहा, हा अनुभव प्रत्येकाला आयुष्यात किमान एकदा तरी घ्यावासा वाटतोच. मात्र या सौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षिततेचं भानही तितकंच महत्वाचं आहे. हवामानाचा अंदाज जाणून घेणं, धोकादायक ठिकाणी सेल्फी न घेणं, प्लास्टिक कचरा न टाकणं आणि निसर्गाची स्वच्छता राखणं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. मंडळी, भारतीय शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे आशेचा सण. नैऋत्य मान्सून वेळेवर आला की शेतात पेरणीला सुरुवात होते. भात, सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर यासारख्या खरीप पिकांचं भविष्य मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असतं. पहिला पाऊस पडला की बैलजोडी शेतात उतरते, ट्रॅक्टरची चाकं फिरू लागतात आणि काळी माती नव्या जीवनासाठी तयार होते. त्यामुळे पावसाचं स्वागत सर्वात आधी शेतकरी करतो. म्हणूनच आपल्या लोकगीतांमध्ये, ओव्यांमध्ये आणि चित्रपट गीतांमध्येही पावसाचं आणि शेतकऱ्याचं अतूट नातं दिसून येतं. मित्रांनो, पाऊस सुरू झाला की प्रत्येक घरातील स्वयंपाकघरातून एक वेगळाच सुगंध दरवळू लागतो. गरमागरम कांद्याची भाजी, बटाटे वडे, कणीस, वाफाळता चहा, आलं घातलेला काढा, कोकणातील घावणे, तर काही ठिकाणी तांदळाच्या भाकरीसोबत झणझणीत रस्सा. प्रत्येक प्रदेशाने पावसाळ्यासाठी स्वतःची अशी एक खाद्य परंपरा जपली आहे. खाद्यपदार्थांचा आनंद घेतानाच या ऋतूमध्ये स्वच्छता आणि संतुलित आहार याकडेही लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पाऊस हा निसर्गाने दिलेला अमूल्य ठेवा आहे.

पावसाचं पाणी साठवणं, झाडं लावणं, नद्या ओढे स्वच्छ ठेवणं आणि पाण्याचा अपव्यय टाळणं ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकानं छोट्या छोट्या कृतीतून जलसंवर्धनाचा संकल्प केला पाहिजे, तरच भविष्यातील पिढ्यांनाही हिरवागार पावसाळा अनुभवता येईल. मंडळी, पावसाच्या या सुरेल सरी झेलणारा आपला हा प्रवास असाच चालू राहावा असं वाटतंय, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: तर मंडळी कार्यक्रम आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यांचं ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून.

श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. आज या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत दशरथ पाटील आणि सहकारी यांनी गायलेलं संगीत भजन.

दशरथ पाटील आणि सहकारी यांनी गायलेलं संगीत भजन आताच आपण ऐकलं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून लोकसंगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली।

0: वृक्षारोपण कार्य महान एक वृक्ष दशपुत्र समान।
1: आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात। 6:20 होत आहेत। संस्कृत मधल्या बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: त्रिंशत् अधिक एकोनविंशतिशततमम् इति सहायता संख्यायां पंजीकर्तुं शक्यते। अद्य दक्षिण जापाने तावत् तीव्रतमं भूकंपः दुरापन्नः। जापानस्य ऋतुविभागानुसारं अद्य अपराह्ने कुमामोटो प्रान्ते 7.1 परिमितं तीव्र कंपनम् अनुभूतम् आगतम्। विभागेन एरिया के समुद्रस्य अथ च यासुशिरो समुद्रस्य तटवर्ती क्षेत्रेषु सुनामी संचेतना प्रसारिता। भारत ऋतु विज्ञान विभागेन छत्तीसगढ़ ओडिशा राज्ययोः विभिन्नेषु स्थानेषु अत्यधिक वृष्टेः संभावना अवलोक्य रक्तवर्णीया संचेतना प्रख्यापिता। दिल्ली सहितेषु उत्तर भारतीय राज्येष्वपि अत्यधिक वृष्टि नारंगवर्णीया संचेतना प्रदत्ता। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 219.8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर त्याचबरोबर akashvani.gov.in या वेबसाईटवर तसंच प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण। श्रोतेह संध्याकाळचे 6:30 आणि 32 सेकंद झाली आहेत। प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुकडे। ऐकणार आहोत कार्यक्रम अमृत कलश।
2: नमस्कार श्रोतेहो, नमस्कार। अमृत कलशच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। श्रोतेहो, आज आपल्या भेटीला आले आहेत ग्रामीण कथा कादंबरी आणि नाट्य लेखनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसंच महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने सन्मानित आणि व्यावसायिक रंगभूमीवर यशस्वी नाटके देणारे ज्येष्ठ साहित्यिक अशोक रास्ते सर। त्यांच्या समृद्ध साहित्य प्रवासाविषयी आणि अनुभवांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। तेव्हा आता आपण बोलूया अशोक रास्ते सरांशी। सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। नमस्कार।
3: नमस्कार
2: सर। मुलाखतीच्या सुरुवातीला आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की आपला साहित्य प्रवासाची जी ही सुरुवात आहे ती कधी कशी आणि कुठून झाली, त्याबद्दल काय सांगाल?
3: साधारण 1.5 झाल्यानंतर आमच्या गावामध्ये यात्रेला क्रांती नाट्य मंडळ म्हणून असायचं। ते नाटकं दरवर्षी सादर करायचं। एक वर्षी सत्यवान कुटुंबडे आणि विठ्ठल गवळी, महादेव माने हे तिघ मित्र माझे, ते काय म्हणाले की आता आपण बाहेरची नाटकं बसवतो, अशोक तू का लिहित नाहीस? म्हणजे मी प्रयत्न करतो आणि पहिलंच नाटक चाळ बांधले तुझ्यासाठी लिहिलं तमाशा प्रधान, कारण खेडेगावामध्ये लावणी तमाशा प्रधान नाटकं असतील तरच ते चालतात, लोक थांबतात। लिहिलं आणि ते तुफान चाललं आणि एका ग्रामीण नाट्य स्पर्धेमध्ये विट्याला त्याचा प्रथम क्रमांक आला।
2: अच्छा सर, पण आपल्या साहित्यामध्ये जेव्हा आपण बघतो तर ग्रामीण साहित्याचा जास्त प्रभाव दिसतो किंवा त्याच्यावर जास्त आपण लिखाण कार्य केलं आहे, तर त्याच्या मागचं काही कारण आहे का असं ठराविक?
3: कसं आहे, आपला जन्मच ग्रामीण भागात झाल्यामुळं तिथला जो निसर्ग, तिथली माणसं आणि जो परिसर असेल तो जवळचा वाटतो आणि त्यातून एक असं वाटतं की प्रत्येक लिखाण हे माझं समस्या प्रधान आहे। ग्रामीण भागामध्ये समस्या काय आहे ती घ्यायची आणि त्याच्यावर कथा कादंबरी किंवा नाटक तयार करायचं आणि मग ते प्रसारित करायचं किंवा ते पुस्तक प्रकाशित झालं की मला चांगले रिप्लाय यायचे आणि प्रोत्साहन मिळायचं की आणि आपण काहीतरी ग्रामीण जीवनाबद्दल लिहूया।
2: अच्छा, म्हणून तुम्ही अशा प्रकारे ग्रामीण कथानकाकडे वळलात। बरं सर, आपल्या कथांमध्ये आणि कादंबऱ्यांमध्ये जे वास्तव जीवन आपण दाखवता ते आपल्या दैनंदिन जीवनाशी काही त्याचा संबंध असतो का किंवा त्याच्यामुळे ते प्रभावित झालेलं असतं का, आपल्याला काय वाटतं?
3: हा, दैनंदिन जीवनाशी निगडीत असतं आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे काल्पनिक असतं थोडं।
2: अच्छा।
3: म्हणजे कल्पना ह्या वेगळ्या असतात। उदाहरणार्थ एक ब्रह्मघोटाळा आपलं कथासंग्रह आहे, त्याच्यामध्ये मी 99 साली लिहिलेली कथा, शाळेमध्ये असंच बसलो होतो आणि विषय निघाला की काही नाही म्हटले, पावसा म्हणजे उन्हाळ्याचा पाऊस पडायला लागला। त्यावेळी मी आमचे एक शिक्षक खोत गुरुजी म्हणून होते, ते म्हणले अरे बाबा हे सगळा घोटाळाच आहे आणि माझ्या तोंडातून काय गेलं, घोटाळा नाही हा ब्रह्मघोटाळा आहे। आणि ती कथा निर्माण झाली की ती कशी झाली की 99 साली जग बुडणार अशी एक बातमी आली होती पेपरला आणि ती जर खेड्यामध्ये गेली तर खेड्यातली माणसं काय करतील की आपण 1 वर्षानंतर तर मरणारी खात्री आहे, निश्चित आहे, भविष्य हे खरं ठरणार आहे आणि मग त्यावेळी त्यांच्या जीवनात काय बदल होणार, लोक कसे वागणार
2: किंवा त्यांनी त्या काळात काय विचार केलाय किंवा पुढे काय वागतील।
3: हा, पुढे ते 1 वर्षामध्ये उदाहरणार्थ समजा आता सासू सुनेला छळत असेल तर ती बंद झाली, म्हणजे वर्षांनी बाई मरायचंच आहे तर कशाला छळायचं।
2: अच्छा,
3: अशा प्रकारचं ते आहे। आता जे काही माळकरी होते त्यांनी भक्ती सोडली आणि एन्जॉय करायला लागले आणि जे काही दारू वगैरे पित होते, व्यसनाधीन होते, त्यांनी म्हटलं अरे कशाला आता इतके वर्ष आपण केलं, आता निदान राहिलेले 1 वर्ष तरी सोडून त्यांनी माळा घातल्या।

0: अशा प्रकारचं एक बदल
1: म्हणजे लोकांचं हे वास्तविक जगणं आणि बोलणं तुम्ही ऐकलं त्याच्यावरनं
0: त्याच्यावरनं ते काल्पनिक लिहिलं आणि शेवटी सांगितलं की ज्याने ही कथा म्हणजे भविष्य सांगितलं त्याचंच ग्रमण ठीक नव्हतं म्हणून ही चुकीचं भविष्य वर्तवलं गेलं. म्हणजे 1999 ला होणार भविष्य खरं हे 1999 त्यांच्या तोंडातून चुकीचं गेलं कारण त्यांचंच ग्रहमान ठीक नाही. म्हणजे ही अंधश्रद्धा हे पण त्यातून मी दाखवण्याचा असा प्रयत्न करत असतो.
1: बर सर, आजपर्यंत आपण नाटक, कथा आणि कादंबरी या तिन्ही साहित्य प्रकारांमध्ये आपण बरंचसं लिखाण केलं आहे, पण मला इथे विचारायचं आहे की या प्रकारामध्ये आपला आवडता प्रकार कोणता, किंवा याच्यामध्ये लिहिण्यातलं आव्हानात्मक प्रकार आपल्याला काय वाटतो की नाटक लिहिणं सोपं आहे कथा की कादंबरी?
0: नाटक, कारण नाटकाला कसं असतंय समोर एक 1,000-1,500 तरी प्रेक्षक खेडेगावात असते किंवा स्टेजवर असते किंवा ते नाट्यगृहामध्ये असते, त्यावेळी लेखकाची खरी स्किल किंवा कसरत असते की एवढ्या माणसांना गुंतवून ठेवायचंय आणि ते जर नाही जमलं तर ते अपयश होतं लेखन. त्यामुळे आपण जी नाटकं ग्रामीण लिहिली ती खेडेगावामध्ये 3-3 वाजले तरी लोक बघत असतात आणि हे नाटकं जी असतात ते ग्रामीण भागामध्ये यात्रा जत्रामध्ये होतात आणि माझी ओळख नसलेल्या गावामध्ये मला बोलवलं जातं आणि तिथले मित्र निर्माण होतात.
1: अच्छा.
0: आणि अशी काही इतकी भरपूर मित्र निर्माण झाले, लातूर असेल, इकडे कोल्हापूर जिल्हा, सातारा, पाटण, असे इतकी नाट्य मंडळ आहेत आपल्या सांगली जिल्ह्यातली की हे मित्र मला जोडले गेले की कधीच मला एवढे मित्र निर्माण करता आले नसते आणि जवळचे संबंध निर्माण झाले की त्या 10 वर्षापूर्वी जर नाटक बसवलं असेल तरी आजही मला ते फोन करतात, सर नवीन काय लिहिलंय का. म्हणजे हा ऋणानुबंध जो मिळाला तो नाटकामुळं आणि नाटक हे फार अवघड असते लिहायला.
1: आणि मला वाटतं सर कथा, कादंबरी आणि नाटक याच्यामधलं नाटक हे कसं आपण म्हणजे लिहितो बसवतो आणि मला वाटतं त्याचा थेट प्रतिसादही आपल्याला प्रेक्षकांना लगेच मिळत असतो. सर आपल्या व्यावसायिक रंगभूमीवर पण आपली नाटकं सादर झालेली आहे, त्या नाटकांपैकी एखाद्या नाटकाचा अविस्मरणीय असा प्रसंग आपल्या लक्षात आहे का, त्याच्याबद्दल काय सांगता येईल?
0: आहे, दिसतं तसं नसतं. एक सांगलीला आपल्या भावी नाट्यगृहामध्ये प्रयोग घेतला होता 2011 साली, त्यानंतर अलीकडे कोरोनाच्या अगोदर मुंबईला विक्रोळीला दिनांत नाट्यगृहामध्ये झाला, तर तिथं मला त्या नाट्य मंडळाचे जे निर्माते होते त्यांनी बोलवलं होतं, म्हणले सर तुमच्या हस्ते उद्घाटन घेऊ आणि मला वाटलं आता मुंबईत आपलं हे नाटक चालतंय का नाही आपण ग्रामीण भागातलं, पण 900 प्रेक्षक होते आणि दर 5 मिनिटाला हशा असा उसळायचा की ते इतकं समाधान वाटायचं मनाला की आपण काहीतरी वेगळं केलं, मुंबई सारख्या शहरामधलं हे प्रेक्षक आणि एवढ्या लोकांच्या मध्ये आपलं नाटक चांगलं चाललं आणि तो आनंद आजही मला सुखावतो की अजून काहीतरी लिहावा म्हणून.
1: आणि लोकांना काही क्षणांपुरती का असो ना पण त्यांच्या ओठावर आपण हसू
0: पूर्ण एन्जॉय त्यांनी केला आणि त्यांनी विचारलं शेवटी काही प्रेक्षकांनी की लेखक असतील तर त्यांना स्टेजवर बोलावं आणि इंटरव्हलच्या वेळी मला तिथं सत्कार केला.
1: अरे वा, क्या बात है,
0: इतकं ते रंगलं होतं नाटक.
1: अच्छा, म्हणजे हा तुमच्यासाठी अविस्मरणीय प्रसंग ठरला.
0: अच्छा
1: सर, प्रत्येक कवी, लेखक, नाट्य लेखक कोणीही असो त्यांच्यावर कोणाचा तरी प्रभाव असतो, ज्येष्ठ कवींचा किंवा लेखकांचा आपल्या लिखाणावर कोणाचा प्रभाव आहे याबद्दल काय सांगते?
0: आहे ना, अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न, त्यानंतर आदरणीय शंकर पाटील, त्यानंतर व्यंकटेश माडगुळकर, या तिघांचा तरी प्रभाव आहे.
1: अच्छा, आहे. मग यांची कोणकोणती पुस्तकं वाचली आहेत सर आपण?
0: फकीरा वाचली अण्णाभाऊ साठेंचं आणि शाळेमध्ये असताना शंकर पाटलांची 7वीला एक कथा होती, माकडांनी ते कसं गावात धुमाकूळ घातला, ती मला इतकी आवडायची, मी किती वेळा वाचली मला आठवत नाही आणि ती कथा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली की ती भाषा, ते वातावरण निर्माण करणं. आणि व्यंकटेश माडगुळकरांचं जे मास्तर म्हणून जे आहे खेडेगावामध्ये ते पनघरवाडी, ते मला आवडलं जास्त.
1: अच्छा सर, आपण जेव्हा लिखाण करायला सुरुवात केली होती म्हणजे आपण जास्तीत जास्त कथा आणि कादंबऱ्या म्हणून आपण तुम्ही ग्रामीण लोकांसाठी जास्त लिहिले आहे, तर मला असं विचारायचं सर आपण लिखाणाला जेव्हा सुरुवात केली तेव्हाची ग्रामीण संस्कृती आणि आजचं ग्रामीण किंवा आजचं खेडेगाव यामध्ये आपल्याला काही असा फरक आढळतो का?
0: हा आढळतो, कारण त्यावेळी ग्रामीण माणसं त्यांचा ढंग राहणीमान वेगळं होतं आणि आता थोडं बदललं कारण इंग्लिश भाषेचा प्रभाव पडला, बोलताना इंग्लिश शब्द भरपूर येतात, राहणीमानामध्ये फरक पडला. पहिले धोतर शर्ट वगैरे टोपी जाऊन आता थोडी आधुनिक पद्धती पॅन्ट शर्ट जीन वगैरे असं सुरू झालं आणि गावोगावी बदल हा दिसू लागला, त्यानुसार कथाही बदलल्या, त्याच्यामध्ये पुन्हा इंग्लिश शब्द आले, कॉमेडी आली, त्या इंग्लिश शब्दामधून कसे करायचे कारण पूर्ण इंग्लिश शब्द उच्चार होत नसतो ना, समजा आपले पाटील सरपंच दाखवले पण प्रयत्न करतात बोलायचा कारण त्यांनाही वाटतं की आपण कुठेतरी सुधारलं होतं आणि सुधारलं पाहिजे. गावातली मुलं बोलताना सुद्धा इंग्लिश भाषेचा थोडा मराठीमध्ये वापर करतात, तेही ते म्हणजे निरीक्षण करून लिहायला लागतं, म्हणजे लिहिल्यानंतर लोकांना ते मग आपलंच वाटते. बरं, असतात लोकांना.

0: अभिप्राय छान देतात.
1: अच्छा सर, साहित्याचा समाज परिवर्तनावर काही प्रभाव होतो का किंवा समाजावर त्याचा काही असर पडतो का याबद्दल आपलं काय मत आहे?
0: हो, कादंबरी बद्दल मला एक दोरप भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की सर तुमची कादंबरी अर्धांगिनी माझ्या वाचनात आली आमच्या आणि आमचा घटस्फोट जवळजवळ 3 महिन्यात होईल असं आम्हाला वाटत होतं, पण तो आम्ही तो वाचल्यानंतर आम्ही परत तो माघारी घेतला आम्ही आणि एकमेकांना आता आम्ही सुखाचा संसार करत आहोत.
1: म्हणजे एक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून आपण वाचलो असं म्हणायलाही मला काही हरकत नाही.
0: त्यामुळे मला इतका आनंद झाला की खरंच आपण काहीतरी आयुष्यामध्ये केलं किंवा जन्माचं सार्थक झालं. घटस्फोट नंतर जी अवस्था असते मुलांची किंवा पती पत्नीची फार वाईट असते, त्यावेळेपुरतं बरं वाटतं, पण नंतरचं जे हालापेष्ट आहे ते भरपूर असतात समाजाच्या कडे म्हणजे बघण्याच्या, समाज त्यांच्याकडे बघण्याचा, त्यामुळे त्यातून बाहेर पडावं यासाठी ते अर्धांगी कादंबरी लिहिली. आणि अर्धांगीमध्ये 2 पात्र लिहिली होती, एक भारतीय संस्कृती आणि एक पाश्चात्य संस्कृती महिला. मग त्या जर आपण अजूनही वाटतं आपल्याला आपण सुधारलो, पण भारतीय संस्कृती आपली श्रेष्ठ आहे, तिचा जर खरंच वापर केला, काही आपण ते संस्कार जर अजून ठेवले तर मला वाटत नाही की घटस्फोट होतील.
1: सर मला वाटतं ही तुमच्या लिखाणाची खूप मोठी पावती आणि हा पुरस्कारच आहे. तुमच्या लिखाणामुळे ते वाचल्यामुळे एखादं कुटुंब वाचलं त्याला जगण्याची एक नवीन दिशा मिळाली तसंही म्हणायला हरकत नाही. सर आजच्या डिजिटल युगामध्ये पुस्तक वाचनाची सवय जी आहे ती कमी होते याबद्दल आपलं काय मत आहे?
0: खरं म्हणजे ह्यासाठीच मी लिहितो की वाचाल तर वाचाल. वाचन चळवळ जर विकसित झाली तर अलीकडे जे मुलं मोबाईल घेऊन बसतात ती पुस्तकं घेऊन बसतील, आणि जर पुस्तकं घेऊन बसली तर त्यांना कळेल की समाज कसा आहे, आपण कुठं आहोत. हे मुलांना, तरुण मुलांना तर अजिबात कळत नाही, कारण अनेक व्यसनांच्या आहारी आणि अनेक म्हणजे वेगळे विचारांच्या आहारी मुलं अलीकडे मला जास्त दिसतात की त्यांनी खरं वाचावं, काहीतरी दररोज 2 पानं तरी वाचली तर आवड निर्माण होईल. आणि त्यांना माझं खरं हा जोडून सांगणं आहे की मोबाईल घ्या कामापुरता, टीव्ही पण बघा कामापुरती, पण वाचा. कारण मी वाचण्यामुळे घडलो, मला वाचनाची फार आवड होती.
1: अच्छा.
0: आणि आई मात्र प्रत्येक गोष्ट काही लिहिली मी वाचल्यानंतर मला विचारायची काय वाचलंस, तर मी अण्णाभाऊ किंवा शंकर पाटलांच्या आणि व्यंकटेश माडगूळकरांच्या ग्रामीण मला कथा आवडते मी ते सांगणार. अरे म्हणजे ते आपल्याकडचंच असतंय, असंच आहे आपलं पण. मी म्हटलं हेच असतंय, फक्त ते शब्दामध्ये सांगितलेलं असतं, शेवटी बोध असतोय म्हटलं आई. ग्रामीण म्हणजे भांगणकडून मला त्यानं शिकवलं. आणि माझी ज्यावेळी नाटकं असायची त्यावेळी ती रात्रभर झोपत नव्हती, काम करून येणार आणि ती ऐकणार आज काय लिहिलेस मला वाचून दाखव नाटक. आणि त्या नाटकात एवढी रम्मान होणार की अरे ते गौराचं किती वाईट झालं, त्याला किती लोकांनी छळ, असं ते काल्पनिक, पण त्याला ते खरं वाटायचं. मग मला काय वाटणार की आपण असं लिहिलंय म्हणजे आईला वाटते म्हणजे समाजाला पुढं प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी पात्र भावणार आहे. आणि मग ते एक प्रयोग सादर केला की ते रिस्पॉन्स यायचे मला, छान नाटक. मग त्याचं लोकांना बऱ्याच ठिकाणी प्रयोग पण व्हायचे, तिथे मला बोलवून घेतले की मला वाटायचं म्हणजे आई माझी पहिली प्रेक्षक आहे.
1: हा म्हणजे असं म्हणायला हरकत नाही सर की आई तर तुमची पहिली प्रेक्षक आहे, त्याच्यावरनच तुम्हाला कळलं की कमी जास्त त्याच्यामध्ये मी काय करू शकतो किंवा आता जे करतो त्याच्यामधलं मी बेस्ट काय देऊ शकेल. याचं मला वाटतं क्रेडिट तुमच्या आईला पूर्णपणे जातं. बरोबर आहे सर. आपल्या आगामी साहित्यकृती किंवा नाट्य प्रकल्पांविषयी काही सांगता येईल का की आता भविष्यात तुम्ही अजून याच्यामध्ये काय लेखन करणार आहात?
0: आता एक मी दिलेलं आहे परिस्पर्श म्हणून प्रकाशकांना की ते एक तमाशा कलावंतावर की तमाशा कलावंत त्यांचं जीवन किती खडतर असतं आणि त्यांना असं एक ही मला वाटत नाही कलाकार म्हणजे काही टक्के सोडले तर की त्याचं जीवन यशस्वी झाले. कारण काय शाप आहे माहीत नाही, पण कलाकाराचं शेवटचं आयुष्य ही इतकं वाईट अवस्था असते की त्यांना उदाहरणार्थ आपण बरेच मराठी चित्रपटातल्या तिरेखा बघितल्या किंवा त्यांचं जीवन वाचलं असेल की शेवटी हाल अपयश झालेले आहेत, तर असं होऊ नये. त्यातून आपण आर्थिक बाजू कशी सुधारेल, आपण स्टँड कसं होऊ, अशा एक कलाकारांच्यावर ते परिस्पर्श कादंबरी आहे. नाटक ही आताचे जे काही जरा वातावरण विस्कळीत आहे म्हणजे त्या विषयावर पण मी आता लिहायला घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून समाज परिवर्तन होईल. प्रत्येक कथा ही माझी आणि नाटक हे समाज परिवर्तनाचंच माध्यम असतं की त्याच्यातून काहीतरी लोकांनी घ्यावं असं वागू नये. मी शेवटी ते पात्र पण सांगत असतं की मी चुकलो तुम्ही चुकू नका. म्हणजे हेच आपल्याला जन्मातून काय करायचं की एक आपण सगळं जीवन कोणाचं बदलू शकत नाही किंवा समाज बदलू शकत नाही, पण पाननिवळीचं मात्र कार्य करू शकतो. जन्म कशासाठी? तर यासाठी आपल्याला देवाने पाठवलं असेल. आणि आपण संसार हा सगळेच करतात, पण आपण वेगळं काहीतरी जगतो करतो, 4 माणसामध्ये बदल होतो. सांगतात मला तुमची कथा वाचली आणि माझ्यामध्ये परिवर्तन झालं, अशा काही कथा आपल्या ह्याच्यामध्ये चवंडक कथासंग्रहामध्ये की त्या वाचून लोकांची मन परिवर्तन झाली. त्याच्यातली एक पॉझिटिव्ह कथा आहे की तो कासरा घेऊन वैतळलेला असतोय संसाराला,

0: आणि आत्महत्या करायचं म्हणून चाललेलं असतं. पण शेवटी म्हणतो आज एक बाजार आहे शुक्रवारचा आमचा खानापूरचा दाखवला आमच्या भागातला की जाऊन तिथे बघूया तरी, तर तिथं तो पुकारलेलं बघतो की अनाउन्समेंट चालू असते की आपलं जीवन बदला एक तास आमच्यासाठी द्या. अरे आता मरायचंच आहे तर हे काय म्हणते बघूया म्हणून ते जातो. तर तो इतका पॉझिटिव्ह होतो की कासरा टाकतो आणि मोठा उद्योगपती होतो. म्हणजे माणसानं मरणाला जवळ करण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करून जगायचंच आहे ना, तर काहीतरी वेगळं जगावं ही एक उर्मी मनात यावी असे लेखन केलेलं आहे.
1: आणि मला वाटतं सर असं लेखन की एखाद्याचा जीव वाचतो त्याने किंवा त्याला जगण्याची एक नवीन दिशा मिळते याच्यापेक्षा मला वाटतं मोठा पुरस्कार असू शकत नाही. बरोबर आहे सर. फाटका आभाळ हे जे आपलं नाटक आहे त्याला सुद्धा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर हे जाहीर झालं तेव्हा आपल्या मनात काय विचार सुरू होते, त्याचा अनुभव किंवा त्याच्याविषयी काय सांगता येईल?
0: कारण ते पहिलंच नाटक आणि आपल्या नाट्य पंढरीमध्ये असे नाटकं आमचे लेखक मित्र सगळे बसवायचे, पण नंबरामध्ये कुणाचं येईल असं कमी असायचं. कारण काहीतरी कुठतरी तांत्रिक गोष्टी कमी पडतील किंवा काहीतरी असणार, मग ती धाकधूक म्हणत होते की आपण आता हे पहिलंच नाटक स्पर्धेत देत आहोत. आणि आदरणीय भोरे सर म्हणून डायरेक्टर होते, डायरेक्टर चांगले डायरेक्टर, त्यांनी चांगली तयारी करून घेतलेली होती आणि जबाबदारी सर्व माझीच होती. मात्र पण काम करणारे सगळे तेच होते, लेखक म्हणून होतो. आणि ज्यावेळी विभागात प्रथम क्रमांक असं पेपरला बातमी आली आणि तो आनंद उत्सव म्हणजे ते शब्दात नाही सांगता येण्यासारखं. कारण ते काय वाटतं म्हणजे त्याला शब्दच नसतात, फक्त आपण भावनावर शेतकं होतो की त्याच्या आनंदाचं वर्णनच करता येईना असे आत्ताचे हा शब्द मिळत नाहीत. कारण आपण फार मोठं जग जिंकल्यासारखं, कारण हे साहित्य आहे आणि आपण निर्माण केलेलं असतंय आणि त्याला ज्यावेळी किंमत येते त्याला ज्यावेळी वाहवा मिळते त्यावेळेच एक वेगळं समाधान आणि लिहिण्याची पुन्हा अधिक प्रेरणा मिळते.
1: सर आज आपल्या संपूर्ण साहित्य प्रवासाकडे जेव्हा आपण मागे वळून पाहता तेव्हा सर्वात मोठं समाधान आपल्याला काय वाटतं?
0: समाधान खरं सांगू का म्हणजे लेखक होणं किंवा एखादा छंद जोपासणं म्हणजे हा एक नाद आहे.
1: बरोबर,
0: छंद पण म्हणता येतं आणि याला नाद पण म्हणता येत. छंदाचं रूपांतरण नादात होतं शेवटी आणि घराकडे आपलं दुर्लक्ष होतं. त्यावेळी आपल्या कुटुंबानं आपल्या पत्नीनं दिलेलं जे आपल्याला आधार असतो किंवा सांभाळायला जो संसार असतो आणि मुलांनी सुद्धा कोणतीही तक्रार न करता त्यांनी जे दिलेलं असतं आपल्याला की तुम्ही करा तुम्ही पुढे जावा आम्ही आहोत. कारण त्यांनी कधी समस्या निर्माण घरात केल्या नाहीत की वडील म्हणून कधी त्यांनी हट्ट करणं किंवा एखाद्या गोष्टीला थांबवणं हे मुलांनी आजपर्यंत एवढी आता मोठी मुलं आहेत त्यांनी केलेलं नाही. आणि पत्नीनं पण कधी मला सुनीता नाव आहे तिचं तिने कधी आज अखेर जाताय तर जावा पण पाठीमागं काय होतंय किंवा काय काय होतं आणि मग ते काय असतं हे मी प्रत्यक्ष एक दिवस बघितलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत लहान मुलं असतील त्यांना सांभाळणं शाळेत नेणं आणणं त्यामुळे मी मोकळा वाटायचो ना. त्यामुळे अधिक फिरणं अधिक समाजामध्ये जाणं कलाकारांच्या मध्ये मिसळणं लिहिणं हे घडायचं. आणि मी शिक्षक असल्यामुळं हे नोकरी करून करत होतो. 11 ते 5 तर काही मला करताच येत नव्हतं, पण जी सुट्टी असेल जी घरासाठी असते शनिवार रविवार ती घरात कधी थांबलो नाही. उन्हाळा म्हणा उन्हाळा सुट्टी किंवा दिवाळी सुट्टी ही पुढचं शिक्षण घेण्यासाठी म्हणजे मी असं बाहेरून बहिस्त शिक्षण घेतलं विद्यापीठाचं MA BEd केलं बहिस्तच. तर हे सुद्धा करत असताना त्यांचं सहकार्य म्हणजे घराकडे दुर्लक्ष होतं आणि तरीही आपल्याला त्यांनी सावरलं म्हणा किंवा आपल्याला सहन केलं म्हणजे त्यांचा फार माझ्यावर मोठा उपकारच आहे असं म्हणावं लागेल. मागे वळून जर पडलं तर त्यांना मी जास्त अधिक मानतो, त्यांच्याशिवाय हे करता येत नाही. आणि अलीकडं काही असे असतात माझ्यासारखे वेडी ध्येयवेडी माणसं, पण सपोर्ट न मिळाल्यामुळं खरंच मागे आहेत. नाहीतर अतिशय छान लिहिणारे आहेत मुलं, शिक्षक आहेत किंवा काही इतर सुद्धा असे ग्रामीण मी बघितलं मुलांच्या मध्ये छान कल्पना आहेत, पण प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्यांना, अशी माणसं भेटली पाहिजेत की बाबा तू पुढं कर आम्ही तुला सांभाळतो किंवा त्याला काहीतरी आता अलीकडे आर्थिक फार मोठं प्रॉब्लेम असतात तर ते त्याला जर मिळाले तर तो मग चांगला विकसित होऊ शकतो लेखनामध्ये कलेमध्ये.
2: आताच आपण ग्रामीण नाट्यलेखक अशोक रास्ते यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आज या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर.
3: श्रोतेहो आताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुनः प्रसारित करण्यात आला.

सुदैव आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:10 बाजारभाव आणि काही निवेदनं. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये आवड बळीराजाची हा पत्रांवर आधारित कार्यक्रम. रात्री 8 वाजता एक गाणी ताजे तवाने याचं पुनः प्रसारण. हिंदी भक्तिगीत प्रसारित होतील रात्री 8:15. 8:30 संसद समीक्षा. 8:45 समाचार संध्या. 9 वाजता News@9 ही बातमीपत्र. तसंच 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन हे तीनही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 10 वाजता आपली आवड हा कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजा काळे यांचं गायन राग यमन आम्ही प्रसारित करू. रात्री 11 वाजता हिंदीतून बातम्या. 11:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, उद्या वार बुधवार दिनांक 29 जुलै 2026 आमची पहिली सभा सुरू होईल सकाळी 5:50. 6 वाजता हिंदीतून बातम्या. 6:05 गिरवाणवाणी, यामध्ये मंगल जोशी यांच्या स्वरातलं भवान्याष्टकम. 6:10 प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषी वार्ता, यामध्ये झेंडू लागवड याविषयीची संकलित माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये पोटविकार याविषयी डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत. 6:50 परिसर, डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांचा संवाद. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7 वाजता आज दिनांक, यामध्ये सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:20 एक गाणे ताजे तवाने दीर्घला असा प्रायोजित कार्यक्रम 7:25 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ऍडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर गाणी मनाती हा कार्यक्रम. 8 वाजता समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 8:55 समन्वित कार्यक्रम गुरु पौर्णिमा डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. 9:15 क्रीडांगण सॉफ्ट बॉलची राष्ट्रीय खेळाडू स्वरांजली देशपांडे यांच्याशी दीपा तेलंग यांनी साधलेला संवाद. 9:30 भावधारा. 10 वाजता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:15 सामुदायिक गायनपाठ प्रसारित होईल. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 10:30. 11 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

श्रोते हो, दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राज्यस्तरीय प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमात उर्मी सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम, गुरु एक जगीत राहता, 1 वाजता हिंदीतून बातम्या, 1:05 गीतबहार, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2 वाजता कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा प्रसारित केले जातील. 2:15 दोपहर समाचार हा कार्यक्रम, तर 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, 3 वाजता प्रादेशिक बातम्या. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत प्रसारित होईल. 5:30 युवाणी हा कार्यक्रम, 6 वाजता हिंदीतून बातम्या, 6:05 लोकसंगीताचा कार्यक्रम, यामध्ये बाबू बोरुडे आणि सहकारी यांनी गायलेलं भेदिक, 6:20 संस्कृत मधलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू, 6:30 क्रीडांगण या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण, रूपरेषा सांगितली जाईल 6:50, 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये प्रयोगशील शेतकरी तसंच आंबा उत्पादक दत्तात्रय घाटगे यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत, रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने याचं पुन्हा प्रसारण होईल, 8:15 भावधारा, 8:30 संसद समीक्षा, 8:45 समाचार संध्या, 9 वाजता News@9 ही बातमीपत्र, तसंच 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है, त्याचबरोबर रात्री 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 11 वाजता हिंदीमधल्या बातम्या, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ही होती उद्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, रूपरेषा आत्ताच आपण ऐकली. सुरुवातीला जाणून घेतलं आजच्या उर्वरित कार्यक्रमांविषयी आणि त्यानंतर उद्याच्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं. आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत.

आकाशवाणी सांगली केंद्र 6:58 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
1: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
2: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते। म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक

0: दिलेलो मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. प्रसार भारतीच्या वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या.
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: PM सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.
3: हर घर

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं विशेष कामकाज होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
2: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
1: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी. प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले. आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला.
3: ना इस विधेयक में पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है. इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा. नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा. उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो. राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी. आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है.
1: नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली. तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
0: जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या

किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले होते, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह

न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाला यासंदर्भातले आदेश दिले. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 जास्त समाज माध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनानं केलेल्या नियोजनाचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी कौतुक केलं. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात राज्यपालांनी कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारत 2047 ही संकल्पना साकारण्यात आरोग्य क्षेत्राची भूमिका महत्वाची राहणार असून या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांची करुणा सहानुभूती आणि प्रामाणिकपणा महत्वपूर्ण ठरणार आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. अहिल्यानगर परभणी सोलापूर नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय अंमली पदार्थविषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एका वर्षाची मुदत द्यायला सरकारनं आज मान्यता दिली. त्यासाठी अध्यादेश जारी केले जाणार आहेत. गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 5 मच्छीमारांना सॅटेलाईट फोनचं वितरण करण्यात आलं. या फोनवर इनकमिंग आणि आउटगोईंग सुविधा उपलब्ध असून या तंत्रज्ञानामुळे मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागातून संपर्क साधणं शक्य होणार आहे. राज्यात अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांच्या वेतनासाठी सुरू केलेल्या शालार्थ यंत्रणेतल्या घोटाळ्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातले शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जाणारे संजय गरुड यांना सोलापूरजवळ नातेपुते इथून अटक झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपर फुटी प्रकरणात भिवंडी न्यायालयात शरणागती पत्करलेल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वे 246 विशेष गाड्या चालवणार आहे. यात मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 98 तर लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 76 आरक्षित गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच पुण्यातून 10 आरक्षित तर विविध ठिकाणाहून 62 अनारक्षित रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत या सेवा उपलब्ध राहतील. मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी ही घोषणा केली. ज्येष्ठ पत्रकार आणि तरुण भारतचे माजी संपादक ल त्र्यम उपाख्य लक्ष्मणराव जोशी यांचं आज नागपूरच्या रुग्णालयात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवरांनी जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना आदरांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढचे 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढचे 3 दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा दंडाधिकारी यांनी नागपूर शहर ग्रामीण भाग तसंच हिंगणा आणि कामठी तालुक्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात पुरा

0: नजीकच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह 8 तासांनी सापडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यमेरी 239.8 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, त्याचबरोबर akashvani.gov.in या वेबसाईटवर, त्याचबरोबर प्रसार भारतीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवर. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. 7:11:14 झाली आहेत. श्रोतेहो, हरवलेल्या व्यक्तींविषयी एक निवेदन. विजय बबर बंडगर, वय वर्ष 30, राहणार सुतार गल्ली शिरढोण, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. ही व्यक्ती अंगानं सडपातळ, रंगानं सावळी, उंची 5 फूट 5 इंच, नाक सरळ, केस बारीक काळे, अंगात फिकट रंगाची खाकी पॅन्ट, निळ्या रंगाचा रेघाचा शर्ट, पायात लाल रंगाचं चप्पल. सदरची व्यक्ती मराठी भाषा बोलते. ही व्यक्ती आपल्या राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेली आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कुरुंदवाड पोलीस ठाणे, कुरुंदवाड, जिल्हा कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा. निवेदन संपलं.

स्वतः आणखी एक निवेदन. धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसाचं प्रमाण गृहीत धरून आलमट्टी धरण इथून 42,500 क्युसेक हा पाण्याचा विसर्ग वाढून 80,000 क्युसेक करण्यात आलेला आहे. निवेदन संपलं.

0: परवडबळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझे घर माझे शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्या

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 7:15 होत आहेत. वृत्त विशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जीवनात आरोग्याला फार मोठं महत्व आहे. चांगल्या आरोग्याच्या बळावरच जीवनातील कर्तव्य पार पाडता येतात, त्याचप्रमाणे सुखी आणि आनंदी आयुष्यही जगता येतं. नागरिकांचं आरोग्य जपण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरही अनेक कार्य केलं जातं. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था ही देशातील आरोग्यविषयक प्रश्नांवर विविध पातळीवर संशोधन करणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे. देशातील बालकांच्या आरोग्यासंबंधीचा जागतिक मानकांचा मेळ घालण्यासाठी आयसीएमआरने उन्नती या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, उन्नती या इंग्रजी शब्दाची फोड भारतीय बालकांचं पोषण, वाढ आणि विकास यासंबंधीच्या मानकांचा स्तर वाढवणे अशी करता येईल. या कार्यक्रमाद्वारे जागतिक आरोग्य संघटनांची मानकं आणि भारतीय स्थिती यामध्ये समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विकसित भारताच्या प्रवासात या बालकांचं आरोग्य आणि त्यांचा होणारा विकास फार महत्वाचा आहे. आयसीएमआर या संस्थेच्या कार्याविषयी बोलताना ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ अमोल अन्नदाते यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: आयसीएमआर ही जी संस्था भारत सरकारची आहे, ज्याला आपण इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असं म्हटलं जातं, ज्याला ही सर्वोच्च संस्था आहे वैद्यकीय शास्त्रामध्ये. जे काही संशोधन चालतं किंवा ज्या काही नवीन गोष्टी येणार आहेत, आयसीएमआरचं नाव हे जगाला सगळ्यात आधी कळलं ते म्हणजे कोविडच्या काळामध्ये. कोविडच्या लसीकरणासंदर्भात किंवा कोविडमध्ये नवीन उपचाराचे जे मानांकन जे काही त्यांना द्यायची होती औषधांना, तर हे सगळ्या गोष्टी या आयसीएमआर कडून होत होत्या. आजारांवरच काम होत नाही, आजारांचे उपचार एवढंच मर्यादित व्याप्ती त्याची नाहीये, तर आजार टाळण्यासाठीच्या गोष्टी किंवा विविध जे स्टँडर्ड्स असतात याच्यावरही आयसीएमआर सतत काम करतं, संशोधन करतं. नुकतंच आयसीएमआर कडून एक उन्नती नावाचा एक मोठा रिसर्च प्रोजेक्ट किंवा एक संशोधन प्रकल्प ज्याला आपण म्हणू शकतो तो सुरू करण्यात आला आहे. उन्नतीचा अर्थ जर आपण त्याचं इलॅबोरेशन जर इंग्लिशमध्ये केलं, UNNATI अशा स्पेलिंगची जी फोड केली, तर त्याचा अर्थ होतो अपग्रेडिंग नॉर्म्स फॉर न्यूट्रिशन ग्रोथ डेव्हलपमेंट असेसमेंट ऑफ इंडियन चिल्ड्रन. याचा मराठीतून जर साध्या सोप्या भाषेत सांगायचं जर झालं, तर मुलांमध्ये, त्याच्यामध्ये फक्त लहान मुलंच येतात असं नाही, तर 18 वर्षांच्या पर्यंत वय असलेल्या सगळ्या मुलांमध्ये त्यांची वाढ, विकास आणि त्यांचं पोषण याच्याबद्दलचे जे मानांकन आहे, त्याचं जे स्टँडर्ड्स आहेत ठरलेले की ते काय असलं पाहिजे, म्हणजे त्याला आपल्याला नॉर्मल म्हणता येईल, किंवा ते काय असलं पाहिजे की त्याच्यावरून आपल्याला हे कळेल की मुलांचा विकास योग्य प्रकारे होतो आहे, याचे स्टँडर्ड्सची व्याख्या नेमकी काय आहे हे शोधण्याचा एक मोठा संशोधन उपक्रम म्हणजे उन्नती. उन्नतीची सगळ्यात आधी हे समजून घेतलं पाहिजे की याची गरज काय आहे. याची गरज याच्यासाठी आहे की साधारणतः आपण जे काही स्टँडर्ड्स फॉलो करतो किंवा जे काही मानांकन आपण फॉलो करतो ते जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले जे स्टँडर्ड्स आहेत तेच आपण फॉलो करतो. जागतिक आरोग्य संघटना ही सगळ्या जगाचा विचार करून ते ठरवते, आणि या देशांमध्ये विकसित देश आणि विकसनशील देश या दोन्ही देशांचा समावेश असतो. म्हणून असं होतं की आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जर आपण अमेरिकेचे आणि इंग्लंडचे स्टँडर्ड्स लागू केले तर ते योग्य नाहीत, आणि म्हणून आपल्या देशाला आपले स्वतःचे स्टँडर्ड्स वेगळे असले पाहिजे, आणि म्हणून उन्नतीच्या माध्यमातून ते स्टँडर्ड्स काय आहेत, ते नॉर्मल काय आहे हे शोधण्याचा आणि त्याची व्याख्या ठरवण्याचा हा उपक्रम आहे. आता हा उपक्रम दोन फेज मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. याचा पहिला फेज आहे तो आहे 0 ते 2 वर्ष या वयोगटामध्ये. याच्यात काय केलं जाणार आहे की 0 ते 2 वर्षाची सगळीचे सगळे मुलांचा याच्यात अभ्यास होत नाही, पण एक त्याच्यामध्ये सॅम्पल साईज ठरलेली असते आणि विशिष्ट इतकी संख्या घेतली तर ती पूर्ण लोकसंख्येला लागू

0: करता येते. तर काही दिल्ली, बेंगलुरू, इंदूर, पुरुलिया, पुणे, शिलाँग असे निवडक जे नॅशनल सेंटर्स आहेत, इथे चांगल्या वातावरणामध्ये, ऑप्टिमल एन्व्हायरमेंटमध्ये वाढ झालेल्या मुलांचं, त्यांच्या डोक्याचा घेर, त्यांचं जन्माच्या वेळी वजन, त्यांची उंची, पुढे जसं वय वाढतं त्याप्रमाणे याचं सगळ्यांचं कोडिंग करून त्याच्यावरून 0 ते 2 वर्षाच्या मुलांचं स्टँडर्ड ठरवण्यात येणार आहेत. याचं जे दुसरं फेज आहे ते असणार आहे 2 ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये. याच्यामध्ये हे मी जे निवडक सेंटर सांगितले हे सेंटर सोडून त्यानंतर अजून या सेंटर्सची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे आणि या सेंटर्सवरती मी सांगितल्याप्रमाणे मुलांचा वाढ व विकास, त्यांची उंची, त्यांचं वजन या सगळ्या गोष्टींचं परत एकदा या वयोगटामध्ये ते शोधलं जाणार आहे. हे सगळं झाल्यावर काय होतं, तर हे सगळं जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्याचा 50% म्हणजे त्याचा मध्य काय आहे, आपण ज्याला सुवर्ण मध्य म्हणतो, ते वैद्यकीय जर संशोधनाच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर त्याला आम्ही 50% असं म्हणतो. तर ते शोधून त्याच्या धर्तीवर काही ग्रोथ चार्ट हे नव्याने बनवले जाणार आहे. ग्रोथ चार्ट म्हणजे वाढीचा तक्ता. वेळेसोबत तुमचं वजन किंवा उंची हे मुख्यतः दोन, आणि अजून एक आता बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमचं लठ्ठपणा किंवा तुमचं पोषण मोजणारं सगळ्यात महत्वाचं जे साधन आहे याचे चार्ट बनवले जाणार आहेत. हे सगळं झालं सरकारचं काम. याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांची सगळ्यात महत्वाची भूमिका ही असेल की जेव्हा तुम्हाला कोणी शासकीय यंत्रणेकडून असा डेटा मागायला येईल तेव्हा तुम्ही ज्या प्रकारे आपण आता SIR साठी मतदानाचा डेटा आपण देतो आहोत किंवा आपल्याला आता सेन्ससचा डेटा पण घेण्याची सुरुवात काही प्रमाणात झालेली आहे, असा डेटा घेण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे शासकीय कुठलेही लोक येतील तेव्हा त्याची खात्री करून तुम्ही हा तुमच्या मुलांचा वाढ, विकास आणि पोषणाचा डेटा हा त्यांच्यासोबत शेअर करू शकता.
1: श्रोतेहो, उन्नती हा कार्यक्रम देशाचा आहे, त्यामुळे साहजिकच त्यामध्ये नागरिकांचा प्रतिसादही महत्वाचा आहे. आपल्या बालकांच्या आरोग्यविषयक स्थितीची सरकारी पातळीवर तपासणी केली जाते, त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. या नोंदींचा वापर पुढे आरोग्यविषयक संशोधनात होतो, त्यामुळे या माहितीचं संकलन करणाऱ्या आरोग्य सेवकांनाही लोकांनी सहकार्य करणं आवश्यक आहे. देशाच्या विविध भागातील बालकांच्या आरोग्याची आणि त्यांच्या शारीरिक स्थितीची माहिती घेऊन हा कार्यक्रम राबवला जातो. त्याचे 2 टप्पे आहेत. 0 ते 2 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या स्थितीचा आणि त्यांच्या जन्माच्या वेळेच्या वजनाचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले,
0: उन्नतीवरून जे ग्रोथ चार्ट तुम्हाला मिळतील, खरं तर दर 3 महिन्यांनी प्रत्येक पालकांनी त्यांच्या डॉक्टरांकडून, बालरोग तज्ज्ञांकडून ग्रोथ चार्ट भरून घेणं हे अपेक्षित आहे. आम्ही स्वतःहून ते करतो, पण डॉक्टरांकडून जरी राहून गेलं असेल तरी पालकांनी आग्रह धरून हे ग्रोथ चार्ट भरून घेतले पाहिजे. त्याच्यावरती एक नॉर्मलची रेंज त्या ग्रोथ चार्टवर ही दिलेली असते जी अगदी अशिक्षित माणसालाही सहज कळू शकते. तर त्या लाईनमध्ये आपल्या मुलाची वाढ होते आहे की ती खाली जाते आहे. ग्रोथ चार्ट किंवा वाढीचा तक्ता ही अशी गोष्ट आहे ज्याच्यावरून 0 ते 18 वर्षांमध्ये खूपशा आजारांचं निदान होऊ शकतं फक्त एका गोष्टीवर. म्हणून हे ग्रोथ चार्ट भरून घेणं ही पालकांची जबाबदारी असणार आहे. यासोबतच उन्नतीमध्ये फक्त उन्नती किंवा ICMR मध्ये फक्त एवढ्याच गोष्टी होत नसतात. तुम्ही जर ICMR ची वेबसाईट चेक केली किंवा ICMR च्या माध्यमातून वेळोवेळी आपल्या आहाराविषयी किंवा आपल्या वजनाविषयी विविध गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शक तत्व ही सांगितली जातात. या मार्गदर्शक तत्वांचा किंवा आपल्या आहार आपला कसा असला पाहिजे, आपल्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण किती असलं पाहिजे, कार्बोदकांचं प्रमाण किती असलं पाहिजे, स्निग्ध पदार्थांचं, फॅटचं प्रमाण किती असलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये करण्यासाठी सगळ्यात आधी आपण ICMR चे गाईडलाईन सगळ्या चेक केल्या पाहिजे वेळोवेळी. दर काही अंतरांनी, 6 महिन्यांनी, वर्षभरांनी अशा प्रकारच्या उन्नती सारख्या कार्यक्रमांमध्ये या गाईडलाईन सांगितल्या जातात. तसंच एक गोष्ट या उन्नतीची सगळ्यात महत्वाची आहे की आधीच्या काळी हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब किंवा डायबिटीस हे आजार हे 50-60 नंतरचे आजार समजले जायचे, पण आता अगदी 2-3 वर्षापासूनही ब्लड प्रेशर किंवा अगदी डायबिटीस 12 वर्षानंतर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं कुपोषणाची समस्या आहे तसं लठ्ठपणाची समस्याही मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे लहान मुलांमध्ये दिसून येते आहे. हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला वाढ व विकासाची निश्चित माहिती तुमच्या मुलाची असणं अपेक्षित आहे.

0: तर त्यासाठी उन्नती या कार्यक्रमामध्ये आयसीएमआरच्या प्रत्येकाने सहभागी होणं, त्याच्या वेळोवेळी जी मार्गदर्शक तत्वे येतील त्याचा अभ्यास करणं, त्याचा अवलंब करणं, ती आपल्या डॉक्टरांकडून समजून घेणं हे करणं अत्यंत आवश्यक आहे.
1: श्रोते हो, उन्नती हा कार्यक्रम सर्वसामान्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्याचा नागरिकांपर्यंतचा थेट लाभ अधिक महत्वाचा ठरतो. भारतासारख्या विकसित होत असलेल्या देशाच्या दृष्टीने असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले,
0: आपल्याकडे डॉक्टरांची संख्या ही अत्यंत कमी आहे. 1,40,00,000 लोकसंख्येला आज आपल्याकडे हार्डली काही 4-5 लाख डॉक्टर्स पूर्ण देशामध्ये काम करत आहेत, इतकी संख्या ती कमी आहे. तर अशा वेळेला वाढ व विकास जर तुम्हाला तुमच्या मुलाचा समजून घ्यायचा असेल तर उन्नतीच्या माध्यमातून जे आपल्याला मार्गदर्शक तत्व किंवा स्टँडर्ड देतील त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते लगेच कळेल, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि तुमच्या वाढीचा तक्ता, त्याच्यावर जर वाढ खाली जात असेल तर नक्कीच तुमच्या मुलाला काहीतरी आजार आहे. आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग याही आपल्या मुलाला होत आहेत का, या सगळ्या गोष्टी ह्या वाढीचा तक्ता आणि उन्नतीच्या माध्यमातून जे मार्गदर्शक तत्व येतील त्याच्यातून नक्कीच कळू शकेल.
1: श्रोते हो, देशाच्या बालकांमध्ये देशाचं भविष्य असतं. बदलत्या स्थितीबरोबर समन्वय साधत या मुलांची वाढ योग्य पद्धतीने होते की नाही, त्यांच्या शारीरिक वाढीबरोबरच मानसिक आणि भावनिक वाढीचा स्तर काय आहे याचाही अभ्यास केला जात असतो. विकसित भारत 2047 हे ध्येय गाठण्यासाठीच्याच प्रयत्नांचा हा एक भाग आहे. त्यामुळे जेव्हा देश विकसित होईल तेव्हा या देशाची जबाबदारी असलेली पिढी ही अधिक सशक्त, भावनिक आणि मानसिक स्तरावर अधिक प्रगल्भ होण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग असेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांच्या पुढे जाऊन आपल्या देशाच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थितीनुसार सर्वच बालकांना उत्तम आरोग्य प्राप्त होण्यासाठीच्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्या

0: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता। तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
1: न्यूज

EIR या ॲपवर, तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज OTT या प्लॅटफॉर्मवर. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. 7:30 आणि 7 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत माझं घर माझं शेत.

नमस्कार मंडळी, नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं, समस्त शेतकरी बंधूंचं, श्रोत्यांचं मनापासून स्वागत आणि संदीपचा नमस्कार. मंडळी, आज वार मंगळवार, दिनांक 28 जुलै 2026. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आपल्याच पत्रांवर आधारित कार्यक्रम आवड बळीराजाशी. आणि कार्यक्रमातलं हे पहिलं पत्र आहे ते गाव भाग सांगली इथून बंडोपंत शहा गुरुजी यांचं. याही असं कळवलं की पिंजरा या चित्रपटातलं त्यांना गीत ऐकायचंय आणि याच गीतासाठी पसंती करणारे आपले श्रोते आहेत ते म्हणजे प्रसेनजीत धेंडे, श्रीधर धेंडे, मंगल धेंडे, प्राजक्ता घनसरे, मयंक, अमिता लोंढे, रिया, अमृता कांबळे, रितिशा, आशिष धेंडे, अतुल धेंडे, अभिजीत धेंडे, स्नेहल पल्लवी धेंडे, अथर्व धेंडे, स्वराज, प्राध्यापक दादासाहेब धेंडे, शुभंगी धेंडे, अजित, आरती, अजय कांबळे, सुनंदा कांबळे, श्रद्धा कांबळे, समस्त धेंडे परिवार, मुक्काम पोस्ट सावळज, तालुका तासगाव, जिल्हा सांगली इथले हे श्रोते आहेत. त्याचबरोबर सेनापती कापशी इथले ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर आणि सूर्यकांत चव्हाण परिवार. ऐकूया आपल्या आवडीचं गीत.

कहाँ जाना है?

0: आता समान पिंजरा या चित्रपटातील गीत ऐकलं.
1: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
2: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
1: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
2: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

तर मंडळी, आवड बळी राजाची या कार्यक्रमात यानंतर करणार आहोत फुकट चंबू बाबूराव या चित्रपटातलं गीत. आणि पत्र पाठवून आवड करणारे आमचे श्रोते आहेत तमनाकवाडा इथून हसत खेळत महिला भजनी मंडळ, सरिता शांताराम पाटील, लता गोपाळ भोसले, दीपाली नंदकुमार तोडकर, रेखा बाळू तिप्पे, अनिता मारुती देशमुख, केरुबाई आणि शांताबाई तिप्पे, सुरेश रामू सावळे, दत्ता अण्णाप्पा गोरे, रघुनाथ गणपती शिंत्रे, आनंदा गायकवाड तसंच मारुती ढोकरे. त्याचबरोबर घोटवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथून महादेवराव डोंगळे, जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथले उस्मान शेख फौजी, सायरा बनो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्ला बी शेख, गजर शेख आणि निलोफर शेख हिपरसोगा इथून, तसंच तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी अयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद. ऐकूया आपल्या आवडीचं गीत.

बळी नजरशी या कार्यक्रमात पत्र पाठवून आवड करणारे पुढचे श्रोते आहेत रिअल लिसनर्स ग्रुप जत जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे सैफुल्लाह सबाहत किरत हुजरे रिहान शेख त्याचबरोबर सुधाकर गायकवाड विकास गायकवाड प्रीती गायकवाड आशा गायकवाड दीपांजली गायकवाड दीक्षा वाघमारे शशांक वाघमारे मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड इथले हे श्रोते आहेत त्याचबरोबर जांभरुण तालुका अर्थापूर इथून दुर्गादास जोशी गंगाधर जोशी गजानन जोशी संजय जोशी आशिष जोशी पृथ्वीराज जोशी कुमारी साध्वी जोशी परभणी इथून गणेश हारगावकर त्याचबरोबर चंद्रशेखर पाटील विमल पाटील पूजा पाटील सागर पाटील राजू मिठारी स्टॉप बाबासो दुकानदार हुगे दयानंदनगर नांदेड इथून प्रकाश जैन तिरुपतीनगर लातूर इथून संगीता जैन सूरज जैन फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेवराव थोरात रितेश आकाश रश्मी संजना आणि गबरू पैलवान थोरात तसंच आदित्य वाघवेकर सिद्धी शुभांगी अनिल वाघवेकर मुक्काम पोस्ट बालिंगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर तसंच लहुराज नवाळे महे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथून ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत

आताच आपण अशोक भोसले अनुराधा पोहन आणि सहकारी यांनी गायलेलं हा खेळ सावल्यांचं या चित्रपटातलं गीत ऐकलं. कार्यक्रमात यानंतर पत्र पाठवणारी श्रोतेमंडळी आहेत हिमेन, धर्मेंद्र ग्रुप, रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार

విజయ కుమార్ స్వామి, వీరభద్ర జంగం, శివప్రసాద్, మహాదేవి, శృతి, స్నేహ, కియారా, ప్రీతి, అభిలాష, అనికేత్, సోహం జంగం आणि जंगम परिवार बस्तवाड इथून, तसंच मित्र परिवार यामध्ये बाजीराव वाघमारे केरूर इथून, अण्णासाहेब खोत दत्तवाड इथून, गजबर अत्तार फरीद मणेर, सलीम भाई कडवाळे, वैभव जाधव, सचिन राजमाने, मनोज रानडे कुरुंदवाड इथले श्रोते, सूरज मडिवाळ आणि गुलफाम भाई औरवाड इथून, भोला उर्फ विष्णू जाधव नरसिंहवाडी इथून, त्याचबरोबर त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती, भूषण, नामदेव, आकाश कुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली सव्याजी वरुटे, मुक्काम पोस्ट हासूर धुमाला, तालुका कर्वे, जिल्हा कोल्हापूर इथून, त्याचबरोबर कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदरगाव, तालुका करवीर इथून, तसंच श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, सिया, पिया, सोनम, प्रशांत, राजाराम गायकवाड, राज पेंटर तेरवाड इथून, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बवडा इथून, सुशीला, विलास दावणे, कागल इथून, सुभाष मेणसे, शिरढोण इथून, श्रीनिवास कांबळे, यड्राव इथून, त्याचबरोबर शशिकांत पाटील, कुरुंदवाड इथून, सचिन किल्लेदार, भडगाव इथून, संजीवनी सुयोग कुलकर्णी, कवठे महांकाळ इथून। आणखी श्रोते या गीताचा आनंद घेऊ इच्छितात ते म्हणजे स्नेह जिवा श्रोता संघाचे भक्ती प्रसाद शोभा संजय डिगवळी गणेशनगर बांबवडे तसंच कीर्ती अहिल्या स्वरा आदिराज सीमा उमा उत्तम पाटील वारणा कापशी इथले हे श्रोते आहेत। ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं गीत।

अच्छा मुस्लिम नहीं गीता पढ़ाई के लिए था कार्यक्रम यानंतर ऐकणार आहोत जैत रे जैत या चित्रपटातलं गीत आणि पत्र पाठवून आवड कळवणारे आपले श्रोते आहेत तानाजी खेमलापुरी अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरी मुक्कामपोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथून त्याचबरोबर राणी अंकिता खेमलापुरी तसंच सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार बनाशीवाडी तालुका राधानगरी इथून मुक्कामबोस जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉ नामदेव भुतेकर अभिषेक भुतेकर गणेश भुतेकर कार्तिक भुतेकर अश्विनी भुतेकर वैष्णवी जगदाळे हर्षल सावंगी वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा मेघराज युवराज कोलते हृदया देवी रुद्र कोळकर वाकोणी तालुका बदनापूर इथले श्रोते तसंच पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून राजेश पाटील साबळे राजदीप राजेश राशी राजेश श्रीमती शीतल राजेश गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना इथून तसंच निजाम शेख वरुण साबळे नुपूर उद्धव साबळे गौतमनगर जिल्हा नांदेड इथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं आणि अर्थात माझ्याही आवडीचं हे गीत

मराठी मंडळी जयत रे जयत या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आवड बळीराजाची या कार्यक्रमात मी संदीप आपला सर्वांचा निरोप घेतोय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

सुदेश भोसले आणि अपर्णा मयेकर यांच्या आवाजातील हे गीत होतं संध्या बहाडकर यांचं. संगीत दिलं होतं रत्नाकर पेळणकर यांनी. यानंतर ठीक 8 वाजता मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणारा सुधारणा.

0: दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठवण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजींवर निर्बंध. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने विशेष कामकाज होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
1: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महिने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
2: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी. प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले. आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 मध्ये पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला.
3: ना इस विधेयक पे पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है. इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा. नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा. उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो. राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी. आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है.
2: नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली. तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
0: आंध्र प्रदेशात गेल्या महिनाभरात कोविडचे 2 रुग्ण आढळले मात्र त्यांना झालेला संसर्गाचा प्रकार जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या चिंताजनक प्रकारातला नव्हता. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. YSR कडापा जिल्ह्यात 3 रुग्णांचा कोविडनं मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे मात्र त्यांना मधुमेह रक्तदाब आणि मूत्रपिंडाचे जुने आजारही होते असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पद स्वीकारल्याला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ केला. या काळात देशात वसाहतवादाचा पगडा झुगारून भारतीय संस्कृतीच्या अभिमानाचं पुनरुत्थान झाल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. या कारकिर्दीविषयी त्या म्हणाल्या.
4: जो मैंने 25 जुलाई 2022 को भारत के राष्ट्रपति का पदभार ग्रहण किया था तो ये मेरे लिए सम्मान से अधिक दायित्व का विषय था क्योंकि राष्ट्रपति भवन आना मेरे सपनों से परे था. जो कभी सोचा नहीं था वो मेरे साथ हुआ.
0: राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात त्यांना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव त्यांनी सुरू केला. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर

पर्यंत भाग घेता येईल. मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीवर राष्ट्रपती भवन, राष्ट्रका भवन, सेवा और संवेदना, समावेशी सहभागिता, भारतीयता का उत्सव आणि आमा राष्ट्रपती आमा गौरव या पुस्तकाचं प्रकाशनही आज राष्ट्रपती भवनात झालं. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तुर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहविभागाला यासंदर्भातले आदेश दिले. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 पेक्षा जास्त समाज माध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. 1 ऑगस्टपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हे निर्बंध लागू असतील. साखरेच्या व्यापाऱ्यांना त्यांच्याकडच्या साठ्याचे तपशील दर आठवड्याला foodstock.dfpd.gov.in या पोर्टलवर जाहीर करावे लागतील. नागरिक सामाजिक संस्थांच्या भागीदारीतून 2030 पर्यंत देशाला बालविवाह मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत बाल हक्कांवर आयोजित 4 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचा पाकिस्तानचा उद्योग केवळ काश्मीरमधलं आपलं अतिक्रमण घट्ट करण्याचा आणि निवडणुकांच्या बुरख्यामागे मानवाधिकार हनन लपवण्याचा प्रयत्न असल्याचं भारतानं म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनता मोठ्या प्रमाणात निषेध निदर्शनं करत असून ते पाकिस्ताननं केलेल्या आर्थिक शोषणाचं फलित आहे. पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठिंबा द्यायला थांबवावं अशीच भारतातल्या जनतेची आणि जेंजीची देखील मागणी आहे असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. जपानमधल्या कुमामोतो बेटावर आज दुपारी 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती जपानच्या हवामान विभागानं दिली आहे. त्यानंतर अरियाके समुद्र आणि यात्सुशिरो समुद्र किनारपट्टीसाठी सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. चीनमधील हांगझू इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सोनम उत्तम मस्कर आणि हिमांशु ढिल्लन यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक जिंकलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठावण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून 1 पेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मध्यम मेरी 249.8 MHz अर्थात 1251 KHz तसेच FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्ह्ज OTT वरही उपलब्ध आहोत. रात्रीचे 8:15 झालेले आहेत. आज 28 जुलै जागतिक हेपॅटायटिस दिनानिमित्त विशेष माहितीपूर्वक कार्यक्रम प्रासंगिक सादर करत आहोत. वाचक स्वर आहे संदीप दोरुगडे यांचा.
1: हेपॅटायटिस मुक्त भारत, जागरूकता, प्रतिबंध आणि उपचार. नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या प्रासंगिक या विशेष कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. आज 28 जुलै संपूर्ण जगात विश्व हिपॅटायटिस दिन पाळला जात आहे. या दिवसाचं औचित्य साधून आपण एका अशा आजाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत जो अनेकदा कोणतीही ठळक लक्षणं न दाखवता शरीरातील अत्यंत महत्वाच्या अवयवावर म्हणजेच यकृतावर, लिव्हरवर गंभीर परिणाम करतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात लाखो लोक व्हायरल हिपॅटायटिसने बाधित आहेत. त्यापैकी अनेकांना आपण संक्रमित आहोत हेच माहीत नसतं, त्यामुळे तपासणी उशिरा होते आणि उपचार सुरू होईपर्यंत आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. म्हणूनच दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना WHO 28 जुलै रोजी विश्व हिपॅटायटिस दिन साजरा करून जनजागृती करते. यंदा विश्व हिपॅटायटिस दिन 2026 संकल्पना आहे हिपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन. या घोषवाक्याचा अर्थ केवळ माहिती देणे एवढंच नाही तर हिपॅटायटिस विषयीचे गैरसमज, भीती, सामाजिक कलंक, तपासणी व उपचारामध्ये अडथळे दूर करून प्रत्येक व्यक्तीपर्यंत आवश्यक आरोग्य सेवा पोहोचवणे हा आहे. WHOचा संदेश स्पष्ट आहे. प्रतिबंधाची साधने उपलब्ध आहेत. हिपॅटायटिस बी साठी प्रभावी लस उपलब्ध आहे. अचूक निदान उपलब्ध आहे. हिपॅटायटिस सी साठी प्रभावी उपचार उपलब्ध आहेत आणि हिपॅटायटिस बी दीर्घकालीन उपचाराद्वारे नियंत्रणात ठेवता येतो. आता गरज आहे ती या सुविधा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची. आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे यकृत. यकृत शरीरात अनेक महत्वाचे कार्य करतं. अन्नाचं पचन होण्यास मदत करतं, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतं, ऊर्जा साठवून ठेवतं, रक्त गोठण्यासाठी आवश्यक घटक तयार करतं, रोगप्रतिकारक शक्तीला मदत करतं. या यकृताला विषाणूमुळं सूज येते, त्या अवस्थेला हिपॅटायटिस असं म्हणतात. हिपॅटायटिसचे 5 प्रमुख प्रकार आहेत. हिपॅटायटिस ए हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो. हिपॅटायटिस ई याचाही प्रसार दूषित अन्न आणि पाण्याद्वारे होतो. हिपॅटायटिस बी हा संक्रमित रक्त, असुरक्षित इंजेक्शन, असुरक्षित लैंगिक संबंध किंवा संक्रमित आईकडून बाळाला होऊ शकतो. हिपॅटायटिस सी मुख्यतः संक्रमित रक्ताद्वारे पसरतो. हिपॅटायटिस डी हा फक्त हिपॅटायटिस बी झालेल्या व्यक्तींमध्ये आढळतो. हिपॅटायटिसचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक रुग्णांमध्ये सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. लक्षणं दिसू लागल्यास ताप, अशक्तपणा, भूक मंदावणे, मळमळ आणि उलट्या, पोटदुखी, गडद रंगाची लघवी, डोळी व त्वचा पिवळी पडणे, वजन कमी होणे अशी लक्षणं दिसू शकतात. म्हणूनच WHOचा संदेश आहे टेस्ट, ट्रीट, प्रिव्हेंट. हिपॅटायटिसचा धोका: वारंवार रक्त चढवून घेणारे रुग्ण, डायलिसिसवरील रुग्ण, आरोग्य कर्मचारी, असुरक्षित इंजेक्शन घेणारे, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातील सदस्य, गर्भवती महिला, विशेषत हिपॅटायटिस बी तपासणी यांना जास्त प्रमाणात असतो. भारत सरकारनं 2018 राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम म्हणजेच नॅशनल व्हायरल हिपॅटायटिस कंट्रोल प्रोग्राम

0: NVHCP सुरू केला. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट हिपॅटायटिस बी आणि सीचं प्रमाण कमी करणं, सर्वांसाठी तपासणी उपलब्ध करून देणं, पात्र रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करणं, जनजागृती वाढवणं, सुरक्षित रक्त संक्रमण सुनिश्चित करणं, संसर्ग प्रतिबंधक उपाय प्रभावीपणे राबवणं. सरकारी संस्थांमध्ये अनेक ठिकाणी तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एक सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम म्हणजेच युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम अंतर्गत नवजात बालकांना जन्मानंतर शक्य तितक्या लवकर हिपॅटायटिस बी ची लस देण्याची व्यवस्था. दोन सुरक्षित रक्त संक्रमणाचे पालन केले जाते. रक्तपेढ्यांमधील रक्ताची हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, HIV आणि संसर्ग यासाठीची तपासणी करतात. तीन डिस्पोजेबल सिरिंजचा वापर आणि सुरक्षित इंजेक्शन पद्धती वापरतात. चार रुग्णालयामध्ये निर्जंतुकीकरण, जैववैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि संसर्ग नियंत्रण केलं जातं. स्वच्छ भारत अभियान, जलजीवन मिशन आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या योजनांद्वारे हिपॅटायटिस ए आणि ई चा धोका कमी करण्याचा प्रयत्न आहे. आपण नागरिक म्हणून काय काय करू शकतो तर हिपॅटायटिस बी ची लस घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घ्या, सुरक्षित रक्त स्वीकारा, नेहमी नवीन आणि निर्जंतुक सुई सिरिंज वापरा, रेझर ब्लेड टूथब्रश यासारख्या वैयक्तिक वस्तू शेअर करू नका, स्वच्छ पाणी प्या आणि स्वच्छतेचे नियम पाळा, मद्यपान टाळा. ती यकृतावरील ताण वाढवतं. कोणतीही औषधं वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नका. या रोगाबाबत जनतेच्या मनात काही गैरसमज आहेत, ते गैरसमज आणि त्याची सत्यता आपण आता पाहूयात. गैरसमज: हिपॅटायटिस फक्त दारू पिणाऱ्यांनाच होतो, तर त्यामागचं सत्य, व्हायरल हिपॅटायटिस हा विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. गैरसमज: याची लक्षणे नाहीत म्हणजे आजार नाही. सत्य: अनेक वर्षे कोणतीही लक्षणे नसताना संसर्ग असू शकतो. गैरसमज: हिपॅटायटिसवर उपचार नाहीत. सत्य: हिपॅटायटिस बी नियंत्रणात ठेवता येतो आणि हिपॅटायटिस सी वर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. श्रोतेहो, हिपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन ही केवळ घोषणा नाही तर कृतीची हाक आहे. चला हिपॅटायटिस विषयीचे गैरसमज दूर करूया. चला वेळेवर तपासणी, लसीकरण आणि उपचार सर्वांपर्यंत पोहोचवूया. चला सामाजिक कलंक दूर करून प्रत्येक रुग्णाला आधार देऊया. भारत सरकारच्या राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम, सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम, सुरक्षित रक्त संक्रमण व्यवस्था आणि जनजागृती कार्यक्रमांना लोकसहभागाची जोड देऊन आपण 2030 पर्यंत व्हायरल हिपॅटायटिसचे सार्वजनिक आरोग्यावरील संकट संपवण्याच्या जागतिक उद्दिष्टात महत्वाचे योगदान देऊ शकतो. चला आज या विश्व हिपॅटायटिस दिनी आपण सर्वजण एक संकल्प करूया, तपासणी करूया, लसीकरण पूर्ण करूया, उपचार घेऊया आणि हिपॅटायटिस मुक्त भारत घडवूया. भेटूयात पुन्हा एकदा नवीन प्रासंगिक विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.
1: जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त विशेष माहितीपूर्वक कार्यक्रम आपण ऐकलात. प्रासंगिक वाचक स्वरूपा संदीप देरुगडे यांचा. यानंतर ऐकूयात हिंदी भक्तिगीत.

विजय शर्मा यांच्या आवाजातील सौंदर्य शर्मा यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अजय प्रसन्न यांनी. श्रोते हो, आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतरच्या उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

मध्यम लहरी 239.68 हेक्टर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोत्या याचबरोबर आम्ही आता प्रसार भारतीच्या वर्ल्ड OTTवरही उपलब्ध आहोत. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

नमस्कार श्रोते हो, मी रेडिओ सखी तृप्ती कार्यक्रमात तुमचं खूप स्वागत करते। कार्यक्रमात सुरुवातीला चौकट राजा या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं गीत ऐकूयात। या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती, भूषण, नामदेव, प्रकाश कुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, सौ छाया कांबळे, सौ सोनाली आणि गीतांजली सयाजी वरुटे, हसूर दुमाला, करवीर कोल्हापूर, तसंच कार्तिक, अर्पित, सौ अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव, जिल्हा कोल्हापूर। याच गीतासाठी आवड कळवणारे श्रोते आहेत संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, एस पी म्हैसाळकर। सुरेखा रामू साबळे, विजय कुमार स्वाती, रेखा सागर साबळे, आशा अंकुश गोरे, अश्विनी विक्रम तानवडे, अलका दयानंद साळवी, किशोरी दत्ता गोरे, मेघा सुभाष सातवेकर, अनिता राहुल भामिष्टे, सारिका संभाजी सुतार, श्रुतिका समय सुतार, लता राजाराम चव्हाण, नीता नितीन रतन, संजय कडाळे, रोहिणी भारत साबळे, मुक्काम पोस्ट तन्नकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर। याच गीतासाठी आवड कळवणारे श्रोते आहेत उस्मान शेख फौजी, सायरा बानू शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया, शकील पठाण, बिस्मिल बी शेख, गदर शेख आणि मुलोफर शेख, हिप्पर सोगा, तालुका बिलोली, जिल्हा नांदेडहून। याच गीतासाठी आवड कळवलेली आहे जळगाव जालना इथून नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा, संभाजीनगर येथून मेघराज, युवराज कोलते, रिधुरा देवी, रुद्र कोळेकर वाकुळणी, तालुका बदनापूर यांनी। तर आता ऐकूयात या श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत।

त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास।

आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं चौकट राजा या चित्रपटातील आनंद मोडक यांचं गीत संगीतकार होते सुधीर मोघे. यानंतरच्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत लक्ष्मीबाई अनाजमंडी रोड वंदना नगर इंदौर इथून राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न खर्चे ललिता नारायण खर्चे गणेश कार्तिक खर्चे संजना परी खर्चे मालती स्वाती प्रयाग खर्चे चांडूर बिस्वा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र इथून नारायण भाऊ खडसे रक्षाताई खडसे ललिता संजना खडसे गणेश आणि कार्तिक खडसे मालती चौधरी स्वाती प्रयाग चौधरी. याच गीतासाठी आवड कळवणारे इचलकरंजीचे आपले श्रोते आहेत धूमधडाका ग्रुपचे अनिल कुंभार सुधीर लोले समीक्षा अथर्व अविरा आरव सुहास लोले शानू विश्वास निर्मला आणि गजानन लोले. सेनापती कापशीहून याच गीतासाठी आवड कळवलेली आहे ऋषिका ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या सुवर्णा बाजीराव तेलवेकर आणि सूर्यकांत चव्हाण यांनी. आणि डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव या इथून आवड कळवलेली आहे राष्ट्रपाल गजभिये यांनी राधिका गजभिये बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये. या श्रोत्यांच्या आवडीचं गोष्ट धमाल नामेची या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि अजित कडकडे आणि सहकारी यांच्या स्वरातील श्रीधर वैद्य यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या अभिहास्तव घेऊन येतो नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
0: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोते हो, गोंधळात गोंधळ या चित्रपटातील या पुढील गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना, निजाम शेख वरुण साबळे, नुपूर उद्धव साबळे. याच गीतासाठी आवड कळवणारे श्रोते आहेत सूरज मडिवाळ, गुल्फम भाई औरवाड येथून भोला उर्फ विष्णू जाधव, नृसिंहवाडीचे हे श्रोते आहेत बाजीराव वाघमारे केरूर, अण्णासो खोत दत्तवाड, गजबर अत्तार, फरीद मणेर, सलीमभाई कवाडे, वैभव जाधव, सचिन राजमाने, मनोज रानडे कुरुंदवाड येथून, विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद महादेवी, श्रुती स्नेहा मियारा, प्रीती अभिलाषा, अनिकेत सोहम जंगम आणि जंगम परिवार बस्तवाड येथून. याच गीतासाठी आवड कळवलेली आहे प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे गौतमनगर नांदेड इथून, सुप्रिया ओंकार विद्या, साईनाथ संस्कार, प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी राधानगरी येथून, संपत्ती खेमलापुरे, राणी आणि अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ व धनाजी खेमलापुरे, मुक्कामपोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. या श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत आहे गोंधळात गोंधळ या चित्रपटातील. शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे, संगीतकार विश्वनाथ मोरे आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: खोल घडणारा
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसही
0: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: जरूर का
0: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
0: जे इतिहास
1: वर्तमान
0: आणि भविष्यातही. या पुढील गीतासाठी पसंती करणारे आपले श्रोते आहेत दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशीष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी परभणीहून, गणेश हारमावकर, सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे, भक्ती प्रसाद, शोभा, संजय गवळी गणेशनगर बांबवडे येथून, कीर्ती

अहल्या स्वरा आधिराज सीमा उमा उत्तम पाटील वारणा कापशी येथून चंद्रशेखर पाटील विमल पाटील पूजा पाटील सागर पाटील राजू मिठारी स्टॉप बाबासो दुकानदार कुणी इथून आदित्य वागवेकर सिद्धी शुभांगी अनिल वागवेकर मुक्काम पोस्ट बालिंगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथून लहुराज नवाळे महे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथून या श्रोत्यांना ऐकायचं आहे जिव्हाळा या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील गदी माडगुळकर यांचं गीत संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं

यानंतरचं गीत आहे बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे जगदीश खेबोडकर यांचं. या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये राधिका गजभिये बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत राजाराम गायकवाड राज पेंटर अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरणगे कसबा गावडा कोल्हापूर येथून सुशीला विलास दावणे कागल सुभाष मिंचे

ढोण, श्रीनिवास कांबळे अड्राव, शशिकांत पाटील कुरुंदवाड, सचिन किल्लेदार भडगाव, संजीवनी सुयो कुलकर्णी कवठे महांकाळ, उस्मान शेख फौजी, सायराबानू शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिला बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा, तालुका बिलोली, जिल्हा नांदेडहून चांदनी अयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद, महिरा सय्यद। याच गीतासाठी आवडकळवणारे श्रोते आहेत श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती, भूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे हसूर दुमाला इथून, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, कंदलगाव, कोल्हापूर इथून। या श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत।

रात्रीचे 10:30 45 सेकंद होत आहेत. नाद ब्रह्म या कार्यक्रमात राजा काळे यांनी गायलेला राग यमन

राजा काळे यांनी गायलेला राग यमन आपण ऐकलात नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. नादब्रह्म हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ठीक 11 वाजता हिंदीमधल्या बातम्या आणि 11:05 इंग्रजीतल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.